राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव चोभे तनिष्का संजय. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक महेंद्र पेटकर तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची ही आठवण ठेवा. ऐकत रहा नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्वप्नील जोशी. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।

नमस्कार नगरकर, मी महेश लेले आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।

0: काही गुस गोष्टी आणि बहारदार गाणी ऐका रेडिओ नगर सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

0: नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: चाहे कोई मुझे

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 2705 किंवा 90110664695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए।

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव मंगल विनायक साठे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडवम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपला शो सुरू झालेला आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला। कसे आहात सगळे मंडळी? मी तर खूप छान आहे बरं का, कारण ऑब्व्हियसली आपले गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत, त्याच्यामुळे जी सकाळ आहे ती अतिशय प्रसन्न होतीये। मस्तपैकी बाप्पाच्या आरतीनं सकाळ होतीये, सुरुवात होतीये आणि मंडळी बाप्पाचा प्रसाद घेऊनच मी आपल्या ऑफिसला येते आणि तुम्हाला भेटायला येते। मंडळी, तुमची सुरुवात कशी होती मला नक्की सांगा आणि मंडळी तुम्ही यावर्षी बाप्पाकडे काय मागितलं किंवा बाप्पाशी काय गप्पा मारल्यात ना तेही मला नक्की सांगा 90111 2390 या आपल्या संपर्क क्रमांकावरती। मंडळी, आपला हा शो सुरूच आहे पण आपण भेटणार आहोत एका छानशा बाप्पाच्या या म्युझिकल ब्रेक नंतर। थोड्याच वेळामध्ये आपण नवीन नवीन गोष्टींसोबत चर्चा करूयाच, पण मंडळी या गाण्याचा आस्वाद घ्या आणि मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: यमुनेच्या काठावर किसन बोरली धर, कोणी मने गिरी धर, नर वर नटवर कुंजवनी खेळ तो रावत रंग, एक नटरंगी नार करी सोळा सिंध घाट, आली चननन नाथ त उडवी बहात, किती आल्या गोप गोपिका, कन्हैया सखा खेळतो राधा सखी.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, एक प्रश्न विचारला होता आणि त्याचसोबत खूप साऱ्या गोष्टींबाबत आपण चर्चा केलेली आणि त्याच बाबतीत मला आता पुन्हा तुमच्याशी बोलायचंय. बघा, आठवा थोडंसं, तुम्हाला हे बोलले होते की तुम्ही तुमच्या घरामध्ये कसं डेकोरेट केलेलं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाप्पाचं स्वागत केलेलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पाला बसवलेलं आहे याचे मला फोटोज पाठवा. आणि खरंच मला काल खूप छान छान प्रतिक्रिया आल्या होत्या आणि त्यातलेच एक तीन फोटोज असे आहेत ना मंडळी की जे खरंच मला इतके आवडले, ज्यांचं डेकोरेशन असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला त्यातली आवडली मंडळी, हे जे तिन्ही फोटो आहेत ना, तर त्या तिन्हीही फोटो हे पूर्णतः इको फ्रेंडली आहेत मंडळी. म्हणजे गणपतीची मूर्ती एकतर शाडूची आहे दोन जणांनी, तर स्वतः त्यांच्या हातांनी बसवलेली आहे. आणि त्यासोबत मंडळी जे डेकोरेशनसुद्धा आहे ना, ते सगळं स्वतःच्या हातांनी बनवलेलं आहे. त्यातली एक मूर्ती म्हणजे मंडळी पूर्ण पारंपरिक मूर्ती आहे बरं का. त्याच्यामध्ये निसर्गाचं संवर्धन करणं काय असतं याबाबतीत सांगितलेलं आहे. आदित्य शिंदे यांनी मला ही प्रतिक्रिया पाठवली होती, त्यांचा फोटो पाठवलेला होता आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं की बाल गणेश आहे आणि त्याचसोबत अवतीभोवती सर्व झाडी आहे आणि छानपैकी एका साईडला मोर नाचत आहे आणि जे धबधबा आहे ना, तर धबधब्याचं पाणी येतं असं ब्ल्यू लाईट दाखवली आहे त्यांनी आणि तशा पद्धतीने पाणी येतं आहे, तर अशा पद्धतीचं एक डेकोरेशन आहे ते. आणि खूप इतकं अप्रतिम आहे ना मंडळी, खूप सुंदर डेकोरेशन आहे. त्याचसोबत मंडळी सायली वानकर हिने एक मला प्रतिक्रिया पाठवली होती, तर तिने जे डेकोरेशन केलं ना मंडळी, तर तिने तिच्या हाताने बाप्पा बनवलेला आहे. असं मोठा असा मोदक आहे आणि मोदकावरती हात ठेवून आपले गणपती बाप्पा म्हणजे बाल गणेश विराजमान झालेले आहेत आणि अशा पद्धतीचा फोटो आहे. आता मला तो फोटो स्पेशली यासाठी आवडला कारण त्याच्यामध्ये फक्त शाडूचीच माती नाही तर संपूर्ण नैसर्गिक रंगांचा वापर केला होता. म्हणजे बाहेरून वॉटर कलर, पोस्टर कलर न आणता त्याच्यामध्ये पूर्ण जे नैसर्गिक रंग आहेत, मग बीटरूट असेल आपलं किंवा बाकीचे मातीचे रंग असतील, फुलांचे रंग असतील, अशा रंगांपासून ते मूर्तीला रंग दिला होता आणि त्याच्यामुळं ती मला एक विशेष आकर्षण वाटलं त्या मूर्तीचं. आणि खरंच ही मूर्तीसुद्धा खूप छान होती. आणि त्याचसोबत मंडळी तिसरी मूर्ती तर अतिशय सुंदर होती. त्याच्यामध्ये असं होतं की मला एक वेळ असं झालं मंडळी की आपली जी स्नेहालयाची छबी आहे ना, तर ती छबी मला त्यात आल्यासारखं झालं. एका बाजूला माता पार्वतीचा हात आहे आणि दुसऱ्या बाजूला भगवान शंकराचा हात आहे आणि त्याच्यामध्ये आपले गणपती बाप्पा असे बसलेले आहेत आणि मोदक खात आहेत, अशा पद्धतीची ती मूर्ती होती. आणि इतकी सुंदर मूर्ती आणि त्यासोबत त्याच्या आजूबाजूचं जे डेकोरेशन होतं ते संपूर्ण आपल्या घरातील ज्या वेस्टपासून बेस्ट आपण ज्या वस्तू बनवतो ना, तर त्यापासून ते बनलेलं होतं मंडळी. तर इतक्या सुंदर या तीन छान छान मूर्त्या मला वाटल्या आणि डेकोरेशन्स वाटले. अजूनही मंडळी तुम्ही सुद्धा मला परत मस्तपैकी छान छान तुमचे फोटोज पाठवा आणि कशा पद्धतीने तुम्ही बाप्पाला सजवले, बाप्पाचं आगमन होण्यासाठी किंवा बाप्पाला विराजमान करण्यासाठी तुम्ही काय तयारी करत होतात ना, याबाबतीतले मला पटापट तुम्ही फोन उचला आणि 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती आपल्या लाडक्या बाप्पाचे मला फोटो पाठवा. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बेसाय की

श्रोते हो नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडळी. आपले गणपती बाप्पा आपल्या घरी आले की आपण त्यांच्याकडे अनेक गोष्टी मागत असतो. कुणाला चांगली नोकरी हवी असते, कुणाला व्यवसायामध्ये यश हवं असतं, कुणाला घरच्यांचं आरोग्य, तर कुणाची इच्छा असते की आपल्या माणसांचं आयुष्य आनंदानं भरून जावं. पण कधी शांतपणे बाप्पासमोर बसून स्वतःला विचारलंय का की बाप्पा यावर्षी माझी ही एक इच्छा पूर्ण कर. स्वतःसाठी काय मागितलंय का तुम्ही, किंवा स्वतःच्या मनातली एखादी गोष्ट तुम्ही बाप्पाशी शेअर केली आहे का? कदाचित ती इच्छा खूप मोठी पण नसेल. एखाद्या जुन्या नात्यात पुन्हा गोडवा यावा, एखाद्या जवळच्या व्यक्तीची नाराजी दूर व्हावी, किंवा मनाला थोडीशी शांतता मिळावी, फक्त आपल्या कुटुंबाला सुखी ठेवावं, अशा काही इच्छा आहेत का? आणि म्हणूनच मंडळी, आज बाप्पाच्या चरणी तुमची एक मनापासूनची जी इच्छा आहे ना, ती नक्की सांगा. आणि कदाचित तर ती शब्दात सांगता येत नाही, पण बाप्पा मनातलं मंडळी नक्कीच ऐकत असतात. त्यामुळं पटापट आपल्या ज्या इच्छा असतील ना, आपलं मन आपल्या बाप्पासमोर मोकळं करा. कारण कसं असतं की अनेक जण असतात ते इंट्रोवर्ट असतात. मी सुद्धा स्वतः इंट्रोवर्ट आहे. आणि मंडळी, मी म्हणजे श्रोत्यांशी बोलते, तुमच्याशी गप्पा मारते, पण मनातल्या ज्या गोष्टी आहेत ना मंडळी, तर त्या मी मोस्टली शेअर करत नाही. पण मला एक वाटतं की हा बाबा गणपती बाप्पा आहेत ना, त्यांच्यापाशी मी खूप काही बोलू शकते. तर अशा तुमच्या काही मनातल्या गोष्टी असतील ज्या तुम्ही तुमच्या बाप्पाशी बोलत असाल, तर त्याही जर तुम्हाला मला शेअर कराव्या वाटल्या, तर नक्कीच 90-11-23-90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती मला नक्की शेअर करा मंडळी. आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

हाय, हॅलो, नमस्कार गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, काही दिवसांपासून एक इंस्टाग्रामवरती ट्रेंड खूप व्हायरल होतो, आणि मला वाटतंय आपल्यापैकी बहुतांश जणांनी तो ट्रेंड फॉलोसुद्धा केलेला असणार आहे. आपला तो म्हणजे 80s ट्रेंड. म्हणजे प्रत्येकजण काय करतं तर AIच्या मदतीनं आपले फोटो पोस्ट करते आणि त्याचसोबत त्याला AIचा लुक देण्याचा प्रयत्न करते, आणि मस्तपैकी 80s काळातील जे लुक असायचे तर तसा लुक आपला बनवत आहे, आणि तसे फोटोज सोशल मीडियावरती आपण पोस्ट करत आहोत, आणि तसा फोटोंचा आनंद घेत आहोत, वेगवेगळी जुनी गाणी आपण लावत आहोत. यावरतूनच कळतंय.

0: मंडळी जुनं ते सोनं आहे. आता कितीही AIचा जमाना आलाय, कितीही आपला सोशल मीडियाचा जमाना आहे, अनेक नवनवीन गोष्टी नवनवीन फॅशन्स येत आहेत, पण तरी सुद्धा मंडळी आपलं जे मन आहे ना, ते मन कुठंतरी आपलं 90s-80s काळात अडकलेलं आहे. आता मंडळी मी जेनझी आहे, म्हणजे माझा जन्म तसा जर म्हटला तर जेनझीच्या काळातला माझा जन्म आहे, पण मंडळी माझं मन मात्र आपलं 90s-80s काळ भाई भारी होता यामध्ये अडकलेलं आहे. ती गाणी, त्या फिलिंग्स, ते पेहराव आणि ती चित्रपटातली गाणी असेल, चित्रपट असेल, ते वातावरण असेल, खरंच एक भारी आहे. म्हणजे तो जो काळ आहे ना तो बेस्टच होता आणि त्या काळाची तुलना कोणताच काळ होऊ शकत नाही. आणि मंडळी म्हणूनच आपल्याला सुद्धा आता जाणवू दे की भाई तो काळ किती बेस्ट होता आणि आपण सुद्धा आपल्याला त्या काळाशी एकरूप करण्याचा सध्या प्रयत्न करत आहोत. मंडळी तुम्ही सुद्धा तुमचे 80s-च्या ट्रेंडमधले फोटोज बनवलेत का मला नक्की सांगा. आणि 90111-23-90 या संपर्क क्रमांकावरती तुम्ही तयार केलेले फोटोज मला नक्की पाठवा. मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पहिला ठिकाण नाक्याचं

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 11 34 80.
2: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या शो मध्ये. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण दररोज कोणाला तरी सहज थँक्यू किंवा सॉरी म्हणतो, पण जरा विचार करा, आपल्या अगदी जवळच्या जीवाभावाच्या माणसांसाठी हे शब्द कधी कधी फार औपचारिक वाटतात. नात्यांमध्ये भावना व्यक्त करायला शब्दांपेक्षा आपल्या कृती जास्त बोलके असाव्या लागतात, बरं का? मग अशा वेळी ही कृतज्ञता कशी व्यक्त करायची? कधी कधी अचानक त्यांच्या आवडत्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर करून त्यांना सरप्राईज द्या, किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती एक छोटासा मेसेज सोडा की तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी थँक्यू. तर मंडळी, त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घ्या, त्यांच्या लहान सहान कामांमध्ये त्यांना मदतीचा हात पुढे करा. आणि सर्वात सोपं म्हणजे फक्त एक घट मिठी मारून मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास द्या. कारण सखींनो, नाती ही शब्दांच्या नियमांवरती नाही तर अशा छोट्या छोट्या हटके प्रयत्नांवरती फुलत असतात. चला तर मग आजच तुमच्या जवळच्या माणसाला असं एक छानसं सरप्राईज द्या आणि अशाच युनिक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आई वाळा तुला घाल दिला, आगीतून ताऊन सुला खुनी, तीट लावण्या काजळ देईल, रयतही अंधाराचे घेऊन
1: बाल शिवाजी।

कधीशी असतील मावळे, अंगावर घेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखाविन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तील डाव आखले जातील, तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: नमस्कार श्रोते हो, गणरायाच्या भक्तीमध्ये सहभागी होण्याची एक सुंदर संधी तुमच्यासाठी आहे। अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा पंच मंडळ देवस्थान व धर्मफंड ट्रस्टच्या विशाल गणेश मंदिरात रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी ठीक 8:30 वाजता महिलांसाठी सामूहिक अथर्व शीर्ष पठण आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे। गणरायाच्या चरणी एकत्र येत अथर्व शीर्षाचे पठण करण्याचा आणि महाआरती मध्ये सहभागी होण्याचा हा भक्तिमय अनुभव नक्की घ्या। अहिल्यानगर मधील सर्व महिला गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुंदर धार्मिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। चला तर मग बाप्पाच्या नामस्मरणात सहभागी होऊयात, अथर्व शीर्ष पठण करूयात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाची आरती अनुभवूयात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

साध्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आजकालच्या नात्यांमध्ये सिच्युएशनशिप, इट्स कॉम्प्लिकेटेड आणि टॉकिंग स्टेज सारखे नवीन शब्द खूप वाढलेत ना. आधीच्या काळामध्ये तर लग्नाच्या मंडपात किंवा पहिल्या रात्री फोटो पाहून ठरवायचे की पार्टनर कोण येते, आणि तरीसुद्धा ती नाती जन्मभर टिकायची. मग आज एवढे ऑप्शन्स, सोशल मीडियाचे पर्याय आणि फ्रीडम असताना सुद्धा नाती इतकी नाजूक का झाली आहेत? कारण मंडळी, आधीच्या काळात नात्यांमध्ये समस्या आल्या की लोक ती दुरुस्त करायचा प्रयत्न करायचे, बदलून टाकायचा नाही. आज जरासा गैरसमज काही झाला की लगेच पुढचा पर्याय शोधला जातो. पण सखींनो, माझ्या मित्रांनो, खरा पार्टनर तो नसतो जो परफेक्ट आहे. खरा पार्टनर तो असतो जो आयुष्यातील चढ उतारामध्ये तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नाती ऑप्शन्सवरती नाही तर विश्वासावरती आणि कमिटमेंटवरती टिकत असतात. त्यामुळं एका सुंदर नात्याला वेळ द्या, त्याला जपा. आणि मंडळी, आपल्याला ऑप्शन्स नाही तर जी व्यक्ती आपल्याकडे आहेत ना, त्या व्यक्तीला कोणता ऑप्शन नसला पाहिजे. मंडळी, आपली जी व्यक्ती आहे, इवन आपण ज्या व्यक्तीसाठी आहोत ना, तर आपण हे युनिक आहोत. आपली जागा कधीही कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे एकमेकांच्या चुका ॲक्सेप्ट करा, एकमेकांचे चांगले गुण काय आहेत ते ओळखायला शिका, आणि अशीच नाती जन्मभर जपत राहा. मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे आणि मी आहे आर्जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्या घराची शोभा वाढवायला आणि वास्तू प्रसन्न ठेवायला आपण कितीतरी गोष्टी करतोय, पण आपल्या घरात निसर्गाचं एक असं वरदान असायलाच हवंय जे केवळ सौंदर्य वाढवत नाही तर आपलं आरोग्य सुद्धा जपत असतं. मंडळी, ते रोप दुसरं तिसरं काही नाहीये तर ते आपल्या सर्वांचं लाडकं आणि एकदम औषधी असणारं तुळशीचं रोप किंवा कोरफड. सखींनो, तुळस ही केवळ धार्मिक दृष्टीनंच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा घरासाठी एक नॅचरल एअर प्युरिफायर आहे आणि जी 24 तास ऑक्सिजन तर देतेच पण घरातील नकारात्मक ऊर्जा पार पळवून लावते. दुसरीकडे कोरफड आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी एका आयुर्वेदिक डॉक्टरसारखी काम करत असते. अगदी कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये आणि कमी काळजी घेऊन सुद्धा ही रोप हिरवीगार राहतात. घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत हिरवंगार रोप असलं की मनामध्ये आपोआप एक वेगळीच शांतता येते. मग आजच तुमच्या घरामध्ये या छोट्याशा हिरव्या पाहुण्यांचं स्वागत करा. आणि हे दोनच नाही मंडळी, तर आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये जर जागा असेल, बाहेर जर जागा असेल, तर एक छोटंसं गार्डन तुम्ही तयार करू शकता. मन इतकं प्रसन्न राहतं मंडळी आणि तुम्हाला सुद्धा हळूहळू त्या गार्डनिंगची सवय होऊन जाते आणि आपण नेचरसोबत बोलायला लागतो, संवाद करायला लागतो. माझा पर्सनल अनुभव आहे. आणि मंडळी, एक वृक्ष असतात किंवा ही जी रोपं असतात ना, ती आपली मित्र असतात आणि हळूहळू आपल्याला सुद्धा त्यांची सवय व्हायला लागते. तर हा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: 2 64 95 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
0: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

गाईज, वेलकम बॅक. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सण उत्सव आले की चारी बाजूंना एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहू लागतो. पण सखींनो, आजकाल आपले सण फक्त महागड्या वस्तूंची खरेदी, चक्काचौंध आणि सोशल मीडियावरचे फोटो किंवा रील पुरतेच मर्यादित राहतात की काय असं वाटतंय? आता आपल्या सणांची खरी संस्कृती ही केवळ डामडौलत नाही, तर ती जोडलेली आहे आपल्या माणसांशी आणि आपल्या संस्कारांशी. सण साजरा करण्याचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, दारात आलेल्या प्रत्येकांचं स्वागत करणं, हसऱ्या चेहऱ्यानं स्वागत करणं आणि जमेल तसं त्याला मदतीचा हात पुढे करणं. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये महागड्या भेटवस्तूंपेक्षा आपल्या जवळच्या माणसांना मनापासून दिलेला वेळ हीच खरी सणाची भेट आहे. पारंपरिक पक्वानांचा गोडवा आणि आपुलकीचा संवाद, यातच आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य दडले. त्यामुळे मंडळी, या सणासुदीच्या दिवसांमध्ये बाह्य दिखाव्यापेक्षा नात्यांचा गोडवा वाढवायला हवाय आणि आपल्या सणांची जी खरी समृद्ध संस्कृती आहे ना, ती जपायला हवी आहे. मंडळी, याच अशाच टॉपिकसह भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आपण भरपूर साऱ्या गोष्टींवरती चर्चा केलेल्या आहेत, गप्पा मारलेल्या आहेत आणि मंडळी अगदी थोड्याच वेळात म्हणजेच 1:00 आर जे वैशाली येते स्नेहवार्ता हा शो घेऊन तुम्हाला भेटायला. हसत रहा, खेळत रहा, काळजी घ्या स्वतःची आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या

ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी खूप खास आहे, कारण आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालयाशी गेल्या अनेक वर्षापासून प्रेमाचं, आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या श्रेया फिरोदिया, अक्षदा राहुल वड्डेपल्ली, सुनीता शेट्टे यांचा आज वाढदिवस आहे. स्नेहालयाच्या प्रत्येक कामात, प्रत्येक उपक्रमात आणि प्रत्येक चांगल्या कार्यात आपण नेहमीच मनापासून सहकार्य करत आला आहात. तुमची ही साथ आमच्यासाठी फक्त सहकार्याची नाही तर आपुलकीची आणि प्रेमाची एक सुंदर भावना आहे. गरज असो, एखादा उपक्रम असो किंवा स्नेहालयाच्या मुलांसाठी काही चांगलं करण्याची संधी असो, तुम्ही नेहमीच आपलेपणाने पुढे येतात. म्हणूनच तुमचं आणि स्नेहालयाचं नातं हे केवळ संस्थेशी जोडलेलं नातं नसून एक सुंदर माणुसकीचं नातं आहे. आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM च्या संपूर्ण टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि यशाची अशीच बरसात होत राहो. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायम असंच खुलत राहो आणि स्नेहालय सोबतचं तुमचं हे प्रेमाचं नातं असंच वर्षानुवर्ष अधिक घट्ट होत राहो हीच मनापासून सदैच्छा. नगरकर, वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या आवडीचं सुंदर गाणं तर आलंच ना. आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आवडीची सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत. ऐकूया श्रेया फिरोदिया यांच्या आवडीचं गीत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशेली आहे तुमच्या सोबत. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प उपक्रम राबवले जातात, त्यापैकी बालभवन हा एक प्रकल्प आहे. नगरकर मेहंदी आर्टिस्ट यासाठी उत्कर्ष बालभवन व मलाला बालभवन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं होतं. मार्गदर्शक म्हणून वैशाली चोपडा मॅडम आणि मनीषा मॅडम ह्या उपस्थित होत्या. उपक्रमाचा उद्देश मेहंदी आर्टिस्ट महिला व मुलींना एकत्र आणून त्यांना एकत्रितपणे काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या मेहंदी कलेला प्रोत्साहन देणे आणि मेहंदीच्या ऑर्डरच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नगरकर बालसंवाद केंद्र येथे मेहंदी आर्टिस्ट महिला मुलींसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत उत्कर्ष बालभवन आणि मलाला बालभवन ह्या बालभवन मधील महिला उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये वैशाली चोपडा मॅडम व मनीषा मॅडम यांनी सर्व मेहंदी आर्टिस्टना एकत्रितपणे काम करण्याबाबत मार्गदर्शन केलं. सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास मिळालेल्या ऑर्डरचे योग्य नियोजन करता येईल आणि जास्तीत जास्त महिलांना व मुलींना कामाच्या संधी मिळू शकतील याबाबत माहिती देण्यात आली. मेहंदीच्या ऑर्डर्स मिळाल्यानंतर ऑर्डरची माहिती तयार केलेल्या ग्रुपवर शेअर करणे याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर ऑर्डरचे ठिकाण, वेळ, आवश्यक माहिती ग्रुपवर देण्यात येईल असं त्यांनी सांगितले आहे. ज्या महिला किंवा मुलींना ऑर्डर घ्यायची असेल त्यांनी ग्रुपवर आपले नाव कळवावे असे देखील त्यांनी सांगितले आहे. तर यामध्ये आपण कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करू शकतो हे त्यांनी यामध्ये मार्गदर्शन केले आहे. यामध्ये महिलांना रोजगार मिळवून देण्याकरिता वैशाली चोपडा मॅडम आणि मनीषा मॅडम यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रम दरम्यान विद्यार्थी व महिलांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नांचे निरागस करण्यात आले. शेवटी वैशाली चोपडा मॅडम व रुबीना मॅडम यांच्या हस्ते मनीषा मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. हा उपक्रम महिलांना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि स्वावलंबनासाठी प्रेरणा देणारा ठरला. तर नगरकर बालसंवाद केंद्र या ठिकाणी मार्गदर्शन सत्र घेण्यात आलं. याच्या मार्गदर्शक होत्या वैशाली चोपडा मॅडम व मनीषा मॅडम. नगरकर आत्ताच आपण ऐकलं आहे बालसंवाद केंद्र येथे झालेले मार्गदर्शनपर सत्र. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. त्यापूर्वी इथे आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. आज वाढदिवस आहे अक्ता राहुल वड्डेपल्ली यांचा. आज वाढदिवस आहे अक्षताताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत. यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ऐकूया त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत. ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलेनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षमा प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही, तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90111024483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90

संकेत अकरा 026483 तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आत्ताच सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. त्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. तर आज आपल्या स्नेहालय संस्थेतील हितचिंतकांचे वाढदिवस आहे. सुनीता शेट्टे यांचा आज वाढदिवस आहे. सुनीता ताई तुम्हाला संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे, परंतु अनेकदा मानसिक आजारामुळे व्यक्ती समाजापासून आणि कुटुंबापासून दुरावतो. अशा व्यक्तींना आधार, उपचार आणि नव्या आयुष्याची दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे स्नेहालय संचलित मानसग्राम हा प्रकल्प. समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्नेहालय अनेक वर्षापासून कार्यरत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून मानसग्राम प्रकल्प सुरू करण्यात आला. मानसग्राम हा प्रकल्प मानसिक आरोग्याच्या समस्यांना झुंज देणाऱ्या व्यक्तींसाठी कार्य करत आहे. मानसिक आजारामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या, रस्त्यावर जीवन जगणाऱ्या किंवा आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना सुरक्षित निवारा, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पामार्फत केले जातं. या प्रकल्पामध्ये मानस उपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषध उपचार, समुपदेशन, वैद्यकीय जीवन कौशल्याचे प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या विविध सुविधा दिल्या जातात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना केवळ उपचार नव्हे तर सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी मानसग्राम सातत्याने प्रयत्न करत आहे. मानसिक आरोग्य हा देखील आरोग्याचाच एक महत्वाचा भाग आहे. समाजामध्ये मानसिक आरोग्य विषयी असलेले गैरसमज दूर करून अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य मानसग्राम प्रकल्प करत आहे. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्प हा केवळ उपचार केंद्र नसून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा आणि नवजीवन देणारा उपक्रम आहे. मंडळी एखाद्या व्यक्तीला मानसिक आजारातून बाहेर काढणे म्हणजे केवळ त्याच्यावर उपचार करणे नव्हे तर त्याला पुन्हा एकदा सन्मानाने जगण्याची संधी देणे हीच खरी मानव सेवा आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी मुरळी अंबिका मल्हार, लोककला अभ्यासक. समाजातील शोषित आणि वंचित महिला मुलींसाठी स्नेहालय संस्था करत असलेलं काम पाहायला एकदा जरूर या आणि आपल्या सामाजिक जाणीवा समृद्ध करा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा कार्यक्रम सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकणार आहोत. नगरकर दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. सायंकाळी 4 वाजता सांजरंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी आपण ऐकणार आहोत. बाप्पा येण्याआधीची प्लॅनिंग, हे सर्व काही आपण ऐकणार आहोत. हे सर्व आपल्याला ऐकवणार आहे आरजे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 6 वाजता चातुर्मास निमित्त प्रवीण ऋषीजी महाराज साहब यांचे गुरुप्रवचन आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी. त्याचबरोबर सायंकाळी

थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची वेळ झालेली आहे. मी आहे आपल्यासोबत आर जे आदी. तर मित्र हो, काल आपण थेऊरचा चिंतामणी या गणेशाबद्दल माहिती ऐकली. आज आपण ऐकणार आहोत श्री गिरिजात्मक लेण्याद्री या ठिकाणच्या या गणेशाविषयी. गणेश पुराणात उल्लेख आलेले जीर्णपूर किंवा लेखन पर्वत म्हणजे आजचे लेण्याद्री हे स्थान होय. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील डोंगरांमध्ये काही बौद्ध लेणी कोरलेली दिसतात. त्यातीलच एका लेण्यांमध्ये विराजमान झालेला हा गिरिजात्मक. डोंगरात खोदलेल्या लेण्यांमधील पाठमोरी असलेली अशी ही अष्टविनायकातली एकमेव मूर्ती आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या गावापासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर असलेले डोंगरामध्ये वसलेले हे आगळे वेगळे गणेशस्थान आहे. पुराणातील कथेनुसार हिमालय कन्या पार्वतीला विनायक हा पुत्र म्हणून आपल्या पोटी जन्माला यावा ही इच्छा होती. म्हणून तिनं लेण्याद्री पर्वताच्या गुहेत 12 वर्ष तपश्चर्या केली. ती मातीची मूर्ती करून गणेशाची मूर्ती करत असे. मग श्री गणेश प्रसन्न होऊन बटूच्या स्वरूपात प्रकट झाले. त्या बालकाला 6 हात 3 नेत्र आणि सुंदर शरीर होतं. पुढं गिरिजात्मज गणेशानं या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली. गौतम ऋषींनी इथंच त्याची मुंज केली. बाल्यावस्थेतच या गिरिजात्मज गणेशानं अनेक राक्षसांचा संहार केला आणि ऋषीमुनींचे संरक्षण केले. इथंच त्यानं शेष यम आणि इंद्र यांचे गर्वहरणसुद्धा केलं. पुढं त्यानं या प्रदेशात 15 वर्ष वास्तव्य केलं आणि मग तो याच लेण्याद्रीच्या गुहेमध्ये गुप्त झाला. या ठिकाणी येण्यासाठी पायथ्यापासून 283 पायऱ्या चढून वर यावं लागतं. हे मंदिर म्हणजे डोंगरात खोदलेले एक विस्तीर्ण लेणेच आहे. विविध प्राण्यांची शिल्पे कोरलेले 8 दगडी खांब या लेण्याच्या तोंडाशी आहेत. पुढं एक भव्य सभामंडप दिसतो. हे लेणे दक्षिणाभिमुख आहे. देवळाच्या उजव्या बाजूला 18 ओवऱ्या कोरलेल्या आहेत. देवळात गजाननाची स्वतंत्र अशी मूर्ती नाही. लेण्यातील एका भिंतीवर गणेशाची मूर्ती खोदलेली असून तिला शेंदूर लावलेला आहे. मूर्ती पाठमोरी आहे, त्यामुळं इथं गणेशाची मुखपूजा नाही तर पाठपूजा केली जाते. या मूर्तीचे तोंड मागच्या बाजूला आहे असे समजून काही जणांनी मागच्या बाजूला जाऊन पाहायचा प्रयत्न केला, पण तसं करणं धोक्याचं आहे. इथं मधमाशांची पोळी असल्यामुळं धाडस अंगाशी येऊ शकतं. नाना फडणवीसांनीसुद्धा या गणपतीचे मागे जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितले जाते, परंतु त्यांनासुद्धा मधमाशांमुळं माघारी फिरावं लागलं. मंदिराच्या लेण्यांजवळ पाण्याच्या 2 टाक्या आहेत. इथून पश्चिमेला काही पायऱ्या उतरून गेल्यावर एक बौद्ध स्तूप दिसतो. त्याला भीमाची गदा असं म्हणतात. याच डोंगराच्या माथ्यावर हाटकेश्वर महादेवाचे स्थान आहे. गिर्यारोहकांसाठी हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. लेण्याद्रीला गिरिजात्मजाची पंचामृती पूजा केली जाते. चिंचवड संस्थानातर्फे ही पूजा असते. भाद्रपद आणि माघ शुद्ध चतुर्थीला इथं मोठा उत्सव करतात. यावेळी इथं यात्रा भरते. सहस्त्रावर्तन कीर्तन महापूजा इत्यादी कार्यक्रम देखील इथं घेतले जातात. मित्रांनो, श्री गिरिजात्मज अर्थात लेण्याद्री मुंबईपासून 161 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथं जाण्यासाठी जवळचं विमानतळ म्हणजे पुणे आणि जवळचं रेल्वे स्थानक देखील पुणेच आहे. तेव्हा आपणही अवश्य या डोंगरावर असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन अवश्य घ्या. आता आपण ऐकूया एक छानसं गणेश गीत.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

वेलकम बॅक. तर मित्र हो, अष्टविनायकांपैकी आता आपण विदर्भातील अष्टविनायक कोणते आहेत, तर विदर्भातले सहावे अष्टविनायक आहे पवनीचा गजानन गणेश. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठाजवळ 2500 वर्षांपूर्वी वसलेले पवनी नावाचे गाव आहे. या गावात अनेक मंदिरे, मठ, प्राचीन स्तूप, पादुका, दशावतार स्तंभ, मध्ययुगीन देवळे, किल्ला, भग्नमूर्ती यांचे पुरातन अवशेष सापडतात. हे अवशेष म्हणजे या गावाच्या वैभवाच्या खुणा आहेत. ब्राह्मी लिपीतील काही शिलालेख या गावात उत्खननात सापडले, त्यामुळे पुरातत्व वेत्त्यांना हे गाव म्हणजे पर्वणीच आहे. गावाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक यक्षराज गणेशाची मूर्ती आहे, जी 200 ते 250 वर्षे पुरातन आहे. पुढे एका घुमटाकार वास्तूत पंचानन गणेशाची स्थापना केली आहे. सभा मंडपातून पुढे एका बोगद्यासारख्या अंधाऱ्या खोलीत ही सुंदर नाविन्यपूर्ण मूर्ती आहे. गणेश मूर्तीचा स्तंभ 3 फूट उंच असून चौकोनी आहे. या स्तंभाच्या चारही बाजूंनी 4 वेगवेगळ्या गणेश प्रतिमा असून वायव्येकडील कर्णच्छेद रेषेवर 5वी प्रतिमा आहे. या 5ही प्रतिमा नागाच्या वेटोळ्यात आहेत. या गणेश मूर्तीस 5 दिशांना मुख असल्यानं यास पंचानन गणेश असं म्हणतात. सर्वतोभद्र अशी ही मूर्ती शेंद्राच्या लेपामुळं पाहिजे तेवढी स्पष्ट दिसत नाही. या गावाच्या आजूबाजूला बरीच शिल्पे व गुहा आहेत, पण तिथं वन्य प्राणीही असल्यानं साहस करणं धोक्याचं आहे. तर आपणही पवनीचा पंचानन गणेश भंडारा जिल्ह्यातल्या या गणपतीला अवश्य दर्शनाला जावा. आता घेऊया एक भक्तिमय म्युझिकल ब्रेक.

0: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तर मित्र हो, आता आपण गड किल्ल्यावरील गणेश याविषयी माहिती पुढे पाहूया. आता पुढचे आपले गणेश महाराज आहेत सिंधुदुर्ग मालवण इथले मोरियाचा धोंडा. मोगल बादशहाचे महत्वाचे बंदर असणारे सुरत शहर लुटून छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 1 कोटी होऊन म्हणजे सुमारे 25 कोटी रुपये एवढी लूट मिळवली. त्या रकमेचा विनियोग त्यांनी मालवणमध्ये एका अद्वितीय जलदुर्गाची उभारणी करण्यासाठी केला. कुर्टे बेटावर उभारलेला हा सागरे किल्ला खरोखरच प्रेक्षणीय आहे. मालवणच्या लगत असणाऱ्या वायरी भूतनाथ गावाच्या सागर तटावर जांभळट छटा असणारा एक खडक आहे, त्याला म्हणतात मोरियाचा धोंडा. शिवाजी महाराजांनी या खडकावर खोदून घेतलेल्या गणेशमूर्तीची पूजा करताना वेदो नारायण जानभट आणि दादंभटांनी त्यांना आदव निर्विघ्नता सिद्ध्यर्थ श्री महागणपती पूजनम करिष्ये असा संकल्प सांगितला. शिवरायांनी या गणेशाची विधीपूर्वक पूजा केली आणि समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण केला. मोर्याचा धोंडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फेरोजिनस क्वार्टर जाईंटनं बनलेल्या खडकावर विघ्नहर्त्या गजाननाबरोबरच चंद्र, सूर्य, शिवलिंग, नंदी आणि पादुकाही कोरलेल्या आहेत. आपल्या सिंधुदुर्गाच्या भेटीत थोडी वाकडी वाट करून मोर्याचा धोंडा या जागेला अवश्य भेट द्या आणि शिवरायांनी पूजा केलेल्या या गणेशाची मनोभावे पूजा करा. आता आपण घेऊया एक भक्तिमय म्युझिकल ब्रेक, ऐकूया गणपती बाप्पाचं हे छानसं गीत.

वेलकम बॅक। तर मित्रांनो, सध्या गणेशोत्सव खूपच धूमधडाक्यात चालू आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शोमध्ये देखील आपण गणपतीचेच विषय घेतलेले आहेत। तर अष्टविनायक, विदर्भातले अष्टविनायक यांची माहिती आपण घेतली। अजूनही विदर्भातले ज्या अष्टविनायकांपैकी बाकी आहेत ते गणपती आपण उद्या ऐकणारच आहोत। त्यानंतर महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यावरचे गणपती कोणकोणते आहेत याविषयी देखील माहिती आपण ऐकलेली आहे आणि आता आपण ऐकणार आहोत थोडेसे आणखीन जे उर्वरित गणेश आहेत, आडवाटेवरचे गणपती, याविषयी देखील एका गणपतीची आपण माहिती ऐकूया। तर सर्वात पहिले आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुक्यातल्या आव्हाने या गावामध्ये एक सुंदर गणपती मंदिर आहे आणि त्या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की तो गणपती निद्रिस्त गणेश आहे। जसं संभाजीनगर या ठिकाणी खुलताबाद या गावी भद्रा मारुती आहे, निद्रिस्त मारुती आहे, तसे हे निद्रिस्त गणेश। निद्रिस्त गणेशाचे बहुधा महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असावे। निद्रिस्त हनुमानाचे मंदिरे आपल्या खुलताबाद, लोणार इथं पाहायला मिळतात, पण निद्रिस्त गणेशाचे हे मंदिर एकमेवा द्वितीयच आहे। नगर जिल्ह्यातील तिसगावपासून अंदाजे 15 किलोमीटर अंतरावर असलेलं आव्हाने हे गाव, मुख्य रस्त्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्यावर एक सुंदर कमान बांधली आहे। गावात पूर्वी कोणी दादोबा देव नावाचे गणेश भक्त राहत होते। ते दरवर्षी मोरगावी वारी करायचे। वयोमानाप्रमाणे त्यांनी आता वारी करू नये असा मोरया गोसावींचा दृष्टांत त्यांना झाला। तरीसुद्धा निस्सीम गणेश भक्त दादोबांनी आपला हट्ट सोडला नाही आणि ते वारीला निघाले। वाटेत असलेल्या ओढ्याला मोठा पूर आला होता। मोर्याचे नाव घेऊन दादोबा त्या ओढ्यात उतरले खरे, पण त्या प्रचंड प्रवाहाबरोबर ते लांब वाहत गेले। वाहत वाहत एका बेटाशी पोहोचल्यावर

मीच तुझ्या गावी येतो असा त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला. कालांतराने दादोबा देवांचे निधन झाले. त्यानंतर आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्याशा वस्तूला लागून अडला. पाहतात तर काय, एक स्वयंभू गणेशाची मूर्ती जमिनीत होती. दादोबा देवांचा मुलगा गणोबा देव याला ही मूर्ती आहे तशीच असू दे, त्याच अवस्थेत तिची पूजा कर असा दृष्टांत झाला. ती मूर्ती म्हणजेच निद्रिस्त गणेश होय. मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण अजूनही दिसते. प्रशस्त बांधलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात जमिनीखाली 2 फुटावर ही स्वयंभू गणेश मूर्ती आहे. गर्भगृहात एका कोनाड्यात ज्या गणेशाच्या मूर्ती आहेत त्या दादोबा देव आणि त्यांचा मुलगा गणोबा देव यांच्याच गणेश रूपातील मूर्ती आहेत असे सांगितले जाते. पूजेतली मूर्ती मात्र फक्त हीच निद्रिस्त गणेशाची. मंदिराचे प्रांगण प्रशस्त फरसबंदी आहे. चारही बाजूंनी भिंतीलगत मोठा ओटा बांधलेला आहे. सुंदर सभामंडप नुकताच बांधून घेतलेला आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिलं. तसंच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या, त्यामुळं त्यांची नावे जहागीरदार, भालेराव अशी पडली. संकष्टी, अंगारकी आणि माघी गणेश उत्सव इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंदिराच्या बाजूला गणेश भक्तांच्या मुक्कामासाठी उत्तम असा भक्तनिवास बांधलेला आहे. निद्रिस्त गणेशाचे हे आगळे वेगळे आणि महाराष्ट्रातील बहुधा एकमेव मंदिर म्हणून मुद्दाम जाऊन पाहण्याजोगे आहे. तेव्हा आपणही आव्हाणे शेवगाव तालुक्यातल्या या निद्रिस्त गणेशाला, तर आव्हाणे गणपतीचं अंतर आहे, जवळचं रेल्वे स्थानक आहे अहमदनगर अर्थात अहिल्यानगर आणि जवळचं बसस्थानक आहे पाथर्डी. तेव्हा आता आपण ऐकूया एक सुंदर असं भक्तिगीत जे आहे गणपती बाप्पाचंच.

0: हम खडे ते साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तस.
1: वेलकम बॅक. तर मित्रांनो, गणेशोत्सवानिमित्त आपल्या सेगमेंटमध्ये आपण श्री गणेशाचीच माहिती घेत आहोत. जास्तीत जास्त माहिती ही गणेशाबद्दलच आहे. आज आपण आणखीन एक माहिती जाणून घेऊया की दुर्वा, आपण गणपती बाप्पाला जो दुर्वा वाहतो तो गणपतीला का प्रिय आहे, त्याच्या काय काय पुराणकथा आहेत. श्री गजाननास दुर्वा अत्यंत प्रिय आहे. दुर्वेच्या मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी श्री विष्णू, तसंच तिच्या अग्रस्थानी श्री शंकराचा वास असतो असं मानतात. हिरव्या, पांढऱ्या, निळ्या अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळणाऱ्या दुर्वांच्या अनेक जाती आहेत. अनंता, भार्गवी, शतपर्विका, सहस्त्रवीर्या अशी संस्कृतमध्ये दुर्वेची नावे आहेत. शास्त्रीय नाव आहे सायनोडॉन डॅक्टोलॉन. तर मराठीमध्ये दुर्वा, हरळी, दुर्वांकूर असं संबोधलं जातं. दुर्वा ही भूमिव्यापिनी असून जमिनीवर पसरत जाणारी असते. कांड परवा पासाव, प्रकटे धरुणी अंकुर भाव, तैसा सद्वंश स्वभाव, शतसहस्त्रे विस्तारी, शेकडो मुळे आणि अंकुरे असणारी, शीतलता प्रदान करणारी दुर्वा अनेक विघ्नांना दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा असं म्हणते. ही समस्त पापे नष्ट करणारी असून दुःस्वप्ननाशिनीही आहे, म्हणजेच वाईट स्वप्न पडू देत नाही. दुर्वांचा उपयोग श्री गणेश, महालक्ष्मी, हरतालिका, मंगळागौर इत्यादी देवपूजेत करतात. मुलांच्या वाढदिवशी अक्षतांसह दुर्वांकूर मुलांच्या डोक्यावर ठेवतात. दुर्वांप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे हा यामागचा हेतू. गुजरातमध्ये दुर्वापूजा करण्याची प्रथा आहे. असे असले तरी गणेश पूजेत दुर्वांचे स्थान सर्वोच्च आहे. विघ्नेशा तव दळ अतिप्रियतर ते होई, प्रभू तव पत्राविरहित उपवासी राही, असे आचार्य श्री अंकुशधारी महाराज म्हणतात. पत्री स्वरूपात, तृणस्वरूपात आढळणाऱ्या दुर्वेचा पुराणांमध्ये देखील उल्लेख आढळतो. तिथं ती देवी स्वरूपात असून ब्रह्मदेवाची कन्या आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना सृष्टीच्या अन्नधान्याची गरज ओळखून गणेशाची आराधना केली. त्यावेळी सहस्त्रावयवी सहस्त्रमुखी दुर्वादेवी अवतरली, जी अमृतरूपे विलसली, सहस्त्रपरमा संज्ञा लाधली, मुलांकुर शते विराजली. सर्वान्न रूपा असणाऱ्या देवी दुर्वेचा प्रकट दिन भाद्रपदातील गणेशोत्सव काळातच शुद्ध अष्टमी आत्मकथन करणाऱ्या अनेक कथा पुराणामध्ये आहेत. त्यापैकी काही कथा आपण आता ऐकूया. पहिली कथा, गणेश पुराणातील कथेनुसार जांब या नगरात धर्मशील राजा सुलभ हा त्याच्या साध्वी

व लावण्यवती पत्नी सुभद्रेसह राज्य करत होता. एकदा ती दोघे पुराण श्रवण करताना मधुसूदन नावाचा दरिद्री दिगंबरावस्थेतील ब्राह्मण भिक्षेच्या अभिलाषेने आला. त्याला पाहताच सुलभ राजाने त्यास नमस्कार केला, पण त्याचा अवतार पाहून त्याला हसू आले. त्यामुळे क्रुद्ध झालेल्या मधुसूदनाने त्यास तू बैल होशील असा शाप दिला. दुःखी झालेल्या सुभद्रेनं रागाने ब्राह्मणांमध्ये राजा सुलभास बैल, ब्राह्मण मधुसूदनास गाढव आणि राणी सुभद्रेस चांडाळ योनी प्राप्त झाली. एका भाद्रपद शुद्ध चतुर्थीस नगरातील गणेश मंदिरात मोठा उत्सव चालला होता. त्यावेळेस मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. चांडाळीन भयभीत होऊन घराघरात आश्रय मागू लागली, पण प्रत्येक वेळी तिला बाहेर घालवले जाई. मंदिरातही कोणी तिला बसू देईना. शेवटी जवळच एका आडोशाला गवत पेटून ती शेक घेऊ लागली. इतक्यात असा चमत्कार झाला की तिनं आणलेल्या गवतातून एक दुर्वांकूर एकाएकी वायूच्या झोतानं उडून तो दैवयोगानं श्री गजाननाच्या मस्तकी जाऊन पडला. त्यामुळं गजानन संतुष्ट झाले. देवापुढं ठेवलेल्या पदार्थांचे भक्षण

आविष्कार झाला की तिनं आणलेल्या गवतातून एक दुर्वांकूर एकाएकी वायूच्या झोतानं उडून तो दैवयोगानं श्री गजाननाच्या मस्तकी जाऊन पडला. त्यामुळं गजानन संतुष्ट झाले. देवापुढं ठेवलेल्या पदार्थांचे भक्षण

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: वेलकम बैक। तर गणेश प्रिय दुर्वा याबद्दल माहिती आपण ऐकूया। त्या संदर्भात एक आणखीन एक कथा आहे। एकदा यमसभेत मोठा उत्सव झाला, त्यास देव गंधर्वादी उपस्थित होते। तिलोत्तमा नावाची अप्सरा नृत्य करीत असताना तिचं अप्रतिम सौंदर्य पाहून यमाच्या मनात कामविकार उत्पन्न झाला आणि त्यांचे रेतस्खलन झाले आणि त्यापासून अनलासूर नावाचा महाभयंकर राक्षस निर्माण झाला। त्या राक्षसाच्या भयंकर आवाजानं त्रिभुवन हादरून गेलं। त्याच्या डोळ्यातील अग्नीनं पृथ्वी जळू लागली, डळमळू लागली, समुद्र कोरडे पडू लागले। देवलोक या अत्याचारामुळे भयभीत झाला। अनलासुराचा वध करण्यास गजाननं समर्थ

अर्थ आहेत असे जाणून सर्व देव गजाननाला शरण आले. गणेशाचा धावा करताच तो बालरूपात प्रकटला आणि अनलासुराशी युद्ध करून त्याला जर्जर केलं. गजाननं त्यास गिळून आपल्या पोटात घेतलं, त्यामुळं गणेशाच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. दाह शमनार्थ देवांनी त्याच्या डोक्यावर शीतल व अमृतमय चंद्राची स्थापना केली, त्यामुळं त्याचं नाव भालचंद्र पडलं. विष्णूनं आपल्या हातातील शीतल कमळ त्याला दिलं म्हणून गणेशाला पद्मपाणी म्हणू लागले. शिवाने आपल्या गळ्यातील सहस्त्रपण मस्तकांचा नाग गणेशाच्या कमरेला बांधला. गणेश व्यालबद्धोधर झाले. वरुणानं त्याच्या सर्वांगावर जलवर्षारूपी अभिषेक केला, पण त्यांचा दाह काही केल्या थांबेना. मग 88 सहस्त्र ऋषीमुनी एकत्र आले व त्यांनी प्रत्येकी 21 हिरव्यागार दुर्वा गणेशास दुर्वा प्रिय झाल्या आणि गणेशानं दुर्वेला वर दिला की जो कोणी मला दुर्वा अर्पण करील त्याला सहस्त्र यज्ञांचे फळ मिळेल व तो मला प्रिय होईल. गणेशानं अनलासुराचा प्रशम केला म्हणून त्याला कालानल प्रशमन असं नाव प्राप्त झालं. कशी वाटली ही पुराणकथा? आणखीन एक पुराणकथा आपण ऐकणार आहोत, परंतु त्यापूर्वी ऐकूया एक छानसं गणेश गीत.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक. तर गणेश प्रिय दुर्वा ज्या आपण वाहतो त्याविषयी आणखीन एक कथा आहे मित्रांनो. मिथिला नगरीतील पुण्यश्लोक दानशूर राजा जनकास आपल्या ऐश्वर्याचा गर्व झाला. राजा जनकाची परीक्षा पाहण्यासाठी व त्याचे गर्वहरण करण्यासाठी गजानन एका अमंगल ब्राह्मणाचे रूप धारण करून मिथिलेस गेले आणि जनकास म्हणाले, राजा, तुझ्या दातृत्वाची कीर्ती ऐकून मी तुझ्याकडे आलो आहे. मला तू पोटभर जेवायला देशील तर तुला 100 यज्ञांचे पुण्य मिळेल. जनकानं राजास पाकगृहात नेले. तिथं 10,000 माणसांचा स्वयंपाक तयार होता. ते सर्व अन्न ब्राह्मणानं एका क्षणात भक्षण केलं. राजाच्या कोठीतील, नगरातील, इतकंच काय पण लोकांच्या घरातील धान्यही संपलं, पण ब्राह्मणाची भूक काही भागली नाही. जनकानं लज्जेनं मान खाली घातली. त्याचे गर्वहरण झाले. त्याच नगरीत विरोचना आणि त्रिशिरा हे गणेशभक्त दाम्पत्य होते. गजाननरूपी अतिथीची क्षुधा शांत करण्यासाठी आपल्या घरात गणेश पूजनोपरांत उरलेला दुर्वेचा एकच अंकुर त्यांनी गजाननास अंतःकरणपूर्वक भक्षणास दिला. दुर्वा भक्षण करताच गणेशाची भूक भागली आणि ते स्वस्वरूपात तिथं प्रकट झाले. तर अशी ही कथा. अजून एक कथा आहे. गणेश पुराणातील एका कथेनुसार पूर्वी स्थावर नावाच्या नगरात महामुनी कौंडिन्य आपल्या आश्रमातील गणेशाच्या मूर्तीची दुर्वांकुराणी व षडक्षरी मंत्रजापाने पूजा करत. पत्नी आश्रयाने गणेशाला दुर्वा प्रिय का असा प्रश्न केला. त्यावर कौंडिन्य ऋषींनी दुर्वा महात्म्य कथन केलं. ऋषींनी पत्नी आश्रयेस एक दुर्वांकूर देऊन तो इंद्राकडे नेऊन त्या भाराचे सुवर्ण आणण्यास सांगितले. आश्रया इंद्राकडे गेली. इंद्रानं तिला दूताबरोबर कुबेराकडे पाठवलं. कुबेरानं एका पारड्यात दुर्वांकूर आणि दुसऱ्या पारड्यात थोडे थोडे करत आपल्या भांडारातील सर्वच सोने तराजूत घातले. तरी त्या एका दुर्वांकुराचे पारडे जडच राहिले. सर्व देव गोळा झाले. कुबेर, इंद्र, ऐरावत, विष्णू, शंकर हे सर्व देव तराजूत बसले. तरी दुर्वांकुराचे पारडे जडच होते. या अभूतपूर्व चमत्कारानं सर्वजण आश्चर्यचकित झाले. सर्व देव कौंडिण्य ऋषींच्या आश्रमात एकत्र झाले आणि म्हणाले, भक्तियुक्त अंतःकरणाने गणेशाला अर्पण केलेल्या एका दुर्वांकराचे महात्म्य हे असे आहे. श्री गणेश त्रैलोक्याचा स्वामी आहे. त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. त्यामुळं मित्र हो, आपण दुर्वा ह्या गणेशाला वाहत असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दुर्वा 21च का? श्री गणेशाचा प्रिय अंक कोणता? मोदक किती करायचे? तर 21. प्रदक्षिणा किती? तर 21. दुर्वा किती व्हायच्या? 21च. पण प्रश्न हा की 21च का? या 21चे रहस्य काय आहे? त्या रहस्याला जाणण्यासाठी दुर्वा शब्दाचा अर्थ समजावून घ्यावा लागेल. शास्त्र सांगते, दुःखांना निवारते ती दुर्वा. मग प्रश्न येतो की दुःख का होते? शास्त्राने त्याची 6 कारणे सांगितली. त्यांना षडरिपू म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. या 6ची निर्मिती कशानं होते? तर प्रपंचाद्वारे. प्रपंच म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, पंच महाभूते आणि पंच तन्मात्रा. या प्रपंचाचे संचलन कोण करते? तर अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतःकरण कशामुळे तयार होतं? शास्त्र अधिक सूक्ष्म वर्णन करते. त्रिगुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांच्याद्वारे वृत्तीची रचना संभवते. त्रिगुणाचेही कारण काय? तर द्वैत. शुद्ध, निर्गुण, निराकार परब्रह्म श्री गणेश आपल्या वल्लभ नामक आत्ममायेनं युक्त होऊन सगुण रिपीट. त्रिगुणांचेही कारण काय? तर द्वैत. शुद्ध, निर्गुण, निराकार परब्रह्म श्री गणेश आपल्या वल्लभ नामक आत्ममायेनं युक्त होऊन सगुण साकार होतात. ही दुसरी वाटणारी मूळ मायाच या त्रिगुणाची जननी होय.
त्या मूळ मायेच्या आतीत असणारे एकमेवा द्वितीय शुद्ध ब्रह्म म्हणजेच भगवान गणेश. तर षडरिपू 6, प्रपंच 5, अंतःकरण चतुष्टय 4, त्रिगुण 3, द्वैत 2 आणि अद्वैत ब्रह्मरूप गणेश 1 ही संख्यात्मक मांडणी एकत्र केली की सिद्ध होणारी संख्या आहे 21. या 21 जागी वृत्ती जडते, पैकी 20 जागी वृत्ती जडल्यास दुःखास कारणीभूत ठरते. त्यामुळं 21व्या जागी वृत्ती स्थिर करीत सकल दुःख शमनाची प्रार्थना आहे 21 दुर्वा समर्पित करणे. त्याच्यामुळं आपण श्री गणपतीला 21 दुर्वाच वाहत असतो. तेव्हा तुम्हालाही आज खूप छान वाटलं असेल की दुर्वा का, 21च का? तर हे आहे गणेशाचं महात्म्य. तेव्हा या गणेशोत्सवानिमित्त आपण हे छानपैकी माहिती ऐकत आहोत आणि पुढच्या शोमध्ये पण ऐकणार आहोत. तर आता ऐकूया एक छानसं गणेश गीत.

वेलकम बॅक. तर श्रोते मित्र हो, आता आपण शोमध्ये ऐकणार आहोत एक महान गायक आहेत, एक छानसे गायक आहेत, लकी अली. आपल्याला विनोदी अभिनेते महमूद आठवत असतील, त्यांचेच हे चिरंजीव मकसूद महमूद लकी अली असं त्यांचं नाव. 19 सप्टेंबर 1958 या दिवशी त्यांचा जन्म झाला. गायक, गीतकार आणि अभिनेतेही ते आहेत. अनेक लोकप्रिय गाणी आणि अल्बमच्या माध्यमातून ते 1990 दशकात इंडी पॉप क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून उदयास आले. लकी अली हे बॉलिवूड अभिनेते महमूद अली यांच्या 8 मुलांपैकी दुसरे अपत्य. त्यांची आई अभिनेत्री माह लाका या अंशतः बंगाली आणि अंशतः पश्तून वंशाच्या होत्या. त्या 1960 दशकातील भारतीय बॉलिवूड अभिनेत्री मीना कुमारी यांच्या धाकट्या भगिनी. लकी अली यांचा जन्म कर्नाटक राज्यातल्या बंगलुरू इथं झाला. बॉलिवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना मीनू मुमताज या त्यांच्या आत्या होत्या. त्यांनी सिटी मॉन्टेसरी स्कूल, कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मेरी, हॅम्पर्ट कोर्ट मसुरी, सेंट जॉर्ज कॉलेज मसुरी, मानेकजी कूपर किंडर गार्डन जुहू, बॉम्बे स्कॉटिश स्कूल मुंबई आणि बिशप कॉटेज बॉईज स्कूल बंगळुरू अशा विविध ठिकाणी आपलं शिक्षण पूर्ण केले. त्यांची आई माह लाका यांच्या आजी हेमसुंदरी टागोर या रवींद्रनाथ टागोर यांच्या एका दूरच्या नातेवाईक आहेत आणि पतीच्या निधनानंतर त्यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांना मेरठला जाण्यास भाग पाडलं. तिथं त्यांनी परिचारिका म्हणून काम केलं. प्यारेलाल शाकीर मेरठी या ख्रिश्चन व्यक्तीशी, जे एक चांगले पत्रकार होते, त्यांच्याशी विवाह झाला आणि त्यांनी मग ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यांना 2 मुली होत्या, त्यापैकी एक म्हणजे प्रभावती, ज्या अली यांच्या

आणि तास्मिया ही दोन मुलं आहेत. त्यानंतर इनाया एक पर्शियन महिला त्यांच्याशी विवाह केला. त्यांना त्यांच्यापासून सारा आणि रयान ही दोन मुलं आहेत. 2010 त्यांनी ब्रिटिश मॉडेल आणि माजी ब्युटी क्वीन केट एलिझाबेथ हॅलम यांच्याशी तिसरा विवाह केला. परंतु 2017 त्यांचा घटस्फोट झाला. या जोडप्याला देखील दानी मकसूद अली नावाचा एक मुलगा आहे. लकी अली सध्या बेंगळुरूच्या उपनगरातील आपल्या फार्म हाऊसमध्ये राहतात. त्यांची मातृभाषा दख्खनी उर्दू आहे. असं म्हटलं जातं लकी अली आणि त्यांच्या वडिलांचे संबंध तणावपूर्ण होते, कारण महमूद अली हे 1960 आणि 70 अत्यंत व्यस्त अभिनेते होते. त्यामुळं चित्रीकरणामुळं ते अनेकदा घरापासून दूर असत. एकदा लकी अली साधारण 4 वर्षाचे असताना जेव्हा पहिल्यांदा बोर्डिंग स्कूलमधून परतले तेव्हा महमूद आणि संपूर्ण कुटुंब त्यांना घेण्यासाठी विमानतळावर आले होते. लकी अलींनी आपल्या वडिलांना ओळखलं नाही, पण त्यांना पाहताच ते म्हणाले, हे तर चित्रपटातील विनोदी कलाकार महमूद आहेत. लकी अली देहरादून मसुरी येथील सेंट जॉर्ज कॉलेजच्या बोर्डिंग स्कूलमध्ये आपल्या कुटुंबापासून दूर राहत असत.

लक्की अली यांना दुश्मन दुनिया का या चित्रपटाची पटकथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली. या चित्रपटात अलींचे धाकटे भाऊ मंजूर अली यांनी भूमिका केल्या. ही कथा लकी नावाच्या एका

जीवनाच्या अंमली पदार्थांच्या व्यसनावर आधारित आहे. चित्रपटाच्या शेवटी तो तरुण आपल्या आईची हत्या करतो, आजूबाजूचे सर्व काही नष्ट करतो आणि शेवटी स्वतःच्या वडिलांच्या हातून मारला जातो. अलींचे मत त्यांच्या वडिलांच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळे होते, त्यामुळे त्यांनी या चित्रपटात अभिनय केला नाही. मला या कथेत आशेचा अभाव वाटला असं त्यांनी सांगितलं. तरीही त्यांनी या चित्रपटासाठी आपले पहिले गाणे गायले. संगीत गायन आणि अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या अलींनी घोड्यांचे पालनपोषण केलंय. दक्षिण भारतातील पॉंडिचेरी किनाऱ्यालगतच्या ऑइल रिगवर काम केले, तसंच गालीचे अर्थात कार्पेट साफ करून त्यांची विक्री करण्याचंही काम केले. आणि ते एक शेतकरी आहेत, सेंद्रिय शेती पद्धतीबाबत ठाम आहेत आणि सेंद्रिय शेतीच ते आताही करतायत. त्यांनी अनेक प्रकारचे संगीत अल्बम तयार केले, त्यातला सुनोह या अल्बममध्ये भारतीय संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आणि एक गायक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांना अनेक चित्रपटात संगीतामध्ये अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 1996 स्क्रीन अवॉर्ड्समधील सर्वोत्कृष्ट पुरुष पॉप गायक आणि 1997 चॅनल वी व्ह्युअर्स चॉईस अवॉर्ड यांचा समावेश आहे. हा अल्बम सलग 60 आठवडे MTV आशिया चार्ट्सवर पहिल्या 3 क्रमांकामध्ये होता. लकी अली यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संगीत शैलीसाठी आणि कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय असलेल्या नैसर्गिक आवाजासाठी ओळखला जाऊ लागला. या गोष्टींमुळं त्या काळात इंडी पॉप क्षेत्रातील एक आघाडीचे कलाकार म्हणून त्यांना स्थान मिळवता आलं. त्यांचे तिसरे आणि चौथे अल्बम होते अक्स आणि कभी ऐसा लगता है. 1997 भारताच्या स्वातंत्र्याचा 50वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मेरी जान हिंदुस्तान या अल्बममधील अंजानी राहोमे या गाण्यासाठी दिलेल्या योगदानामुळंही ते चांगलेच ओळखले जाऊ लागले. या गाण्याच्या व्हिडिओचे दिग्दर्शन मणिशंकर यांनी केलं होतं. यात लकी अली एका परदेशात काम करणाऱ्या तरुण ग्रामीण व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो, ज्याच्या मनात मायदेशी परतण्याची तीव्र ओढ असते आणि शेवटी आपल्या आवडत्या ठिकाणी परतल्यावर होणारा आनंद यात टिपला गेला आहे. या व्हिडिओबद्दल विचारले असता ते म्हणतात, अंजानी राहोमेचा व्हिडिओ ही स्वतःच एक सुंदर कथा होती. तो अगदी मनापासून साकारला गेला होता आणि तो माझ्यासाठी खूपच खास होता. मित्रांनो, लकी अली यांनी 1978 एक बाप छे बेटे या चित्रपटातील वॉकिंग ऑल अलोन या गाण्याद्वारे पार्श्वगायनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात महमूद अली आणि त्यांची 6 मुलं होती. अली यांचे दुसरे गाणे दुश्मन दुनिया का या चित्रपटातली नशा नशा हे होते. संगीतकार म्हणून त्यांचे जे अल्बम होते त्यामध्ये सुनोह, सिफर, अक्स, गोरी तेरी आंखे, कभी ऐसा लगता है, एक्सक्यूज, रास्ता माणूस, सुबह के तारे हे होते. त्याचबरोबर त्यांनी काही चित्रपटांमध्ये देखील गीतं गायलेली आहेत. तू मेरी मैं तेरा तू मेरी, दो और दो प्यार, गांधीच्या भूमीतून, तमाशा, तेरे मेरे साथ, आमीन, डेव्हिड, अंजाना अंजानी, पाठशाला 2, बचना ए हसीनो, कालाई, युवा, आनंद, अयुथा, साय, चुपके से, मुले, सूर, द मेलडी ऑफ लाईफ, कांटे, कहो ना प्यार है, भोपाळ एक्सप्रेस, दुश्मन दुनिया का. तेव्हा आता आपण ऐकूया लकी अली यांनी गायलेलं कहो ना प्यार है या चित्रपटातलं हे छानसं इब्राहिम अश्क यांनी लिहिलेलं गीत. संगीतबद्ध केलं आहे राजेश रोशन यांनी.

0: वेलकम बॅक. तर मित्रांनो, आजच्या शोमध्ये यानंतर आपण ऐकणार आहोत मराठीतले एक प्रसिद्ध संगीतकार दत्ता डावजेकर यांच्याविषयी, कारण दत्ता डावजेकर यांचं आज स्मृतिदिन. 15 नोव्हेंबर 1917 यांचा जन्म झाला. दत्तात्रय शंकर डावजेकर उर्फ दत्ता डावजेकर असं त्यांचं नाव. मराठीतले संगीतकार तर आहेच, हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांना DD या टोपण नावानं ओळखलं जाई. 1941 त्यांनी चित्रपटांना आणि मराठी भावगीतांना संगीत दिले. दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकर यांना पदार्पणाची संधी दिली, हे विशेष. त्याचबरोबर हिंदी चित्रपट होता आपकी सेवा में आणि गाणे होते पा लागू कर जोरी रे, तसंच मराठी चित्रपट होता माझं बाळ. डावजेकरांनी त्यानंतर आशा मंगेशकर म्हणजे आशा भोसले यांना, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांचे वडील बाबूराव डावजेकर तमाशात आणि उर्दू नाटकात तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणाऱ्या डावजेकरांनी तबला वादन आणि पेटी वादन आत्मसात करून घेतलं. तबला पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्तान हिंडून आणलं. इथं त्यांना मासिक 20 रुपये पगार मिळत होता. त्यानंतर दत्ता डावजेकर यांनी काही वर्ष श्री रामचंद्र आणि चित्रगुप्त यांच्यासारख्या महान संगीतकारांच्या इथं सहाय्यक संगीतकार म्हणून काम केलं. त्यानंतर 1941 त्यांना स्वतंत्रपणे म्युन्सिपॅलिटी या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. 1942 त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजलं. त्यानंतर 1943 माझं बाळ हा चित्रपट मिळाला. यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केलं. त्यापाठोपाठ डावजेकरांचा 1947 आलेला हिंदी चित्रपट आपकी सेवा में या चित्रपटात लता मंगेशकर यांनी पहिल्यांदाच हिंदीतलं पार्श्वगायन केलं. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लता दिदींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखालीच झाले. त्यानंतर त्यांनी आपकी अदालत या वसंत जोगळेकरांचा आणि कैदी गोवलकोंडा का प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथचा हिंदी इंग्रजी चित्रपटाच्या संगीत रचना केल्या. यात त्यांनी सुधा मल्होत्रा यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली. पुढं सुधा मल्होत्रा देखील एक मोठ्या गायिका बनल्या. दत्ता डावजेकरांनी साधारण 60 चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केलं. राजा परांजपे, गजानन जहागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर अशा निर्माते आणि दिग्दर्शक असलेल्यांबरोबर त्यांनी आपलं संगीताचं कार्य केलं. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहुरे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संत वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांचं संगीत विलक्षण गाजलं. DD'नी 10-12 नाटकांचंही संगीत दिग्दर्शन केले. यापैकी थँक यू मिस्टर ग्लाड या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केलं. DD हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. त्यांनी रचलेली आणि गायलेली काही गीतं अशी आहेत, जसं आपण दिवाळीच्या वेळेस वाजवतो नेहमीच ऐकतो गातो, आली दिवाळी मंगलदायी आनंद झाला घरोघरी, त्यानंतर कुणीबाई गुणगुणले, गेला कुठे बाई काना काना येईना, थांबते मी रोज येथे जी तुझ्यासाठी, तुझं स्वप्न पाहिले रे गोपाळा, भारतीय नागरिकाचा घास रोज आडतो ओठी, हे गदिमांनी लिहिलेलं पाहुरे किती वाट या चित्रपटातलं गीत DD'चं सर्वात गाजलेलं गीत म्हणता येईल. या गाण्यानं त्यावेळेचे सगळे विक्रम मोडले. ह्या गाण्यामुळं, कारण ह्या गाण्यामध्ये सैनिकांचा उल्लेख केलेला आहे, सैनिकांवर हे गीत चित्रित झालेलं आहे, या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आलं. त्याचबरोबर पडछाया, वैशाख वणवा, संत वाहते कृष्णामाई, पाठलाग, सुखाची सावली अशा अनेक चित्रपटांमधली गीतं रामा रघुनंदना, बाई माझी करंगळी मोडली हे त्यांचं एक लावणी वजा गीत होतं, खूपच गाजलेलं आहे. अशा या महान कलाकाराचं 19 सप्टेंबर 2007 साली हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया आणि ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं एक छानसं गीत, पाहुरे वाट किती या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकूया आणि या शोमध्ये इथंच थांबूया. आपण कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: भारतीय नागरिकाचा

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: रास्ते में कितने मोड़ आएंगे ये कौन जानता है, रास्ते में कितने मोड़ आएंगे ये कौन जानता है, लेकिन हर मोड़ पर खुद को संभालना यही तो असली हुनर है। आज तो सपना आंखों में है, आज तो सपना आंखों में है, कल उसकी बात मत बनाना। जिंदगी एक ही मिली है दोस्त, जिंदगी एक ही मिली है दोस्त, इसे अपने अंदाज में सजाना, क्या बात है। नमस्कार, शुभ संध्या का, गुड इवनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आणि माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप सारं प्रेम। काय मग माझ्या अहिल्या नगरकरांनो, सगळे एकदम मस्त ना, चेहऱ्यावर स्माईल आहे ना, कारण आजची ही संध्याकाळ आहे तुमची, माझी आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सांजरंग या शोची। आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे, आणि रेडिओ नगर 90.4 एफएम तुम्ही ऐकत आहात। अहो, दिवसभराच्या धावपळीनंतर आता जरा रिलॅक्स व्हायची वेळ आली आहे। कामाचा थकवा जो आहे ना, तो आता थोडासा कमी करा। टेन्शन असो किंवा मनात काही विचार असो, ते सगळं थोडं बाजूला ठेवा, कारण पुढचा वेळ आपण घालवणार आहोत गप्पा मस्ती मनोरंजन आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये। आणि हो, आपल्या गणपती बाप्पाच्या उत्सवाचे सुंदर दिवस सुरू आहेत, वातावरणात भक्ती आहे, उत्साह आहे, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे। बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आजची संध्याकाळ अजून खास करूया। चला तर मग आवाज वाढवा, मन मोकळं करा आणि तयार व्हा माझ्यासोबत, म्हणजे आरजे कोमल सोबत खूप साऱ्या गप्पा मारायला। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळ रस्ता, अहिल्यानगर.
2: हॅलो, गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मैत्रिणींनो, मित्रांनो, मंडळी आणि सगळे माझे श्रोते, तुम्हाला माहित आहे का, सण उत्सव ना मला खूप आवडतात. सण उत्सव आवडतात कारण मजा असते, मस्ती असते, आपण आपल्या परंपरा संस्कृती जपत असतो, त्यामुळे आवडतात. पण अजून का आवडतं माहित आहे का, कारण की जी महिला कधी स्वतःकडे लक्ष देत नाही ती स्वतःकडे लक्ष देऊ लागते, छान आवरू लागते, छान छान कपडे घालते, वेगवेगळ्या साड्या नेसते आणि स्वतःकडे किंवा स्वतःला सजवते. आणि ते पाहून छान वाटतं मला. मी जेव्हा माझ्या आईकडे पाहते किंवा शेजारच्या काकू असेल त्यांच्याकडे पाहते, असं वाटतं अरे यार काकू तुम्ही रोज असंच राहत जा, आई असंच राहत जा. पण त्या म्हणतात कामाच्या लगबगीत होत नाही. पण बघा ना, सण उत्सव असतो तेव्हा जास्त काम असतात, तरी पण ह्या स्वतःसाठी वेळ काढतात, त्यामुळे देखील मला सण उत्सव खूप आवडतात. आणि आता ना गणपतीच्या दिवसांमध्ये साडी, नऊवारी किंवा पारंपरिक पोशाख जो आहे तो सगळे घालणारच आहेत. पण त्यासोबत केसांमध्ये मोगरा, जाई किंवा अबोलीचा सुंदर गजरा माळा की रूपाला अगदी वेगळीच शोभा येते. गजरा नीट माळला आणि त्याचा आकार टिकवून ठेवला तर दिवसभर केश रचना जी आहे ती सुंदर दिसते. आणि म्हणजे मला तर ते खूप आवडतं की एकदम छान सोला शृंगार करणार, छान आवरणार आणि त्यामध्ये जर गजरा लावला तर ती वेगळीच ब्युटी जी आहे ना ती महिलेच्या चेहऱ्यावर दिसत असते. गजरा ताजा आणि टवटवीत दिसण्यासाठी ना तो खरेदी केल्यानंतर लगेच उन्हात किंवा गरम ठिकाणी ठेवू नका. ओला कापडात अलगद गुंडाळून काही वेळ थंड जागी ठेवल्यास फुलं ताजी राहण्यास मदत होते. गजरा बांधण्यापूर्वी ना केस व्यवस्थित विंचरून घ्या आणि जुडा जो आहे तो घट्ट बांधा. जुडा सैल असेल तर गजरा सरकण्याची शक्यता असते. आणि मोगऱ्याचा गजरा जुड्याभोवती गोलाकार पद्धतीनं माळल्यास पारंपरिक आणि नाजूक लुक मिळतो. आणि गजरा पिन जर तुम्ही 2-3 ठिकाणी हलकंच बांधलं तरी पण तो छान वाटतो आणि दिवसभर तुम्हाला छान लुक देत असतो. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही छान आवरणार आहात मला माहीत आहे या सण उत्सवामध्ये. पण थोडासा अजून जास्त आवरा, गजरा लावा, नक्कीच तुमची जी सुंदरता आहे ना ती अजून खुलून येईल. सो ट्राय करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिम्मत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

संध्याकाळचे 4:27 झालेत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आपल्या अहिल्यानगर महापालिका प्रभाग क्रमांक 1 मधील नागापूर गावठाण परिसरात ना आता कामाच म्हणजे रस्त्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. गेल्या 10 वर्षात विकास कामं, धार्मिक आयोजन आणि पर्यावरण संतुलनाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला असून या प्रभागातील उर्वरित जे प्रलंबित प्रश्न आहेत ना ते देखील आता मार्गी लावत आहेत. तर संपत बारसकर हे जे तिथलचे नगरसेवक आहेत तर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आता पूर्णत्वास म्हणजे सुरुवात तर झालेली आहे आणि लवकरच पूर्णत्वास येणार आहे. तर मंडळी आपल्या इकडे बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं पेंडिंग होती आणि आहेतही काही ठिकाणं, तर हे कामं लवकरात लवकर कसे होतील हे सगळं आपले जे नगरसेवक आहेत किंवा जे आपल्या ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो ते आहेत ते करताना दिसतात ना तेव्हा छान वाटतं. तर मी यांना सगळ्यांना हीच विनंती करेल की असे अनेक कामं आपल्या नगर शहराचे असतील जे प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर करावेत जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. तर म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
1: नमस्कार, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांज रंग मध्ये. कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्याकडे खूप प्रजाती आहेत आणि खूप दुर्मिळ गोष्टी, वस्तू, प्राणी हे आपल्याकडे आहेत, पण कधी कधी ना ते आपल्याला दिसत नाहीत, कारण ते जसं मी म्हणाले की ते दुर्मिळ असतात आणि दुर्मिळ असल्यामुळे ते खूप क्वचित असतात. आणि असंच एक ना, तब्बल 100 वर्षानंतर मांजऱ्याच्या नव्या प्रजातीचा शोध लागलाय, जो बोलिव्हियातील जंगलामध्ये टिलकायो टायगर कॅट ही नवी प्रजाती आढळली आहे. म्हणजे ही लुप्त होती की ही कधी पाहण्यातच आली नाही, हे प्रश्न आता आपल्या समोर उभे आहेत. आणि हे जे मांजर आहे ना, ते नेहमीच्या घरगुती मांजरीपेक्षा लहान असून तिच्या अंगावर ठिपके आहेत. या शोधामुळे छोट्या मांजरांच्या आणखी काही नव्या प्रजाती समोर येण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. तर म्हणजे अशा प्रकारे 100 वर्षानंतर आणि ही मांजर आपल्याला किंवा या मांजऱ्याची जी प्रजाती आहे ती समोर आलेली आहे, तिचा शोध लागलेला आहे. तर अशा अनेक गोष्टी असतात, प्राणी असतात, जे खूप वर्षानंतर आपल्या समोर येतात. तर असं काही तुम्हाला माहिती आहे का, किंवा तुमच्याकडे मांजर आहे का, नक्की कळवा 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर.

संध्याकाळचे 5:54 झालेत, 4:54 झालेत. मी आता एक तास पुढे कशी गेले हे मलाच कळे ना. काय असताना शनिवार म्हटलं की खूप असं होतं की आता उद्या सुट्टीच आहे म्हणून आपण थोडंसं रिलॅक्स असतो, आणि मी ही तशीच रिलॅक्स आहे. आणि कधी संडे येतो हे आपल्या सगळ्यांनाच वाटतं, मला नाही वाटत, कारण की सांज रंगमध्ये तुम्हाला भेटायला नाही जमत. पण चला भटकंतीला आणि सव्वा सखींशी यामध्ये मी तुम्हाला भेटायला येत असते. आणि मित्रांनो, आता तर बाप्पाचे दिवस आहेत. आता मलाही असं वाटतं की कधी घरी जाईल, कधी बाप्पा कडे जाईल. आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये ना दरवर्षी गणेशोत्सवाच्या वातावरणामध्ये गणरायाचे नवनवीन रूप अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. आणि यावर्षी अशीच वेगळी कला कुसर जी आहे ती साकारण्याचा अनोखा छंद नगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे कनिष्ठ सहाय्यक संतोष हरबाई यांनी जपलाय. यंदा त्यांनी बदाम, काजू, पिस्ता, मनुके, अंजीर आणि चारोळे अशा सुका मेव्यापासून बाप्पा साकारला आहे. ही मूर्ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. किती सुंदर ना. आणि मंडळी, तुम्ही देखील असं काहीतरी वेगळं केलं असेल, तुमचा बाप्पा कशा पासून बनवलात, काय वेगळा देखावा केला असेल, तर नक्की कळवा 90113290 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: हॅलो, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:01 झालंय आणि सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत आणि मंडळी बाप्पा आले, सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, आनंद आहे घराघरामध्ये, छान मजा येते, मोदकाचा वास येतोय, मोदक खायला मिळतात, अजून काय पाहिजे, याला सुख म्हणतात. म्हणूनच बाप्पा किंवा बाप्पा आल्यावरचे जे दिवस असतात ना, ते सगळ्यांनाच आवडतात. आणि मंडळी मला ना, म्हणजे आपण बघा हा किती विचारांनी पुढे गेलो आहोत, म्हणजे खूप काही बदललंय असं आपल्याला वाटतं की आपण विचारांनी पुढे गेलोय, पण मला असं नाही वाटत. काही गोष्टीत आपण अजूनही तिथेच अडकलेलो आहोत, अजूनही आपण जात मानतो, अजूनही आपण ऊच नीच भेद मानतो. का, कशासाठी हवंय? म्हणजे नुकतंच आपण सोशल मीडियावर व्हायरल झालंय की एका ब्राह्मण मुलीनं दलित मुलाशी लग्न केलं, त्यामुळे तिच्या वडिलांनी तिचा जिवंतपणे अंतिम संस्कार केला आणि नातं तोडून टाकलं. म्हणजे हे, म्हणजे आपण माणुसकी सोडून दिली आहे आणि जात धर्म भेद लिंग यामध्ये का गुरफटून पडतोय हेच कळत नाहीये. हे चुकीचं आहे. आपण एक माणूस आहोत आणि प्रत्येक माणसानं माणसाकडे माणसासारखंच बघावं असं मला वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे संजय।
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी बाप्पा आलेले आहेत, त्यामुळे सगळीकडेच भक्तिमय वातावरण आहे आणि या वातावरणात आपण सगळेच आपल्या अहिल्यानगरचं ग्रामदैवत म्हणजेच श्री विशाल गणपती मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि तेव्हा छान वाटतं। आणि आज देखील मी तिथे गेले होते तर तेथील काही भक्तांसोबत आपण संवाद साधलाय। तर आत्ता आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप। नमस्कार।
2: नमस्कार। प्रथमतः सर्व अहिल्यानगरवासियांना या गणेशोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। या वर्षीचा 2026 गणेशोत्सव अत्यंत चांगला आणि एक आनंददायी क्षण असतो। यावर्षी देखील तशाच प्रकारे हा साजरा होत आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक छोट्या मोठ्या परिसरातला गल्ली बोळातलं मंडळ असेल आणि छोट्यापासून तर मोठ्या मंडळापर्यंत सर्व अहिल्यानगरवासियांनी आपलं ग्रीन सिटी आणि क्लीन सिटी याच्याकरता आपण पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे। आणि मी अजून एक प्रार्थना गणरायाचरणी करतो आम्ही की महाराष्ट्रातला दुष्काळाचं सावट हे लवकर हटो आणि चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाऊस झालेला नाही म्हणजे बहुतांश जिल्ह्यामध्ये आज पाऊसापासून आमचा शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे, त्यामुळे पाऊस लवकरात लवकर पाऊस पडो आणि चांगल्या रीतीनं या बळीराजाला चांगले दिवस येऊ असे मी आम्ही गणरायाचरणी प्रार्थना करतो।
1: सर, आज तुम्ही ग्रामदैवत आपला विशाल गणपती इथे आला आहात तर तुम्हाला कसं वाटतंय?
2: नाही, मी तर सातत्यानं येत असतो पण आज महाआरतीचा कार्यक्रम होता, अभिषेकचा कार्यक्रम होता, त्यानिमित्तानं मी आलो। आता आम्हाला दरवर्षीच तसा आनंद होत असतो तसा यावर्षी दरवर्षी आनंद वाढत चाललेला आहे आणि समाधान वाढत चाललेलं आहे, कारण या परिसरामध्ये देखील आपण पाहतो की चांगलं व्यवस्थापन वाढत चाललेलं आहे। मंदिराचं काम हळूहळू एक चांगलं रूप घेत आहे। जसं हेमाडपंथी मंदिर असतं तिथं त्याचं नक्षीकोरीकाम असतं, तशा प्रकारचं आता मंदिर देखील आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळतं। धन्यवाद।
1: श्रोते हो, आताच आपण आपल्या अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलंय की यावर्षी आपल्या अहिल्यानगरमध्ये कसा गणेश उत्सव आहे आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्यात। आणि मंडळी, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आपण ना आपल्या अहिल्यानगरचं ग्रामदैवत म्हणजेच श्री विशाल गणपती मंदिरात गेलो होतो. आपण दर्शनासाठी गेलो होतो आणि तिथे अनेक भक्त होते, भाविक होते, त्यांच्याशी आपण गप्पा मारलेल्या आहेत. तसंच तिथे डेंटल चेकअप कॅम्प देखील ठेवण्यात आला होता. तर त्या कॅम्पमधील काही विद्यार्थिनींसोबत आपण गप्पा मारलेल्या आहेत. त्यातील एक विद्यार्थिनी आणि बाप्पाची भक्त आपल्यासोबत आहे.
1: हाय, हॅलो, मी स्नेहल. आम्ही सर्व इंटर्न्स इथे डेंटल मोबाईल व्हॅन घेऊन आलो आहोत आणि इथे दातांची मोफत तपासणी होणार आहे.
0: कोणत्या कॉलेजचा आहात?
1: आम्ही श्री यशवंतराव चव्हाण डेंटल महाविद्यालय, अहिल्यानगर.
0: ओके, सो इथं आली आहेस तू, तर डेंटल चेकअपसाठी आला आहात, तर तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो इकडे?
1: छान भेटतोय प्रतिसाद आणि आम्हालाही छान वाटतंय की आम्ही इथे पेशंट करतोय.
0: अच्छा, सो काय उद्देश आहे तुमचा इथे?
1: आमचं असं आहे की लोकांना म्हणजे जसं प्रत्येक जण आपला वेगवेगळ्या हेल्थचं म्हणजे दातांची एवढी कोणी काळजी घेत नाही जेवढे बाकीचे याचं घेतात की रक्त चेक करणं असू दे किंवा बाकीचं काही असू दे, पण दातांची एवढी कोणी काळजी घेत नाही. तर आमचं असं मोठं आहे की तर दातांची पण तपासणी केली पाहिजे, लोकांनी त्यांना त्याच्यातले कळले पाहिजे.
0: आपण वेगवेगळ्या हेल्थबद्दल अवेअरनेस तर करत असतो, पण दातांची पण विशेष काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. जर आपण निष्काळजीपणा दाखवला तर पुढे जाऊन त्याचा देखील मोठा इश्यू
1: होऊ शकतो.
0: सो आज बाप्पा आलेले आहेत, आपण भेटतो आहोत विशाल गणपतीच्या समोर. तर इथलचं वातावरण कसं वाटतं?
1: खूप प्रसन्न वातावरण आहे आणि सकाळ सकाळी आल्यावरती इथे ढोल ताशा वगैरे पण झाला, तो पण खूप छान होते.
0: तुझ्या घरी पण बाप्पा आले असते, तुला कसं वाटतंय बाप्पा
1: आल्यावर? मला पण खूप छान वाटतंय.
0: बाप्पांना जर सांगायचं झालं तर काय सांगशील?
1: सगळ्यांना छान आरोग्य दे.
0: श्रोते हो, आपण अशाच भक्तांशी गप्पा मारणार आहोत, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110071. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे गणपती बाप्पा आलेत आणि घरात तर लगभग आहे, घरात तर छान वातावरण आहे. तसंच आपल्या अहिल्यानगरचं ग्रामदैवत म्हणजे श्री विशाल गणपती मंदिरामध्ये देखील भक्तांची ये जा चालू आहे. दर्शन घेण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि तसंच आज मी देखील तिथे दर्शनासाठी गेले होते. तर तेथील काही भक्त भाविक जे आहेत त्यांनी आपल्यासोबत गप्पा मारल्यात. तसंच तिथे आज डेंटल चेकअप कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आला होता. तर तिथे काही इंटर्न विद्यार्थिनी होत्या, त्यांनी देखील आपल्याशी गप्पा मारलेल्या आहेत. चला तर ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया.
1: हाय, हॅलो, माय नेम इज प्रियंका गुप्ता. आय एम एन इंटर्न फ्रॉम यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज. यहाँ पे हम डेंटल कॅम्प करने आए हैं, मतलब लोगों को फ्री डेंटल चेकअप करने के लिए. रिस्पॉन्स अच्छा मिल रहा है, लोग आ रहे हैं, हम उनको एडवाइस दे रहे हैं, उनके ट्रीटमेंट बता रहे हैं, उनका क्या प्रॉब्लम्स है वो कंसर्न उनके सॉल्व कर रहे हैं. तो रिस्पॉन्स अच्छा आ रहा है.
0: एक्चुअली आप ये इतना अच्छा काम कर रहे हैं और वो भी बाप्पा के सामने कर रहे हैं, तो आपको कैसे लग रहा है?
1: अच्छा लग रहा है, हमको उनकी सेवा करने का मौका मिल रहा है बाप्पा के सामने. बाप्पा 10 दिन के लिए हमारे शहर में आए हैं, अपना आशीर्वाद दे रहे हैं, अच्छा लग रहा है.
0: ओके, तो अगर आपको बाप्पा को कुछ मैसेज देना है तो आप क्या दोगे?
1: बाप्पा को मैसेज, बाप्पा इज लाइक अ फ्रेंड टू मी, ही इज ऑलवेज बीन देयर. वो हमेशा अपना कृपा दृष्टि बनाए रखते हैं, तो उसके लिए थैंक यू बोलना है. और अब तो जाने भी वाले हैं गणपति बाप्पा, तो पुढच्या वर्षी लवकर या.
0: 10 दिन के लिए बाप्पा जैसे आपने बोला आते हैं, तो ये 10 दिन कैसे जाते हैं आपको?
1: 10 दिन तो यूं निकल जाते हैं, पता ही नहीं चलता. वो उनकी बस उनकी झलक देख के, उनकी खुशी. अभी हम आए तो यहाँ पे ढोल ताशा पतक हुआ, सारी लड़कियों ने नवारी साड़ी में मस्त उनका स्वागत किया. तो पूरा एनवायरमेंट इतना स्पिरिचुअलिटी, प्रेम, पॉजिटिविटी से भर जाता है, तो बहुत अच्छा लगता है.
0: श्रोते हो, आपण अशाच भक्तांशी गप्पा मारणार आहोत, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी आज आपण विशाल गणपती इथे दर्शनासाठी गेलो होतो आणि तेथील काही भाविक भक्त आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं नाव?
1: कृष्ण गणेश सांगळे.
0: खरं म्हणजे दादा, तुमचं इथं दुकान आहे विशाल गणपती, जे आपलं ग्रामदैवत आहे तिथेच तुमचं दुकान आहे. आणि दरवर्षी गणपती बाप्पा जेव्हा येतात आपल्याकडे तेव्हा इथे प्रचंड गर्दी असते, तर यावर्षीचं काय दृश्य?
1: यावर्षी कसं पाऊस नाही झाल्यामुळे त्यामुळे कसं आहे थोडं गर्दी कमीच आहे, फारच कमी.
0: आणि तुम्हाला कसं वाटतं गणपती बाप्पा इथे असतात आणि रोज तुम्ही गणपती बाप्पा सोबत असतात तर?
1: हा, चांगलं वाटत.
0: आणि जेव्हा येणारे जाणारे जे भक्त येतात, काही ना काही खूप लांबून येतात, तर तेव्हाची फिलिंग काय असते नगरकर म्हणून?
1: विशाल गणपती आपले ग्रामदैवत आहे त्यामुळे एकदम भारी वाटत नाही का. तसं मुंबईकरांसाठी लालबागचा राजा, तसं आमच्या नगरसाठी विशाल गणेश.
0: सो आता बाप्पा काही दिवसात आपल्यातून जाईल, तर बाप्पाला काय सांगशील जर जाताना?
1: नाही, बाप्पा कधी जातच नाही, पण ते कसं आहे आमच्यासाठी वर्षभर
2: एक सांगितलं आहे की पाऊस पडावा हीच इच्छा आहे की शेतकऱ्यांचं पण भलावं, तसं व्यापाऱ्यांचं सगळीकडे भलावं.
1: पण गणपती म्हणजे म्हणतात ना जातात, जात नाही तसं, पण जायचा पाऊस पडेलच.
0: श्रोतेहो, आज आपण श्री विशाल गणपती मंदिर, जे आपलं ग्राम दैवत आहे, तिथे गेलो होतो दर्शनासाठी आणि तेथील जे भाविक आहेत, भक्त आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारल्यात. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात सोमवारी संध्याकाळी 4 वाजता सांजरंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन जवळ येतो आहे आणि त्यानिमित्तानं मुलाखतीची एक विशेष मालिका आपण ऐकत आहात. आपल्या नगर शहराला ऐतिहासिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, व्यावसायिक वारसा सुद्धा आहे. आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये टेलरिंग या क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर अगदी 1947 साली पतंगे टेलर्स अँड कंपनी आपल्या शहरामध्ये आली. या फर्मचे संचालक होते कैलासवासी रामभाऊ पतंगे. ही टेलरिंग कंपनी त्यांनी आपल्या स्वतंत्र भारतामध्ये, भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 साली सुरू केली आणि नंतर या व्यवसायाचा, या कामाचा व्याप त्यांनी वाढवला. त्यांचे धाकटे बंधू लक्ष्मण यांना हाताशी घेतलं आणि नगर हे तेव्हा मिलिटरी सेंटर असल्यामुळं बरेचसे ऑफिसर्स पुण्याहून सूट शिवण्यासाठी नगरमध्ये पतंगे टेलर्स अँड कंपनी या ठिकाणी यायचे. त्याचबरोबर नगरमधील सर्व नामवंत वकील असतील, डॉक्टर्स असतील, मोठमोठे व्यावसायिक

0: आरामदायक असेल हे सुद्धा पतंगे टेलर्स अँड कंपनी याकडेही यायचे. लग्नाचा सूट शिवायचा तर केवळ पतंगे टेलर्स हे समीकरण असायचं आणि इतर छोटी छोटी दुकानं सुद्धा होती, पण भव्य टेलरिंगची फर्म पहिल्यांदा 1947 पतंगे टेलर्स अँड कंपनी यांची आली. तर आता आपल्यासोबत या फर्मचे संचालक बाळासाहेब पतंगे सर आज आपल्यासोबत आहेत. सर, या शो मध्ये आणि स्टुडिओ मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद आणि नमस्कार.
0: नक्कीच सर, जसं मी आता म्हणाले की 1947 पतंगे टेलर्स अँड कंपनीची स्थापना झाली जी तुमच्या वडिलांनी केली होती.
1: हो.
0: आणि त्या काळी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या व्यवसायाला नगरमध्ये सुरुवात झाली, या फर्मला सुरुवात झाली. तुम्ही लहान असताना किंवा शालेय वयामध्ये असताना आपल्या वडिलांना व्यवसाय करताना तुम्ही पाहिलंच असेल.
1: अगदी पाहिलंय. म्हणजे कसं असायचं की वडिलांना म्हणजे मी लहानपणापासून पाहतोय की ते घरी देखील दुकानातून काम घरी घेऊन यायचे आणि घरी देखील कटिंग करायचे. दिवसभर दुकानात त्यांचं काम चालूच असायचं, परंतु गिराईक येणं जाणं यामुळे वेळ मिळत नसे. मग ते जे काही काम आहे ते घरी घेऊन यायचे आणि मग सकाळी दुकानात जाताना परत घेऊन जायचे.
0: नक्कीच. या व्यवसायाला तुम्ही स्वतः कधी सुरुवात केली होती?
1: या व्यवसायात तसं जर मी म्हटलं तर मला, मी 10-12 वर्षाचा असताना मला वडील दुकानात पाठवायचे. सकाळी झाडलोट वगैरे करून येणे हे माझं काम असायचं. कारण त्यावेळेस कसं असायचं की दुकानात झाडलोट करायला कोणी दुकानदार माणूस ठेवत नव्हते. जो तो दुकानदार आपल्या हाताने स्वतः काय सगळे काही स्वच्छता करायचा आणि त्यात कोणाला काही कमीपणा वाटत नव्हता. तर त्या म्हणजे 10-12 वर्षाचा असतानापासून मी दुकानात जायचो. वडील नंतर दुकानात आल्यानंतर मग घरी येणे, आवरणे आणि शाळेत जाणे. त्यानंतर मग परत संध्याकाळी शाळा सुटली की 1-2 तास दुकानात जाणे. पण ते मला काही कंपल्सरी नव्हतं. कारण कसं लहान वय होतं, वडील म्हणायचे तुला यायचं तर ये किंवा तुझ्या मित्रांबरोबर काय खेळ खेळायचे, सिनेमाला जायचं ते जा. इतकी एवढी मला मोकळीक होती.
0: नक्कीच. जसं मी आत्ता म्हणाले की मिलिटरी ऑफिसरपासून वेगवेगळे नामवंत व्यक्ती असतील, वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये काम करणारे त्या काळचे नगरचे काही व्यक्ती असतील, तर ते दुकानात यायचे. हळूहळू हा ग्राहक वर्ग कसा वाढत गेला?
1: कसं आलं की नगर हे मिलिटरीचं फार मोठं सेंटर होतं, म्हणजे अजून पण आहे. तर मिलिटरीचे बरेचसे ऑफिसर, कर्नल, ब्रिगेडियर हे नगरला यायचे. म्हणजे त्यावेळेस नगरला त्यांचं स्थायिक असायचे ते इथं काही वर्षासाठी. तर त्यांना कपडे शिवण्यासाठी पुण्याला वगैरे जायचे. परंतु काय काय ज्यांना कसं की काय आता इथं का असं कोहिनूर आणि सारडा या दोन दुकानं कापडाचे होत्या. तर कोहिनूरमधनं समजा कापड घेतलं तर तिथं ते विचारायचे की बो नगरमध्ये कोणी चांगला टेलर आहे का, आम्हाला सूट चांगल्या प्रकारे शिवून देईल, आम्हाला काय दरवेळेस पुण्याला जावं लागतं. मग त्यांनी तिथं सांगितलं त्यांना की बो नगरमध्ये इथं आहेत पतंगे टेलर्स आणि तुम्हाला त्यांची फिटिंग आवडेल. एवढं सांगितल्यानंतर मग काही लोक यायचे. आल्यानंतर कपडे वगैरे शिवायला टाकल्यानंतर विचारायचे की बो ट्रायल को कब आना आहे. तर वडील सांगायचे ट्रायल वगैरे ह्या कोच नाही रेता, आप कपडे डाल के जाओ, ये तारीख आहे, वो तारीख को आओ, कपडे पहन के देखो और लेकर जाओ. तर ते म्हणायचे वो असं कसं, आम्ही तर पुणा जाते जब हमको कपडे डालने के लिए सीने को जाओ, फिर ट्रायल के लिए जाओ और फिर डिलिवरी के लिए जाओ, ऐसे 3 बार हमको जाना पड़ता है. आप तो बोल रहे कि कुछ भी नहीं, अगर कुछ खराबी हो गई तो आपको कपड़ा भर के देना पड़ेगा. वडील म्हणायचे बिल्कुल क्यों नहीं देंगे, आप आओ तो सही. मैं मेजरमेंट वगैरह सगळी घेऊन त्यांना दिलेले तारखेला ते आले की आल्यानंतर कपडे घालून पाहिजे. कपडे घालून पाहिल्यानंतर त्यांचं एकच हे वाक्य असायचं, अरे ये तो पुणे से भी अच्छी सिलाई हुई है. हम वाक्य क्यों हम पुणे जाते थे इतने दिन. तर असं करत करत मग ती एक लाईन आमची सुरू झाली. त्यानंतर कापड बाजारातले व्यापारी वर्ग ह्यांना तर सर्वांना दुकान आमची माहितीच होती. आणि राहता राहिले की नगरमध्ये कलेक्टर बदलून यायचे दर 3 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी. ते बदलून आल्यानंतर ते त्यांचे साहजिक ड्रायव्हरला वगैरे विचारणार की भाऊ इथं कोण टेलर चांगले आहेत. तर त्यावेळेस त्यांनी सांगावं की भाऊ इथे एकच टेलर आहेत, पतंगी टेलर्स. ते गाडी पाठवून आम्हाला घेऊन जायचे इकडं, बोलून घ्यायचे घरी. त्यावेळेस आम्हाला तिकडं जावं लागायचे. कलेक्टर असल्यानंतर ते काही दुकानात येत नव्हते. मग आम्ही आपलं जायचं, कधी मी जायचो, काका जायचे. सुरुवातीला तर काका आणि वडील दोघं जायचे कारण मी लहान होतो. परंतु नंतर मग मी पण जायला लागलो. तर त्यांचे म्हणजे कपड्याच्या बाबतीत ते पर्टिक्युलर असायचे फार. कलेक्टर वगैरे असल्यामुळं ते फार पर्टिक्युलर असायचे. सूट वगैरे अगदी काही काही जण तर अगदी म्हणजे पाहूनच सगळ्या गोष्टी घ्यायचे. परंतु त्यांनी अशी एकाही कलेक्टरनी कधीही तक्रार केली नाही की बा आमचं कापड हे बिघडलंय. अतिशय उत्कृष्ट शिलाई आमची असायची आणि फिटिंग तर म्हणजे एक नंबरच असायची. आता अशा प्रकारे मग ते सुरू होत गेलं. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आमच्याकडं लग्नाचा सूट हा केवळ पतंगींकडंच शिवायचा असा नवरदेवाचा देखील 8 तास असायचा. तर तो का तर कसं आहे की नगरमध्ये सारडा आणि कोहिनूर ह्या दोन मोठ्या दुकानं असायची. बस्त्याला सगळे नगरचे जे तालुके आहेत संगमनेर कोपरगाव तालुका नंतर श्रीरामपूर शेवगाव इकडे सर्व मोठमोठे बागायतदार वगैरे जे असायचे ते नगरला कपडे म्हणजे बस्त्यासाठी यायचे. बस्त्याला आले की कापड वगैरे घेणं अगोदर त्यांचं काम असायचं. बस्ता झाला की मग कधी कधी आम्हाला तिथं दुकानात बोलवून घ्यायचे. ते तिथं साहजिक ते त्या दुकानात विचारायचे ना की बघ कोण टेलर चांगले आहेत. आणि त्या काळी काय होतं की आमचं जे दुकान होतं ते सर्वात भव्य असं दुकान होतं. बाकी छोट्या छोट्या दुकानं होते पण आमचं दुकान जर तुम्ही पाहिलं असतं तर असे मोठमोठे दोन टेबल म्हणजे एक सर्वसाधारण वर्ग जर तिथं यायचा म्हटलं तर तो थोडासा धजत नसे यायला. त्यांना वाटायचं की मग हे एवढी मोठी दुकान आहे ना आपण कसं जायचं इथं. पण मग हे लग्नाचे बस्ते वगैरे हे होत राहायचे. त्या अनुषंगाने मग त्यांच्याबरोबर जे आलेले लोक असायचे त्यांचे पण कपडे यायचे. ह्या सर्व गोष्टी घडत जायच्या.
0: नक्कीच. जेव्हा तुम्ही लहान वयामध्ये दुकानामध्ये काम करायला शिकले किंवा जे काही टेलरिंगचं काम आहे किंवा कापड फाडणं असेल किंवा इतर काही छोट्या छोट्या गोष्टी असतील तर ते दिवस तुम्हाला आठवतात का? कशी सुरुवात झाली होती तुमची?
1: हो ते दिवस मला चांगले आठवतात कारण मला सुरुवातीला त्यावेळेस म्हणजे मी साधारण 9वी 10वी 9वी 5 झाल्यानंतर मे महिन्याचा सुट्टी होती शाळेला. मग मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मला रोज माझे वडील कापड अंथरून द्यायचे आणि सांगायचे बा हे असं असं मार्किंग करे मा हे मार्किंग करे माप तुझ्यासमोर काढून ठेवलेलं आहे ही लांबी आहे हे लांबीचे मार्क कर हे उंची ही कंबर आहे हे असे असे मार्क याचं बरं. आमच्या याच्या व्यवसायात कसं आहे की टेलरिंग व्यवसाय जरी असलं तरी तुमचं गणिताला फार महत्त्व होतं कारण प्रत्येकाला यांना 1/3 करा 1/2 करा 1/4 करा असे त्यातमध्ये एक कॅल्क्युलेशन असायचे आणि ते परफेक्ट असायचे. म्हणजे इतके कॅल्क्युलेशन करून कोणीही इतर टेलर करत नव्हते की जे आमच्याकडे काम होईल आणि त्यामुळे ते काम परफेक्ट असायचं. तर ते म्हणजे मी आपलं मग त्यांच्या हाताखाली ह्या गोष्टी शिकलो. थोडं शिवणकाम मी जास्त केलं नाही. शिवणकाम मी फार थोडं शिकलो कारण मला वडिलांनी डायरेक्ट मला कटिंगच करायची शिकवली की बघ हे असं असं आहे हे सर्व आखून दिलंय आता ह्या प्रमाणे तू कसं काप तूच हे केलं आखले तूच आता हे काप कसं कापायचं काय काय नाही तू पाहत असतो म्हणे. त्यांनी मला सांगितलं नाही की बघ कसं कापायचं कारण तू पाहिलं आम्हाला कटिंग करताना. मग मी आपलं आठवायचं आणि ते त्याप्रमाणे करायचं. एखादी गोष्ट कुठं चुकली की थांब हे असं नाही इथून सरळ घ्यायचं. मग त्या तसं मी हळूहळू शिकत गेलो.
0: नक्कीच. त्या काळामध्ये जेव्हा व्यवसायाची वाढ होत होती किंवा व्यवसाय मोठा होत होता त्या काळामध्ये कष्ट आणि प्रामाणिकपणा नक्कीच या व्यवसायामध्ये फार महत्वाचा आहे जो तुम्ही तुमच्या वडिलांकडून पाहिला सुद्धा आहे. तर ते दिवस तुम्हाला आठवतात का? ते खडतरीचे दिवस असतील किंवा काही वडिलांच्या काही आठवणी असतील त्या अस्मरणात आहेत का?
1: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तुमच्या व्यवसायाशी तुम्ही प्रामाणिक राहा हे त्यांचं ब्रीद होतं. काय की जे काही तुम्हाला तुमचा कुठलाही व्यवसाय असू द्या त्या व्यवसायाशी तुम्ही प्रामाणिक राहा आणि तुमची त्यात निश्चित प्रगती होईल हे ते मला नेहमी सांगायचे. त्यानुसार मग मला पण म्हणजे ते मनावर खूप बिंबवलं गेलं आणि त्यांची जी ससोटी होती त्यांचं जी मेहनत होती ती मी माझ्या डोळ्यांनी मी पाहत होतो. त्यांना म्हणजे जेवणाचंही कधी भान राहत नव्हतं की बाबा आता इतके वाजले तर आपल्याला जेवायला जायचं तो काही त्यांचा वेळेचा हेच नव्हतं बंधनच नव्हतं की बाबा लागली भूक तर आपलं जा बाजारात तू ते थोडं काहीतरी खाऊन ये झालं संपलं दुकानात यायचे. म्हणजे सकाळी नाश्ता करून घरून निघाले की रात्रीच घरी जेवायला येणे असा त्यांचा परिपाठ होता.
0: कॉलेजचं शिक्षण तुम्ही काही काळ सोडलं आणि त्यानंतर पूर्ण वेळ या व्यवसायामध्ये उतरलं तर हा निर्णय तुमच्यासाठी कसा होता? कठीण होता का?
1: तो निर्णय माझ्यासाठी म्हणजे मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं की आपल्याला नाईलाजा असतं कॉलेजचं शिक्षण सोडावं लागतंय, कारण मी बीएडी सायन्सला चांगल्या मार्कांनी पास झालो होतो, एफ वाय एसला ऍडमिशन घेतली होती. एफ वायचे साधारण 6 महिने मी कॉलेजमध्ये गेलो, परंतु नंतर वडिलांची तब्येत थोडी प्रकृती थोडीशी म्हणजे त्यांना बरं वाटेनासं झालं, त्यांना काम त्यांच्याच्यानी होत नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं, अरे बाळ इकडे ये, हे बघ म्हणे असं असं आहे म्हणे, लक्षणवरती एकट्यावरती ताण पडतो, आता तुला दुकानात उभं राहणं गरजेचं आहे. तर मी तुला कसं सांगू की तू आता कॉलेज सोड म्हणून, एवढं त्यांनी मला सांगितल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुम्ही काय सांगू नका, मीच करतो म्हटलं ते. मग मी त्यावेळेस कॉलेजला रामराम टाकलो.
0: त्या काळामध्ये जसं तुम्ही सांगितलं की नगरमधली प्रसिद्ध दोन कापड दुकानं होती, एक म्हणजे कोहिनूर आणि सारडा, बस्त्यासाठी प्रसिद्ध होती, अनेक जिल्ह्यातल्या तालुक्यांमधली ग्रामीण भागातली लोक यायची, त्याचबरोबर सासर माहेरची मंडळी सुद्धा येत होती. आणि त्या काळामध्ये टेलरिंग व्यवसायामध्ये वातावरण कसं होतं, किंवा तुमच्या जोडीला अजून कुठले फर्म जे आहेत ते येत होते का, त्या काळामध्ये कसं वातावरण होतं?
1: त्यावेळेस इतर फर्म होत्या ना, नव्हते असा काही भाग नाही, परंतु फर्स्ट प्रेफरन्स आपण ज्याला म्हणतो तो आम्हाला असायचा. मग आमच्याकडनं जर आम्ही नाईलाज असं नाही म्हणून सांगितलं, तर मग इतर काही दुकानं होत्या त्यांच्याकडं लोक शिवायचे सूट नाईलाज आहे म्हणून. पण मग कधी कधी असंही त्यांचं व्हायचं की बा आम्ही असं असं आलो होतो तुमच्याकडं, पण तुम्ही नाही म्हणालात, शेवटी आम्हाला नाईलाज दुसरीकडनं शिवून घ्यावं लागलं, पण ते काय आम्हाला पसंत पडलं नाही. ह्या पण गोष्टी होतात. म्हणजे हे कसं घडायचं की दुसऱ्या वेळेस ते ज्यावेळेस यायचे ना की 2 महिने अगोदर यायचे आणि त्यावेळेस ते सांगायचे की होय असं असं झालं होतं म्हणून.
0: बऱ्याच वेळा असंही होत असेल की सीझन म्हणजे दिवाळी असेल किंवा लग्नाचा सीझन असेल किंवा ज्यावेळेस दुकानामध्ये प्रचंड काम पडलेलं असेल, किंवा बऱ्याच वेळा महिन्यानंतर कापड्याची किंवा कपड्यांची डिलिव्हरी तुम्हाला द्यावी लागायची, तर तेव्हा हा मोठा व्याप सांभाळण्यासाठी कसे मदतीचे हात असायचे, किंवा काही लोक यासाठी जोडले गेले सुद्धा होते का?
1: आता यात कसं होतं की आता एवढा मोठा कामाचा व्याप होता, त्या हिशोबाने आमच्याकडं कारागीर पण तेवढे होते. म्हणजे त्या काळी आमच्याकडं दुकानात 25 कारागीर होते. आता या 25 कारागिरांकडनं काम किती होईल, काय होईल, काय नाही, याचा अगोदर अंदाज घेणे, म्हणजे सुरुवातीला का वडील आणि काका तो काही अंदाज घ्यायचे नाही, फक्त मेहनत करणे, काम कट करून देणे, कारागिरांकडनं काम करून घेणे. कारागीर देखील त्यावेळेस 5:30 कामावर यायचे, म्हणजे इतकं त्यांना पण कामाची ओढ होती. आणि त्यावेळेस कसं होतं की शिलाई अशी खूप कमी होती. आज जशी भरमसाठ शिलाई कुठल्याही ड्रेसला कशाला मिळते, तर तसे त्यावेळेस नव्हतं. त्या काळी शिलाई अशी खूप कमी भेटायची आणि त्या मानाने त्या हिशोबाने त्या कारागिरांना पण त्याचे पैसे मिळायचे, त्यामुळं त्यांना भरपूर काम करणं गरजेचं असायचं आणि ते काम त्यांना आमच्याकडे मिळायचं, त्यामुळं ते कामाची प्रामाणिक करायचे सतत. म्हणजे सकाळी 5 आले की दुपारी काही जण तर डबा देखील घेऊन यायचे आणि रात्री 10 जायचे. आमचे दुकान म्हणजे मी स्वतः कधी कधी रात्री 12 दुकानातून घरी गेलेलो आहे, म्हणजे इतका वेळ चालू असायचं.
0: नक्कीच. वडील गेल्यानंतर किंवा वडिलांच्या पश्चामध्ये जेव्हा तुम्हाला ही जबाबदारी सांभाळायची, व्यवसाय सांभाळायची जबाबदारी जेव्हा आली, तेव्हा काही चॅलेंजेस, काही मोठी आव्हानं तुमच्यासमोर आली होती का?
1: मोठी आव्हानं म्हणजे कसं माहिती का, की आता त्या काळी म्हणजे वडील गेल्यानंतर म्हणजे मी, काका आणि काकांचा मुलगा असे 3 जण मग आम्ही त्यावेळेस होतो. 3 जणांनी म्हणजे आम्ही एक प्रकारे काम वाटूनच घेतलेलं असायचं की भाऊ हे काम ह्यानी करायचं आहे, पॅन्ट सफरी असतील तर ते मी करणार, शर्ट असेल तो आमचा तो भाऊ होता चुलत भाऊ तो करणार, अशा प्रकारे आम्ही कामाचं वाटप करून ते काम आम्ही सक्सेस केलं. म्हणजे 8-9 वर्ष आम्ही ते बरोबर राहिलो वडील गेल्यानंतर. परंतु नंतर माझ्या असं एक लक्षात आलं की नगरचा सावेडी भाग जो आहे हा हळूहळू कात टाकायला लागला आहे. तर मग त्या साईडला तिकडं आपण एखादं दुकान का नाही चालू करावं असं माझ्या मनाने घेतलं. मग आणि मी काकांकडे ही गोष्ट बोललो, काका म्हणले तुला करायचं असेल तर कर, माझी काही इच्छा नाही तिकडे यायची, कारण इकडला पण व्याप सांभाळायचा, तिकडं पण हे करायचं म्हटलं तर त्यांना थोडंसं अवघड वाटलं. ते म्हटलं बरं ठीक आहे. मग तिकडं 2 दुकानं घेतली मी आणि 1989 तिकडं पतंगे अँड कंपनी हे नाव न देता पतंगेज सुपरस्टिच हे नाव मी देऊन या नावाने फर्म चालू केली. त्यामागं ना उद्देश माझा एक फार वेगळा होता की मी पाहत होतो कापड बाजारात आमचं जे दुकान होतं त्या दुकानात केवळ म्हणजे जो हाय क्लासचे लोक आहेत, जे व्यापारी वर्ग आहे, मोठमोठे ऑफिसर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, हे सर्व लोक यायचे, परंतु एक सर्वसाधारण वर्ग जो आहे तो काही येत नव्हता. तर मला अपेक्षा त्या वर्गाची होती, कारण कसं होतं की तो वर्ग जास्त होता, हे मोजके लोक आहेत, तो वर्ग जास्त होता, त्यांची मला माझ्याकडे यावा ही माझी अपेक्षा. मग तिकडं मी गेल्यानंतर पतंगे सुपरस्टिच, त्यात पतंगे नाव आलंच, पण सुपरस्टिच हे आणखी एक वेगळं जोडणाव आलं त्याला. मग ते पतंगे सुपरस्टिच या नावाने मी माझ्या धाकट्या भावाला बरोबर घेतलं आणि तिकडं दुकान चालू केले. सुपरस्टिच हे नाव मी ज्यावेळेस बदललं नाव, तर त्यावेळेस मला त्याचा रिस्पॉन्स अतिशय चांगला मिळाला. मला तो अनुभव इतका वेगळा मिळाला ना की अरे, आपल्याला जी अपेक्षा होती ती आपली अपेक्षा पूर्ण झाली.
0: बऱ्याच काळानंतर किंवा व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळा फॅशन बदलत असते किंवा ट्रेंड वेगवेगळा येत असतो. जसं आता जुनं दुकान तर तुमचं होतं, एक ठराविक वर्ग त्या दुकानामध्ये येत होता कपडे शिवण्यासाठी, पण आता तुम्ही सावेडी उपनगराचाही विचार केला, सामान्य लोकांचाही विचार केला, त्याचबरोबर तुम्ही हाही विचार केला का की लोकांच्या गरजा, लोकांच्या अपेक्षा आणि बदलता ट्रेंड याला तुम्ही कसं फॉलो केलं किंवा हे कसं जोडलं या तुमच्या व्यवसायामध्ये?
1: आता बदलता ट्रेंड हा जो असा आला ना की रेडीमेडमध्ये काय होत असतं की वेगवेगळ्या व्हरायटीज ते तुम्हाला देऊ शकतात, परंतु प्रत्येक कारागीर, आमच्याकडचे जे कारागीर होते, तो त्या प्रकार रुकम ते करू शकतील अशी खात्री नव्हती. आमचं जे ट्रॅडिशनल काम होतं ते काम अतिशय व्यवस्थित व्हायचं, परंतु रेडीमेडचं जे वेगवेगळ्या डिझाईन्स करणे हे करणे हे आम्हाला शक्य नव्हतं आणि आम्हाला ते कधीही पटत नव्हतं. खरं सांगायचं म्हणजे असे पाहता बदलत्या काळानुसार बदलायला पाहिजे हे अतिशय बरोबर आहे, परंतु आम्ही त्यानुसार काही हे करू शकलो नाही. त्या दरम्यान आहे ना सफारीचा ट्रेंड सुरू झाला होता आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सफारी हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम आम्ही शिवला, आम्ही चालू केला आणि आमच्यासारखी फिटिंग कोणालाही देता आली नाही, कारण आमच्याकडचे जे सफारी असायचे ते सर्व कोट फिटिंगचे असायचे. इतर लोक करायचे काय, शर्ट टाईप करायचे आणि फक्त काहीतरी त्याला डिझाईन वगैरे करायचे आणि देऊन टाकायचे, पण आमचे सफारी म्हणजे सफारी असायचे. मुळात सफारी हा जो आहे हा एक आफ्रिकन कंट्रीचा नॅशनल सूट आहे. तर तो आमच्याकडं त्यावेळेस मिलिटरीच्या ट्रेनिंगसाठी, म्हणजे इथं रणगाडे वगैरे ज्या असतात त्याच्या ट्रेनिंगसाठी तिकडनं झिम्बाब्वे वगैरे तिकडनं लोक यायचे, तर त्यांच्या अंगावर आम्ही ते सफारी वगैरे पाहिली. ते पाहिल्यानंतर मग म्हटलं बा त्यांना आमची, त्यांच्याकडनं एक दिवशी आम्ही तो सफारी मागून घेतला, म्हटलं दाखवा त्यांनी तो दिला. एक दोन दिवस आमच्या काकांनी तो ठेवला, पाहिलं त्याचं कटिंग काय काय नाही, आणि मग पहिला सफारी त्यांनी माझा शिवला आणि तो इतका उत्कृष्ट झाला तो पाहूनच, म्हणजे ते हे सुरू झाले सफारीचा ट्रेंड.
0: नक्कीच. त्याचबरोबर सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सांगितलं की पतंगे सुपरस्टिच या नावानं एक फर्म सुरू केली. ही फर्म सुरू झाल्यानंतर व्यवसायामध्ये सुद्धा काळानुरूप बदल कसे केले आणि सावेडीचा लोकांचा वाढता उपनगराचा व्याप पाहता किंवा गर्दी पाहता तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला का?
1: रिस्पॉन्स तिकडं सावेडीला चांगलाच मिळाला, परंतु मी आणखी एक गोष्ट इथं अशी नमूद करू इच्छितो की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी धाकट्या भावाला घेऊन तिथं बिझनेस चालू केला. त्याच्या MIDC मध्ये भरपूर ओळखी होत्या, तर MIDC तले मग काही ऑफिसर वगैरे आमच्याकडे यायला लागले. नंतर मग जे आता इंडियन सिमलेस कंपनी आहे त्याचे मोठमोठे ऑफिसर आहेत, तर ते त्यांनी पाहिलं तर ते म्हटले की आमच्या ऑफिसरशी युनिफॉर्म करायचे ते तुम्ही करून द्याल का? तर आम्ही अर्थातच नाही कशाला म्हणणार, सगळे ऑफिसरचे युनिफॉर्म होते. मग ते आम्ही करून दिले आणि ते त्यांना खूप पसंत पडले. मग त्यानंतर त्यांचे वर्कर्सचे पण युनिफॉर्म आले. आता वर्कर्सचे युनिफॉर्म करायचे म्हटलं ना मग त्या आपल्याला थोडीशी तडजोड करावी लागते रेटमध्ये, कारण ते त्याबर म्हणजे ते तसेच शिवून द्यायचे आणि तोच रेट आपल्याला मिळेल याची गॅरंटी नाही, कारण कॉम्पिटिशन त्यावेळेस खूप होती. वर्कर्सचे ड्रेस शिवून देण्याचे जे इतर लोक होते पुण्याहून देखील काही जण यायचे आणि ते शिवून घेऊन ऑर्डर घेऊन निघून जायचे, शिवून आणून द्यायचे, नंतर परत कधी पाहायचे नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं की बा आमचे हे रेट राहतील, त्यांनी ते ॲग्री केले आणि मग तो एक सुरू झाला. म्हणजे मोठमोठ्या नगरच्या ज्या कंपन्या होत्या त्या सर्व युनिफॉर्म आमच्याकडं असायचे, म्हणजे इतकं मोठं काम आम्हाला तिकडं गेल्यानंतर मिळालं. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग कंपन्यांचे ऑफिसर वगैरे ते तर यायचेच. आणि मग सावेडे परिसरातला जो वर्ग होता विशेष म्हणजे कसं सावेडे परिसरामध्ये सर्व्हिस करणारा क्लास जास्त होता. हा तर मग ते सर्व दोन पण येत होते अशा प्रकारे. म्हणजे मी आम्ही तिथं न कळत डेव्हलप झालो की म्हणजे तिथं आम्हाला गेल्यानंतर जास्त सायास पडले नाही की बाबा आपल्याला खूप काही करावं लागेल इथं गेल्यानंतर मेहनत घ्यावी लागेल तर तसं काही करावं लागलं नाही. अगदी सगळं सहजगत्या घडलं.
0: नक्कीच. व्यवसायामध्ये असा एखादा इतक्या वर्षांमध्ये आठवणीत राहिलेला प्रसंग आहे का की जो तुम्हाला खूप इमोशनल पण करतो आणि तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा खूप महत्वाचा होता?
1: कसं आहे आमच्या व्यवसायात सावधानता बाळगणे याला खूप महत्व आहे. कारण आपण जर कपड्याची डिलिव्हरी या दिवशी द्यायची ठरवली तर ती त्या दिवशी देणे गरजेचं असतं. आता सावधानता हा एक वेगळा भाग झाला आणि प्रसंगावधानता. आता एक मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो म्हणजे तो त्याला आपण विनोद म्हणावं का काय हे मला माहीत नाही परंतु तो तुम्हाला मी सांगतो की काय झालं. दुपारची वेळ होती, मी कापड बाजाराला दुकानात होतो त्यावेळेस. दोन ग्रस्त दुकानात आले, त्यांनी माझ्याकडे रिसीट दिली. मी ती रिसीट पाहिली. रिसीट पाहिल्यानंतर मला थोडंसं जरा हे झालं. त्यांना मी म्हटलं की बा त्यांनी विचारलं झालेत का कपडे. हो म्हटलं झालेत ना. मी आपला आतमध्ये गेलो, एक सूट काढला, शर्ट काढला, पॅक केला आणि पॅक करता करता त्यांना विचारलो कधी लग्न. ते म्हणे अहो का आता उद्या 8 तारखेचं लग्न आहे म्हणे. आय म्हटलं बरं बरं बरं अहो नक्की ना म्हणे. हा नक्की का बरं असं. नाही नाही म्हटलं काय आहे की लोक काय करतात की बा थोडा उशीर असला तरी अलीकडे सांगतात आणि कपडे शिवून नेतात. नाही नाही नाही हे अरे म्हणजे ती पत्रिका दे टेलरला आय असं करून त्यांनी त्याच्याबरोबर आलेल्या माणसाला सांगितलं. त्यांनी पण आपल्या पत्रिका दिली मला लिहून वगैरे दिली. दिल्यानंतर मग ठीक आहे म्हटलं. ते म्हणे बरं आता चला आम्ही येतो. पेमेंट वगैरे केलं, त्यांनी कपडे घेतले आणि गेले. ते गेल्यानंतर मी ती पत्रिका पाहिली, त्यातलं मंगल कार्यालय कुठलं ते पाहिलं आणि ती पत्रिका अगोदर पॅडला लावून ठेवली आणि नंतर त्यांचं कापड जे होतं ते काढलं. त्यांचा सूट झालेलाच नव्हता. म्हणजे त्यांच्याशी बोलताना मला टेन्शन होतं परंतु ते बिलकुल चेहऱ्यावर न दाखवता मी त्यांच्याशी सहजगत्या बोललो आणि मला जे हवं होतं ते मी काढून घेतलं. काय मग त्यानंतर नंतर मग मी लगेच कामाला लागलो. काय त्यातले शर्ट जे असतात ते आम्ही अगोदरच करून घेत असतो. राहतो सूट पॅन्ट आणि कोट. त्यावेळेस मी कोटाचं काम करतो. कोटाचं काम कटिंग काका करायचे. मी आपलं त्यातली पॅन्ट कापली, कारागिराला बोलवलं, त्याला देऊन टाकली. काय नंतर दुसरे दोन कोटमेकर त्यांना बोलवलं, त्यांना मटेरियल वगैरे दिलं. म्हणलं आता काका येतील, आल्यावर कोट कापून देतील. रात्री कितीही वाजवत मला हा कोट तयार पाहिजे. रात्री 1 वाजता तो कोट तयार झाला. मग तो कोट पॅन्ट शर्ट एका बॅगमध्ये मी टाकले, ती पत्रिका खिशात टाकली. रात्री घरी गेलो. सकाळी 7 वाजता उठलो, आवरलं आणि श्रीरामपूर स्कूटरवर मध्ये जाताना राहुरीला थोडंसं नाश्ताच पाणी की चहा पाणी केलं. 9 वाजता श्रीरामपूरला पोहोचलो. जे मंगल कार्यालय होतं त्याच्या दारात गाडी उभी केली आणि समोरच मला माझ्या दुकानची पिशवी दिसली एकाच्या हातात. त्या आम्ही पाहिलं तर तेच ग्रस्त होते जे कपडे घेऊन गेले होते. त्यांना म्हणलं ओ पाटील. आवाज दिल्यानंतर त्यांनी पाहिलं. अहो म्हणे काय टेलर तुम्ही तर खरंच आले लग्नाला. म्हणलं हो मी आलो नसतं तर खूप घोळ झाला असता. ते म्हणे काय झालंय. म्हणलं अगोदर तुमची पिशवी मला द्या, ही तुमची पिशवी घ्या. म्हणे का झालंय काय. अहो म्हणलं तुमचे कपडे बदलून दुसऱ्याचे कपडे आले तुम्हाला. म्हटलं अहो बापरे असं झालं का. म्हणे अहो आम्ही काय नवरदेवाला आता कपडे द्यायला चाललो होतो म्हणे. म्हणलं बरं झालं. म्हणलं मी अगोदर आलो म्हटलं कारण काय झालं. म्हणलं आता हे घेऊन जायचे कपडे आणि म्हणलं ते गिरायक 11 वाजता येणार आहे म्हटलं. काय तर म्हटलं ठीक आहे म्हणे ते आता आले तर लग्न लावून जा म्हणे जेवण करून जा. म्हटलं अहो नाही म्हटलं मला ते गिरायक 11 वाजता येणार आहे म्हटलं मला जाणं गरजेचं आहे. तर ते म्हणे ठीक आहे हरकत नाही म्हणे लाडू तरी खाऊन जा. मग त्या लग्नाचा लाडू खाऊन मी निघालो. 11 वाजता दुकानात पोहोचलो. त्या दिवशी झालं काय होतं आदल्या दिवशी ज्यावेळेस हे कपडे घेऊन गेले त्याच्यानंतर ते ज्याचे कपडे दिले मी ते गिरायक आलं होतं. ते गिरायक आलं होतं तर त्याचे कपडे आता काय करायचं बा. ते त्यांना मी सांगितलं तुमचे कपडे कोट पॅन्ट तयार शर्टला 1 तास लागेल. त्यावर साधारण 8 वाजले होते. तर ते म्हटलं बा तुम्ही थांबत असाल तर 9 वाजता या म्हणे मी तुम्हाला देतो. अहो म्हणे नाही नाही आम्ही उद्या सकाळी येतो म्हणे. काय असं म्हणून ते गेले निघून. दुसऱ्या दिवशी मी 11 वाजता ज्यावेळेस दुकानात आलो ते कोट कपडे सगळे काही हँगरला लावून ठेवले. 11:30 वाजता ते आले. अहो झालं का टेलर, आमचा शर्ट झाला का? अहो म्हणलं झालाय. तर आता ह्या गोष्टीला म्हणजे विनोद म्हणावं काय म्हणावं, तर ह्या अशा हे गोष्टी घडत असतात, त्यालाच आम्ही प्रसंग अवधानाचं म्हटलं.
0: नक्कीच नक्कीच, खूप छान एक अनुभव जो आहे.
1: दोघांनाही कळलं नाही की बा आपले कपडे झाले नव्हते आणि आपले कपडे दुसरीकडे गेले होते.
0: नक्कीच नक्कीच. आता आपण पाहतो आहोत की सध्याच्या काळामध्ये म्हणजे 2024 मध्ये जर या व्यवसायाकडे पाहायला गेलं तर रेडीमेडचा जमाना प्रचंड वाढतो आहे, त्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग हा एक वेगळाच वर्ग सुरू झालेला आहे आणि तरुण पिढी त्याला कुठेतरी फॉलो करताना दिसते आहे. तर याचा व्यवसायावर परिणाम झाला का?
1: याचा व्यवसायावरती परिणाम खूप झाला आहे. म्हणजे जवळपास 60% आमचे गिराईक कमी झालं. जे 40% आहेत तर त्यामध्ये कसं आहे माहिती का, जे पेन्शनर आहेत असे लोक आहेत, त्याच्यानंतर जे सर्व्हिस क्लास आहेत की ज्यांना रेडीमेड कपडे बसत नाहीत असे लोक आहेत, तर असे लोक आता सध्या कपडे शिवून घेतात. जे यंगस्टर आहेत त्यांना त्या कपड्याशी काही देणं घेणं नसतं, फिटिंग कशी असली चालते, एक पॅन्ट शर्ट रेडीमेड घेतला 6 महिने वापरला आणि टाकून दिला, अशी सध्या त्यांची स्थिती आहे. त्यामुळं मग कसं आहे की आता आमच्याकडं काय होतं माहिती का, की काही लोक आहे ना रेडीमेड वापरतात, 3-4 वेळा रेडीमेड वापरल्यानंतर त्यांना तो कंटाळा येतो की नाही आपण शिवून घेत होतो तेच बरे होतं, मग असे लोक पण परत येतात, असं घडत आहे.
0: नक्की, जसं आता तुम्ही म्हणाले की रेडीमेड खूप दिवस वापरल्यानंतर पुन्हा एकदा ग्राहक येतात आणि म्हणतात की नाही नाही ती शिलाई जी आहे ती कपडा फाटेपर्यंत कपडा फाटेल पण शिलाई मात्र खराब होणार नाही. तर हे वाक्य आजही नगरमध्ये ऐकायला मिळतं, त्यामुळे खूप छान वाटतं. या पारंपरिक व्यवसायाकडे आज तरुणांनी कसं पाहावं असं तुम्हाला वाटतं?
1: पारंपरिक व्यवसाय जे आहेत, मी म्हणजे त्या बाबतीत तरुणांना सांगायचं जर झालं तर असं सांगेल की तुमचे जे पारंपरिक व्यवसाय आहेत ते तुम्ही आनंदाने स्वीकारा, त्याच्यापासून दूर जाऊ नका. त्यात तुम्हाला काय डेव्हलपमेंट करता येत असेल ती करा. त्यामुळं कसं होतं की आज काय म्हणती का, की प्रत्येक जण काय विचार करतो की मला मी सर्व्हिस मिळाली की मला इतकं पेमेंट मिळेल तितकं पेमेंट मिळेल, पण तुमचा जॉब राहील याची शाश्वती नाही. तुमची तुम्हाला निश्चित इतके पैसे मिळतील ती शाश्वती फक्त तुमच्या व्यवसायात आहे, आणि तो तुम्ही प्रामाणिकपणे केला तर तुम्हाला त्याच्यात निश्चितच यश लाभतं, असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी इतरांना पण तेच सांगतो.
0: नक्कीच. तुम्ही नगरचे आहात सर आणि तुमचा जन्म इथला आहे नगरचा, तुमचा व्यवसाय नगरमधला आहे आणि आजही तुम्ही नगरमध्ये आहात. पूर्वीचं नगर शहर आणि आत्ताचं बदलतं नगर शहर काय सांगाल सगळ्याच दृष्टीनं?
1: पूर्वीचं नगर शहर आणि आत्ताचं नगर शहराच्या मध्ये बदल जर विचार सांगायचा झाला ना तर असं आहे की नगर तसं फार उशिरा डेव्हलप व्हायला लागले. आत्ता हे नगरमध्ये काहीतरी बदल घडतायत ह्या गेल्या 5-7 वर्ष किंवा 10 वर्षापासून म्हणा की थोडेफार बदल घडत आलेत आणि आता स्पीड धरलाय चांगला. नगरच्या मागं म्हणजे औरंगाबाद नाशिक हे 2 जिल्हे जे आहेत हे नगरच्या पुढं अतिशय खेडे होते. आम्ही साधारण 30-31 वर्षापूर्वी मागं जर गेलो तर नगर पुढारलेलं होतं, बाकी औरंगाबाद आणि नाशिक काहीही नव्हतं. परंतु तिथं त्यांना जे काय कोणी मंत्री लागले की त्यांना आपल्या गावाबद्दल आस्था होती, त्यांनी ती आस्था बाळगली आणि त्यांनी ते करून दाखवलं. त्यामुळं औरंगाबाद नगरपेक्षा पुढे गेलं, नाशिक नगरपेक्षा पुढे गेलं, नगर आहे तसंच राहिलं, पण ते आता हळूहळू काळ टाकतंय.
0: नक्कीच सर, तुम्ही नगर शहरामधले आहात आणि आपल्या शहरावर फार मनापासून प्रेम असतं, व्यवसायाच्या दृष्टीनं सुद्धा नगर तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरलेलं आहे. तर आज या नगर वर्धापन दिन विशेष मुलाखतीच्या मालिकेमध्ये नगरबद्दल काय सांगाल, कसं वाटतं तुम्हाला नगर, आपुलकीचं शहर वाटतं का?
1: आय लव्ह नगर. कारण माझं आपल्या गावावरती माझं अतिशय प्रेम आहे, माझं संपूर्ण आयुष्य नगरमध्ये गेलं आहे. आता मी समजा माझी मुलगी पुण्यात राहते, ती म्हणे पप्पा एकदा पुण्यात येऊन राहा, आपला फ्लॅट आहे सगळं काही आहे, मग तुम्ही काय आता एकटेक तिथं कुठं राहता, या म्हणे पुण्यात. मग मी 8 दिवस गेलो पुण्यात राहिलो तिथं, पण मला तिथं बिलकुल करमलं नाही. नगरमध्ये म्हणजे कसं आहे माहिती का, की कोणाकडे जायचं तरी विचारावं लागत नाही, फोन करावा लागत नाही, डायरेक्ट त्याच्याकडे जा, तो असला तरी ठीक आहे, नसला तरी त्याच्या घरी आपण प्रवेश करू शकतो, सगळ्या गोष्टी आज देखील होतात. पण पुण्यात तसं नाही, इतर गावी पुण्यात म्हणण्यापेक्षा इतर गावी तसं नाही आहे. इतर गावी तिथं गेलं की तुम्हाला अगोदर त्याला फोन करा रे, मग तो अवेलेबल आहे की नाही ते पहा रे, मग ह्या सगळ्या गोष्टी नगरमध्ये ह्या फॉर्मॅलिटी काहीही नाहीत आणि त्यामुळे मला नगर आवडतं.
0: नक्कीच. नगर शहराला ऐतिहासिक वारसा आहे, सांस्कृतिक आहे, व्यवसायाचा वारसा आहे विविध. त्याचबरोबर नगरची खाद्य संस्कृती पण प्रसिद्ध आहे. आज आपण कुठे गेलो तरी नगरची चव जी आहे ती आपल्याला कुठल्याच पदार्थांना बघायला मिळत नाही. नगरची लस्सी प्रसिद्ध आहे, इथली भेळ आहे, ते सुद्धा एक व्यावसायिक आहेत की इथे येऊन त्यांनी नगरची खाद्य संस्कृती उंचावली आहे. नगरच्या खाद्य संस्कृतीवर तुमचं किती प्रेम आहे?
1: मी एक तर अगोदरच म्हणजे खाद्य जीवनाच्या बाबतीत मी फार रसिक माणूस आहे. मला गोड आवडतं, तसंच फरसाण वगैरे जे प्रकार ते देखील आवडतात. आणि नगरच्या खाद्य संस्कृतीबद्दल जर सांगायचं जर झालं तर कसं आहे माहिती आहे का, की माझी बहीण पुण्यात असते, माझे मेहुणे नगरला ज्या ज्या वेळेस यायचे त्या त्या वेळेस इथून 2 किलो खवा घेऊन जायचे. त्या काळी खवा म्हणजे 4 रुपये किलो होता. म्हणजे आज आपल्याला तो भाव खूप कमी वाटतो, पण त्यावेळेसच्या हिशोबाने तो बरोबर होता. म्हणजे 4 रुपये बरोबर होता. आणि ते इथून खवा घेऊन जायचे आणि तिथं घरी नेऊन त्याचे गुलाबजामून करायला सांगायचे. म्हणजे इतका तो खवा प्रसिद्ध होता, इतका तो खवा चांगला असायचा. शिवाय आदल्या दिवशी ते जगदीश भुवन जे आहे त्यांना सांगून ठेवायचे की आम्हाला असं अशी 1 किलो बासुंदी लागते, तुम्ही ती फ्रीजमध्ये काढून ठेवा. तो आपला डीप फ्रीजमध्ये घालून ठेवायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी निघायच्या अगोदर या घेऊन यायचे, निघताना लगेच बासुंदी घेऊन जायचे. म्हणजे ती 3 तास तर अगदी आरामशीर व्यवस्थित राहायची. पुण्याला पोहोचल्यानंतर मग दुपारचे जेवण त्यांना, म्हणजे नगरला खवय्ये लोक आहेत त्याप्रमाणे बाहेरचे लोक देखील इथं येऊन इथलं पदार्थ पसंत करतात. अशी नगरची खासियत आहे.
0: नक्कीच सर. आज या नगर शहराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्ही मुलाखतीसाठी रेडिओ नगरमध्ये आलात, कसं वाटतंय सर?
1: मला इथलं वातावरण पाहून अतिशय छान वाटलं. तुम्ही जे कोऑपरेट करता की समोर अगोदर तुम्ही, तुम्हाला प्रथमच सांगितलं की बाबा मी ही मुलाखत देतो, ती आज मी प्रथमच देतोय, परंतु आता बोलताना म्हणजे मला तुम्ही बोलतं केलं आणि मला असं कुठलंही टेन्शन राहिलेलं नाही, त्यामुळे मला, मी तुम्हाला या गोष्टीचे 100% मार्क देईल.
0: नक्कीच सर. या माध्यमातून आज तुम्ही रेडिओमध्ये आला आहात, तुमच्या आयुष्यात रेडिओचं स्थान कसं आहे किंवा रेडिओबद्दल काही आठवणी आहेत का?
1: रेडिओबद्दलच्या आठवणी माझ्या खूप काही आहेत. म्हणजे मी लहानपणापासून रेडिओ ऐकत आलेलो आहे. रेडिओवरची सकाळची रेडिओ सिलोनची एक कार्यक्रम जे असायचे ते सर्व ऐकायचो. मराठी गाणी म्हणजे आम्ही शाळेत जाताना मराठी विविध भारतीवरची कुठली मराठी गाणी लागलेली असायची ती जाता जाता ऐकून जायचो. आणि अतिशय छान वाटायचं. दिवसभरातले कार्यक्रम जे असायचे सकाळचे आणि रात्रीचे, दुपारचा काही संबंध नसायचा आमचा, परंतु ते आम्ही ऐकत असायचो.
0: नक्कीच. या माध्यमात आज तुम्ही आला आहात, तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडतं गाणं आज तुम्हाला इथे ऐकावं असं वाटतं?
1: या माध्यमात आल्यानंतर आता एकदा अचानक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,
0: हेच गाणं का?
1: त्या गाण्याचं वर्डिंग आहे त्यात सर्व काय आलंय.
0: नक्कीच, हे आयुष्याचा अर्थ समजून सांगणारं जे गाणं आहे ते नक्कीच या माध्यमातून मी प्ले करेन. आणि सर, वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, छान नगरकरांशी गप्पा मारलात, एक जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुमचे.
1: मला इथे बोलवल्याबद्दल मी देखील आपले आभार मानतो. रेडिओ नगर 90.4 FM देखील मनोमन मी आभार मानतो.
0: श्रोते हो, नगर शहराचा वर्धापन दिन लवकरच येतोय आणि त्यानिमित्तानं आपल्या शहरातील व्यावसायिक बाळासाहेब पतंगे सर आज आपल्यासोबत होते. पतंगे टेलर्स अँड कंपनी या नावानं आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही फर्म कंपनी आपल्या शहरामध्ये आली आणि त्यानंतर या व्यवसायानं एक उंच भरारी घेतली. आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते बाळासाहेब पतंगे. आजचा नगर डायरी कार्यक्रम इथे संपत आहे. पुन्हा भेटूयात आपण याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. Thank you.

नमस्कार, मी अंगद गायकवाड बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी संतोष पानसरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: पाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा,
1: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। दिलबंद गाणी या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा हटके विषय आहे नागेश सुरवेशीळ, अर्थात शिट्टीवर आधारित गाजलेली गाणी। सादर करते आहेत सुहास भाई मुळे। ऐकूयात दिलबंद गाणी।
1: रसिक श्रोते हो नमस्कार, आपण दिलबंद गाणी या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत 50 पेक्षाही जास्त एपिसोडमधून अनेक गीतकार, संगीतकार, गायक आणि अभिनेते वगैरे यांच्या कारकिर्दीवर आधारित संगीतमय कार्यक्रम सादर केले आहेत। त्या कार्यक्रमांना फक्त देशातूनच नाही तर चक्क परदेशातून सुद्धा भरभरून रसिक श्रोत्यांची पसंतीची पावती मिळाली आहे। याच दिलबंद गाणी कार्यक्रमामध्ये आता आपण काही वेगळे विषय हाताळायला सुरुवात केली आहे। त्यापैकीच आजचा विषय म्हणजे पडद्यामागचे असे अनेक कलाकार ज्यांच्यामुळं त्या त्या कलाकृतीला खरं म्हणजे लोकप्रियता मिळालेली असती, ते अवलिया, गुमनाम कलाकार मात्र सामान्य लोकांच्या माहितीपासून आणि प्रसिद्धीपासून ते वंचित राहतात। असाच एक आपला मराठमोळा कलाकार म्हणजे नागेश सुरवे। मागच्या 60-70 वर्षापासून बॉलिवूडमध्ये गाजलेल्या कितीतरी गाण्यांमध्ये व्हिसलिंग म्हणजे शिट्टी वाजवायचं हटके असं काम या कलाकाराने अशा पद्धतीने केलं आहे की त्यांची शिटी ही त्या गाण्याची लोकप्रियतेची ओळख बनून गेली। या आगळ्या वेगळ्या कलाकारानं आजपर्यंत तब्बल 2500 चित्रपटांमधल्या गीतांना आपल्या शिट्टीची करामत दाखवलेली आहे। मित्रांनो, हा पण एक विक्रम आहे। हे ऐकल्यावर मित्रांनो असा प्रश्न पडतो की शिट्टी वाजवणं खरं म्हणजे आपल्या लहानपणी चांगलं समजलं जात नव्हतं ना। आपले आई वडील रागवायचे आणि म्हणायचे की काय टपोरी सडक छाप चाळे करतोस। आपल्या घरात व्हायची ती फक्त कुकरची शिट्टी। याच दुर्लक्षित अशा शिट्टीचा उपयोग एक प्रोफेशन म्हणून, काही गीतांना स्वरसात चढवायचा एक अलंकार म्हणून इतका चांगला उपयोग होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतं। काही सन्माननीय अपवाद वगळले ना तर लोक फक्त टाइमपास म्हणून गाणं ऐकतात। दिवसभर रेडिओ एकीकडे चालू असतो किंवा मोबाईलवर गाणी चालू असतात, पण त्यामुळं त्या गाण्यांमधले बारकावे आयुष्यभर त्यांच्या लक्षातच येत नाहीत, कारण तिकडे लक्षच नसतं, फक्त टाइमपास चाललेला असतो। साधे शब्दसुद्धा लक्षात राहत नाहीत, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी कधी लक्षात राहणार। पण प्रयत्न करून पहा मित्रांनो, त्या गाण्यांचं सौंदर्य निश्चितच द्विगुणित होतं जर आपण ते खरोखर मन लावून त्यामधले शब्द, त्याचे भाव, दिलेलं पार्श्वसंगीत, वाजवलेली विशिष्ट अशी वाद्य, त्याचा विशिष्ट असा लहेजा याचा जर आस्वाद घेतला ना तर खऱ्या अर्थानं गाणं ऐकलं असं म्हणता येईल। मग आपल्याला समजतं की अरे हे गाणं तर आम्ही खूप वेळेस ऐकलं, पण असा कधी बारीक विचारच केला नाही। कटीपतंग या चित्रपटामधलं हे अतिशय गाजलेलं गीत, यामधली शिट्टी ऐकायला किती सुंदर वाटते पहा। मावळतीच्या संध्या छाया झुलवित फुलवित अंगावर येत होतो तुझ्याच कडे, रस्त्यात डोळ्यासमोर काहीच नव्हतं, तुझी शपथ होते फक्त तुझे डोळे।

नागे सुर्वे यांचे शिट्टी वाजवण्याचं हे कसब ऐकून किशोरदा त्यांना म्हणाले होते की माझ्या गाण्या इतकीच तुमची शिट्टी परफेक्ट आहे बरं का। पूर्वीच्या काळी असे अनेक संगीतकार होते की ते निव्वळ अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून मोठा परिणाम साधायचे। त्यापैकीच एक होते ओ पी नय्यर साहेब। क्लॅपिंग म्हणजे निव्वळ टाळ्या वाजवण्याच्या तंत्रामधून त्यांनी सरपर टोपी लाल हात मे रेशम का रुमाल याच्यासारखी इतकी अप्रतिम गाणी दिली की त्याच्यावर एक वेगळा एपिसोड देता येईल। कुठल्याही कृत्रिम वाद्यापेक्षा अशा देहबोलीच्या प्रकारामधून खरोखरच नैसर्गिक आणि वेगळाच इफेक्ट साधता येतो, कारण आपला मूड जाहीर करण्याचं हे जे नैसर्गिक साधन आहे ते आपसूक त्या त्या प्रसंगाला फिट बसून जातं। आपण कधी कधी म्हणतो ना की काय आज स्वारी फार आनंदात दिसते आहे बरं का, छान गुणगुणत शीळ वाजवत शिट्टी वाजवत काम करणं चालू आहे। संगीतकार रवींद्र जैन यांनी त्यांच्या चितचोर चित्रपटामध्ये त्यांचे नेहमीप्रमाणे असलेलं सुमधूर असं संगीत सादर करताना अनेक वाद्य वाजवणारे असंख्य कलाकार त्यांच्या ताफ्यामध्ये उपस्थित असताना निसर्गाचा आणि मूडचा आविष्कार फक्त शिट्टीच्याच माध्यमातून व्यक्त करणं पसंत का बरं केलं असावं, या प्रश्नाचं उत्तर गाणं समजून ऐकल्यानंतर आपल्याला समजू शकतं।

नागेश सुर्वे हे खरं म्हणजे 70 च्या दशकामध्ये संगीतकार शंकर जयकिशन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या ताफ्यामध्ये व्हायोलिन आणि सतारवादक म्हणून काम करायचे. त्यांची शिट्टी वाजवण्याची ही कला संगीतकार राजेश रोशन यांनी जास्त उजेडात आणली. 1975 चित्रपट जुली हा एक रोमॅन्टिक मूडचा चित्रपट. यामध्ये त्यांनी नागेशजींसाठी रेकॉर्डिंगचं गाणं थांबवून ठेवलं होतं. गाण्याचा तो ब्लू मूड एकंदर प्रेसीला प्रेमाचा इजहार करताना मला वाटतं शिट्टीची ही धूनच होकार मिळवायला कारणीभूत ठरली असेल कदाचित. मैफिल अजीब है ना मंजर अजीब है, नजर से दिल पर जो चलाया वह खंजर अजीब है, ना डूबने देता है ना उभरने देता है इस दिल को, उसकी आंखों का वो समंदर अजीब है.

आपण खूप चांगल्या मूडमध्ये आनंदाच्या उत्साहाच्या भरातच फक्त शिट्टी वाजवतो असं काही नाही बरं का। आयुष्याच्या आठवणींचे काही कातर क्षण, एकांतातले हरवलेले क्षणसुद्धा असे असू शकतात जिथं ही मंजूळ शीळ आपल्या भावना मोकळ्या करायला मदत करू शकते। खामोशी चित्रपटामधलं हे गीत, त्यामध्ये नागेशजींनी वाजवलेली शिट्टी आपल्याला वेगळ्याच नॉस्टॅल्जिक अशा मूडमध्ये घेऊन जाते। पहा, कौन कहता है कि खामोशियां खामोश होती है जनाब, खामोशियों को अगर खामोशी से सुन लो तो खामोशियां वो कह देती है जिनकी लफ्जों को तलाश होती है।

तसं पाहायला गेलं तर शिट्टी बऱ्याच जणांना वाजवता येते, काही जणांना तीही वाजवता येत नाही म्हणा। तोंडातून नुसती हवा निघून जाते आणि स्वतःची शिट्टी स्वतःलाही ऐकू येत नाही, पण ती शिट्टी इतक्या ठसक्यात परिणामकारकतेनं, इतकी तालात सुरात एखाद्या वाद्यापेक्षाही जास्त परिणाम साधणाऱ्या लहेजामध्ये वाजवता येणं हीच खरी कला आहे। नागेश सुर्वे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की लहानपणी मित्रांमध्ये प्रत्येकाला गल्लीमध्ये आवाज देत बसण्यापेक्षा आमची कोड लँग्वेज ठरलेली होती, त्याप्रमाणे मी विशिष्ट पद्धतीने शिट्टी वाजवली की सगळे आमचे मित्र होते ते बिळामधून उंदर बाहेर आल्यासारखे भराभरा बाहेर यायचे। तिथं माझं शिट्टीचं पहिलं प्रशिक्षण पूर्ण झालं, कारण कोणत्या कारणासाठी कुठं जमायचं आहे असं मी वेगवेगळ्या वेळी विशिष्ट शिट्टी मारून सगळ्यांना ॲट अ टाईम मेसेज पास करायचो। त्यावेळी मोबाईल नव्हते ना, त्यामुळं हीच मिस कॉल देण्याची पद्धत होती। मित्रांनो पहा, कशामधून काय साध्य होईल काही सांगता येत नाही। बॉलिवूडच्या इतिहासामधला एक मैलाचा दगड शोले, त्या चित्रपटाच्या टायटल म्युझिकमध्ये आणि बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये सुद्धा नागेश सुर्वे यांची शिट्टी आपल्याला ऐकायला मिळते। पहा कधी बारकाईने ऐकून, समोर एखाद्याने चांगली कला सादर केली तर त्याला दाद म्हणून रसिकांच्या शिट्ट्या आणि टाळ्या मिळतातच, पण आपल्या शिट्टीवरच शिट्ट्या आणि टाळ्या घेणारा नागेश सुर्वे हा एकमात्र मराठमोळा कलाकार।

मित्रांनो, ताजमहल कोणी बनवला असा प्रश्न विचारला ना तर शाहजहाननी असंच उत्तर मिळतं ना. पण त्याला प्रत्यक्ष रूप देणारे मुसासारखे त्यावेळेचे आर्किटेक्ट आणि संगमरवराची जडणघडण करणारे प्रत्यक्ष कारागीर यांची नावं कुणालाच माहीत नसतात, अर्थात ते अपेक्षित नाही म्हणा. एस डी बर्मन, आर डी बर्मन, मदन मोहन यांच्या ताफ्यामध्ये असलेले असे अनेक कलाकार ज्यांच्या उपस्थितीशिवाय आणि उल्लेखाशिवाय खरं म्हणजे या दिग्गज कलाकारांच्या म्युझिक कंपोजिशनच्या अप्रतिम अशा कलाकृती अजरामर झाल्याच नसत्या. त्यापैकी काही उदाहरणं सांगायची झाली ना तर एस डी बर्मन, आर डी बर्मन यांच्या ताफ्यामध्ये असलेला तबला नवाज, ढोलकी नवाज, बोंगो कोंगो मास्टर, खरा रिदम मास्टर किंग, सगळ्या पदव्या असलेला आपला रत्नागिरीचा मराठमोळाच माणूस होता की त्याचं नाव होतं मारुती कीर. आठवून पहा जरा गाईड चित्रपटामधलं पिया तो से नैना लागिरे हे गीत. या गीतामध्ये एकाच वेळी तबला, ढोलकी, बोंगो, कोंगो सगळं काही बेमालूमपणे झिंग आणणारं सादरीकरण करणारा मारुती कीर नावानिशी किती लोकांना माहीत आहे. अशीच व्यथा नागेश सुर्वे यांची पण आहे बरं का. कारण चित्रपटाच्या किंवा गाण्याच्या श्रेयनामावलीमध्ये या कलाकारांचा कुठेच कधीच उल्लेख केला जात नाही किंवा त्यांना कुठल्या पुरस्कारासाठी सुद्धा कधी विचारात घेतलं जात नाही. आणि खरी कलाकृती तर यांच्यामुळेच निर्माण झालेली असती. मोठ्या मोठ्या नावाखाली ही छोटी नावं विसरली जातात, बेदखल केली जातात. हा एक विरोधाभासच आहे. पण असे कलाकार आपल्या कलेशी प्रेमाने एकनिष्ठ राहून उत्कृष्ट ते कायम देतच राहतात. जणू ते मनातल्या मनात मानतात की मत पूछ मेरा कारोबार क्या है, मोहब्बत की दुकान है मेरी नफरतों के बाजार में.

आता नागेश सुर्वे वयोवृद्ध झाले आहेत, तरीसुद्धा मागच्या वर्षी म्हणजे 2025 सुद्धा त्यांनी एक दोन चित्रपटामध्ये गाण्यासाठी व्हिसलिंग केलं आहे, ते अजून प्रदर्शित व्हायचे. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी रुपाली सुर्वे ही पण व्हिसलिंग शिकलेली आहे आणि तिनं पण काही चित्रपटांमध्ये व्हिसलिंग केलं आहे, पण आता फारसा स्कोप राहिलेला नाही. हल्लीच्या जमान्यामध्ये AI आलं आणि सगळ्या अभिजात कलांचं बाय बाय झालं. कशाचीही

खानदानी वाद्य पुढच्या पिढीला फक्त ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात किंवा चित्रातच पाहायला मिळतील कदाचित. आणि नागेश सुर्वेसारखे केवळ शिट्टीच्या जोरावर फिल्म संगीतमध्ये विक्रम प्रस्थापित करणारे गुमनाम कलाकार असू शकतात यावर त्यांचा विश्वास पण बसणार नाही. शब्दांचा वापर न करता, कशाचाही इतर वाद्याचा वापर न करता, केवळ शिट्टीच्या माध्यमातून भावना पोहोचू शकतात हे सुद्धा पुढच्या पिढीला, म्हणजे पुढची जी आय टीची पिढी आहे त्या आय टी पिढीला समजायचं नाही. मुळात त्यांनाच शिट्टी वाजवता येत नाही, कारण का तर लॅपटॉपच्या समोर बसलेले असतात सारखे. असो, पसंद अपनी अपनी, ख्याल अपना अपना. उमलले आभाळ भर चांदणे हे माझे तुझे, लपवनी लपलेच नाही भेटणे हे माझे तुझे. हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो, वाऱ्याने घातली शीळ त्याला समजले बोलणे माझे तुझे. गुड बाय दोस्तों.

श्रोते हो, आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकला नागेश सुरवेशीळ हा एक वेगळा विषय अर्थात शिट्टीवर आधारित असणारी काही गाजलेली गाणी. सादर करते होते सुहास भाई मुळे. श्रोते हो, दिलबंद गाणी या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिको हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. आज आपण ऐकणार आहोत नगर येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर विनय कुमार डावरे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज माझ्याबरोबर आहेत नगरचे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक आणि ज्यांनी अनेक छंद जोपासलेले आहेत, त्यामध्ये इतिहासापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंतच्या अनेक विषयांचा समावेश आहे. आणि इतक्या वर्षानंतरही डॉक्टर त्याच निष्ठेने रुग्णांची सेवा करत असतात, वाचन करत असतात आणि जे जे नवीन काही असेल त्याविषयी त्यांना उत्सुकता असते. आज मी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहे. डॉक्टर, तुमचं रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: नगर म्हटलं की डावरे कुटुंब हा एक अविभाज्य असा भाग बनलेला आहे आणि खूप जुनं कुटुंब नगरमधलं आहे. नगरच्या ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक वाटचालीमध्ये तुमच्या पूर्वजांचा सहभाग आहे आणि तुमचंही मोठं योगदान आहे. आपण डॉक्टर तुमच्या लहानपणापासून सुरुवात करूयात. मला आधी डावरे कुटुंब इथे कसं आलं आणि तुमचे पूर्वज काय करत होते?
3: आमचं पूर्वज हे परभणीच्या काही एरियामध्ये राहत असत पूर्वी, आणि त्याच्यानंतर आमचे पंजोबा इथे नगरला आले, कामानिमित्त आले आणि इथे स्थायिक झाले. तर पूर्वी इथे स्टेशनवरनं जे काही मटेरियल यायचं किंवा जी पार्सल वगैरे यायची ती गावामध्ये व्यापाऱ्यांना डिलिव्हर करायची, असं त्यांचा तो व्यवसाय होता. त्याच्यानंतर मग आमचे जे आजोबा, त्या आजोबांमध्ये जे भाऊ होते दोघं तिघं, त्याच्यातले एकानी गंज बाजारामध्ये सराफीचा व्यवसाय सुरू केला. आणि माझे सख्खे आजोबाजी बापूराव डावरे हे पूर्वी शिक्षक होते, त्याच्यानंतर ते सोसायटी हायस्कूलमध्ये काही दिवस हेडमास्टर होते. रिटायर झाल्यानंतर मात्र त्यांनी ब्रिटिशांच्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांना, म्हणजे मिलिटरीमधले पण आणि सिव्हिल सर्व्हिसमधले कलेक्टर, असिस्टंट कलेक्टर वगैरे,
1: युरोपियन मंडळी असायची,
3: युरोपियन मंडळी असायची, त्यांना मराठी आणि हिंदी ही कंपल्सरी, म्हणजे व्हर्नॅक्युलर लँग्वेज असं म्हणत असत, तर ती कंपल्सरी शिकवण्याचं ते म्हणजे त्यांच्या याच्यामध्येच हे केलं होतं की तुम्ही ते शिकलं पाहिजे. लोकल लँग्वेज म्हणजे लोकांशी कम्युनिकेशन करणं, यासाठी ते शिकवायला जात असत. आणि मी पण लहानपणी त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळेला सकाळी आम्ही उठायचो, 6 वाजता इथून निघायचो आणि सगळ्या लोकांच्या तिथे म्हणजे त्यांच्या घरी जाऊन मग त्यांना शिकवणी करून येत असत आम्ही परत. त्यावेळेला त्यांचं मात्र बरंचसं काही योगदान जे होतं, त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी टाऊन प्लॅनिंग केलं, तर त्या टाऊन प्लॅनिंगमध्ये जेव्हा त्यांनी एरिया ही लोकलाईज केली, तर ते म्हणजे ही डावरे पंडित यांची जागा म्हणून त्यांनी डावरे गल्ली हे नाव दिलं. आणि तेव्हापासून खरं म्हणजे आम्हाला या गल्लीला, म्हणजे आम्ही जिथे राहतो त्या एरियाला डावरे गल्ली असं नाव दिलं. हे खरं त्यांचंच कार्य आहे जास्ती करून. त्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे ते सोसायटी हायस्कूलमध्ये शिक्षक असताना अत्यंत स्ट्रिक्ट असे हेडमास्टर म्हणून प्रसिद्ध असत. तर त्यांच्यामध्ये असं एक हे होतं की त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोललेलं चालायचं नाही, खोटं काम केलेलं चालायचं नाही. तर ते परीक्षेच्या वेळेला जेव्हा ते म्हणजे परीक्षेच्या वेळेला ज्या विशिष्ट परीक्षा असायच्या त्यावेळेला तिथं ते थांबलेले असायचे आणि ते वर्तमानपत्र घेऊन बसायचे. वर्तमानपत्राला एक भूक पाडून त्याच्यातनं कोण विद्यार्थी काय करतो आहे याच्याकडे ते लक्ष देत असत. आणि मग त्याप्रमाणे असे कॉपी करणारे विद्यार्थी असतील तर त्यांना शिक्षा होणं किंवा त्याच्यातनं त्यांना बाहेर काढणं हे काम करत असत. आणि त्यांच्या शिस्तीचा दुसरा एक भाग असा की माझे वडील आणि इथे आपले ह्याच्यातले जे अफलीचे अण्णासाहेब गुणे हे अत्यंत फास्ट फ्रेंड, तर त्यांचं शिस्तीचं एक उदाहरण मी तुम्हाला फक्त सांगतो की त्या काळामध्ये जेव्हा हे दोघंजण काही कारणामुळे उशीर झाला तर त्या दोघांना उभं करून छड्या मारत असत, म्हणजे हा मुलगा माझा आहे असं म्हणून काही वडिलांना त्यांनी कधी कन्सेशन दिलं नाही. हा, तर असं. त्याच्यानंतर दुसरे आजोबा होते, त्यांचं तर गंज बाजारामध्ये खूप प्रतिष्ठित, म्हणजे त्यावेळेला प्रसिद्धच सराफ म्हणूनच प्रसिद्ध होते ते. तिसरे आजोबा देखील तिथेच काम करत असत त्या सराफीच्या दुकानामध्ये. आणि अशी आमची मोठी कुटुंब बरेच वर्षापासून इथं आहेत.
1: डॉक्टर मगाशी उल्लेख केला आहे डावरे गल्ली ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या जवळ हा सगळा परिसर आहे आणि इथे खापरी नळ पण होते जेव्हा खोदकाम झालं तेव्हा ते सापडले होते.
2: बरोबर.
1: आणि पूर्वीपासूनच मला वाटतं काही ते ऐतिहासिक संदर्भ या तुमच्या घराला पण आहे, या इमारतीला पण आहे.
2: बरोबर.
1: पूर्वी इथे काय होतं?
3: तर हा मी ज्या ठिकाणी आता दवाखाना काढलेला आहे हा पूर्वी ब्रिटिशांच्या ताब्यातली जागा होती. त्यानंतर त्या ठिकाणी तांगे असत आणि शेजारीच पोस्ट ऑफिस असायचं. तर त्या तांगेच्या या जागेतनं टपाल विशेषतः शेवगाव पाथर्डी हे आसपासची जी गावं होती या ठिकाणी इथून ते टपाल घेऊन जात असत आणि हे नंतर कालांतराने हे पारशी लोकांनी घेतलं कारण ब्रिटिशांचा आणि पारशांचा फार मोठा संबंध त्या काळात येऊन गेला. म्हणजे आता आपल्याला माहिती असेल नगरवाला म्हणजे होते त्यांच्याकडे ब्रिटिशांचं काम दिलेले असत. गंजिया बाबा म्हणून जे होते त्यांच्याकडे सिनेमा दाखवण्याचे, म्हणजे विशेषतः सैनिक जेव्हा रेल्वेतनं उतरले की त्यांच्या त्या रेल्वे स्टेशनच्या पलीकडेच त्यांचा मोठा कॅम्प असायचा आणि त्या ठिकाणी त्या सैनिकांना मग वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमा त्यावेळेला दाखवत असत. आणि तसंच हे इथे करशेटजी म्हणून शेजारी जी आगेरी आहे या करशेटजी लोकांच्याकडे याची थोडी व्यवस्था होती आणि मग ट्रस्टींनी ही जागा ताब्यात घेतली. ट्रस्टींनी ताब्यात घेतल्यानंतर बरेच दिवस त्यांनी हे टांगे वगैरे काढून टाकले, तबेले वगैरे काढून टाकले आणि या ठिकाणी मग नंतर ती जागा ट्रस्टींनी विकायला काढली. मग त्याच्यानंतर ती कालांतराने ती मी विकत घेतली आणि शेजारी जी होती जागा पोस्ट ऑफिसची पण त्याचा थोडासा असा भाग आहे मला असं वाटतं, म्हणजे मी आता निश्चित स्वरूपात नाही सांगू शकत, परंतु या ठिकाणी जी बिल्डिंग आहे ती पूर्वीची जरी पोस्ट ऑफिससाठी वापरली तरी ती मोगलकालीन असावी असा माझा एक अंदाज आहे. कारण ह्या बिल्डिंगचा जो घुमट आहे आतल्या बाजूला हॉल आहे मोठा त्याचा घुमट हा नेहमी यांच्या मुसलमानांच्या याच्यामध्ये जो असतो तर त्याप्रमाणे त्याचा गोल असा भाग आहे आणि वरच्या बाजूला मात्र अशी बंदुकीचे साधारणपणे जिथे बंदूक घेऊन
1: मारा
3: करतात अशी भोकं होती भिंतीला.
1: बरोबर.
3: आणि तळघरामध्ये तिथे एक तळघर आहे त्या बिल्डिंगमध्ये, त्या तळघरामध्ये अॅम्युनिशन साचवलेली असावी कारण अजूनही तिथे गंधकाचा वास येतो. आता कालांतराने त्या तळघराचा दुरुपयोग व्हायला लागला.
1: बरोबर.
3: त्या तिथे लोक दारू भट्टे त्याचे कामं करायला लागले, पत्ते खेळायला लागले, जुगार खेळायला लागले, हे लक्षात घेऊन आसपासच्या लोकांनी त्याला बंद करून टाकलेले आहे. आणि अशा या ठिकाणचं एक वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामध्ये हातमपुरा हे एक शेजारचा जो भाग आहे तो आणि ही डावरी गल्ली असा हा कंजॉईंट भाग आहे आणि त्याच्या समोरच ऐतिहासिक वस्तू संग्रहालय हे त्यावेळेला त्यांनी लखीना साहेबांनी बरीचशी मेहनत घेऊन तयार केलेलं आहे.
1: बरं डॉक्टर, इथे पूर्वी एक कारंज होतं किंवा या रस्त्यावर एक वेस्ट पण होते, आता वेस्ट नाही राहिली आणि कारंजही नाही राहिलं, पण पूर्वी नगर शहराला तटबंदी होती आणि खापरे नळांनी पाणी पुरवलं जायचं, कोंडाळी असायची सार्वजनिक पाणी भरण्यासाठी सोय असायची, जनावरांना टांग्यांना घोडे त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असायची. तुम्हाला आठवतात ते दिवस?
3: हो डेफिनेटली. म्हणजे आम्ही पारशी आगेरीच्या बरोबर समोरच्या बाजूला जे कारंज होतं हे त्यावेळेला खापरी नळाने जोडलेलं होतं आणि हा खापरी नळ तिथून ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या समोरून कलेक्टर कचेरीच्या बाजूनी असा ट्रेस झाला होता. म्हणजे ज्या वेळेला ड्रेनेज सिस्टीम सुरू झाली, ड्रेनेज सिस्टीम सुरू झाल्यानंतर असं त्यांनी बरंचसं खोलवर खणलं होतं, त्यावेळेला मी स्वतः ते बघत होतो तर ते काही त्याच्यातले सॅम्पल मी काढूनही घेतले होते आणि त्याने कल्पना दिली होती की याचे तुम्ही फोटो काढा, पण अनफॉर्च्युनेटली कुणी त्याचं मनावर घेतलं नाही,
1: जपलं गेलं नाही. नगरचं एक ऐतिहासिक वैभव होतं, संचित होतं.
3: आणि बऱ्याच काळानंतर मग हे कारंजाचा देखील भाग बुजवला गेला. या कारंजामधलं वैशिष्ट्य असं की दरवर्षी दिवाळीच्या सुमाराला एक जोशी म्हणून ब्राह्मण गृहस्थ ज्यांचं ते ख्रिस्तगल्लीमध्ये देवालय आहे तिथे ते पुजारी काम करत असत, तर ते तेलाच्या तत्तबंग आणून त्याच्यावर रांगोळी काढत असत.
1: बरोबर.
3: आणि अशी ही त्या कारंजाची वैशिष्ट्य आहेत. आणि कारंजाचं भरपूर कायम नेहमी पाणी असायचं, कधीही ते कारंज आटलेलं आम्ही पाहिलं नाही. त्याच्यावरती कोरीव कामाचे जे दगडं असे होते तर ते दगडं देखील म्हणजे आसपासच्या लोकांनी पळवून नेले आणि शेवटी त्याची वाताहात झाली. ते आता बुजवून त्या ठिकाणी बिल्डिंग पण झालेली. आता
1: रामचंद्र खुंट म्हणजे पैलवानांचा भाग, पूर्वी अनेक पैलवान नगरमध्ये असायचे, तालमी अजूनही आहेत काही ठिकाणी बघायला मिळतात.
3: देवळालीकर म्हणून त्या ठिकाणचे एक पैलवान होते पूर्वीचे, त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असायचं.
1: डॉक्टर, तुम्हाला तुमचं लहानपण आठवतं, कसे होते ते दिवस?
3: नाही आमच्या लहानपणी तर म्हणजे खरं सांगायचं म्हणजे दंगामस्ती आणि खोड्या करणं आणि आमचे ज्या समोरून गेलेले रस्ते कधी आता सध्याच्या रस्त्याप्रमाणे कधीच नसायचे, पावसाळ्यामध्ये अगदी चिखलच असायचा. आणि या आमच्या घराच्या समोर जुनं आमचं जे घर जवळच आहे त्या ठिकाणी अनेक वेळेला ही ब्रिटिशांच्या लोकांची परेड गेलेली देखील आम्ही पाहिलेली आहे. एवढंच आहे की आम्हाला सुरुवातीला भीती वाटायची म्हणून आम्ही एकदम पटकन आत जायचो पळून, कारण ते मोठमोठ्यांनी काहीतरी बोलत असत इंग्लिशमध्ये त्यांचे शब्द आणि ते मोठ्यांनी गर्जना करून बाहेर जात असत. आम्हाला त्याची भीती वाटायची, परंतु कालांतराने आम्हाला ती भीती गेली आणि आम्ही सर्वजण बाहेर येऊन आनंदाने ते बघत असू.
1: तुमची शाळा कोणती?
3: मी त्यावेळेला ज्याला सोसायटी हायस्कूल म्हणजे सध्याची फिरोदी हायस्कूल या ही आमची शाळा होती. मी इथे साधारणपणे चौथीपर्यंत मी इथे थांबलो होतो, मराठी चौथीपर्यंत. त्याच्यानंतर आमचे वडील मात्र हैदराबादला प्रॅक्टिस करत असत. आमचे एक आजोबा हैदराबादला LCPS झाल्यानंतर प्रॅक्टिस करायला गेले आणि तिथे त्यांची प्रॅक्टिस खूप जोरात चालल्यामुळे त्यांनी आमच्या वडिलांना पण बोलवून घेतलं. तिथे वडिलांनी त्यांच्या बरोबरीने प्रॅक्टिस केल्यानंतर आम्हाला त्यांनी तिथे नगरहून परत तिथे बोलवून घेतलं आणि नगरला आम्ही काही दिवस आजोबांच्याकडे राहिलो होतो इथे आमच्या आजोबा असताना. पण हैदराबादला गेल्यानंतर मला काही फार वर्ष तिथे शिकता नाही आलं, कारण चौथी एक वर्ष झाल्यानंतर तिथे रजाकार मुवमेंट सुरू झाली आणि रजाकार मुवमेंटमध्ये वारंवार शाळा बंद पडायला लागली. म्हणून मी आणि आमच्या धाकटी बहीण आम्हाला वडिलांनी परत नगरला पाठवून दिलं आणि चौथीपासून ते जवळजवळ 9वीपर्यंत आम्ही इथे शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मात्र पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने पुण्याला मॉडर्न हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. तिथून मग फर्ग्युसनमध्ये शिकून मग मी पुढे आयुर्वेदाचा कोर्स कम्प्लीट केला.
1: आणि वैद्यकीय व्यवसाय कधी सुरू झाला तुमच्या नगरमध्ये?
3: 1961 मी पास झालो आणि 63 सप्टेंबरमध्ये मी इथे दवाखाना सुरू केला.
1: म्हणजे त्यालाही आता 60 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. डॉक्टर, तुम्ही गरिबांचे डॉक्टर आणि अतिशय काय म्हणू फॅमिली डॉक्टर म्हणून एक जी ओळख असते ती निर्माण केलेली आहे, पण या सगळ्यांबरोबर अनेक छंद तुम्ही जोपासलेले, इतिहासाबद्दलचं प्रेम असेल, मगाशी म्हटलं तसं अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा ग्रंथ हे तुमचे कायमचे आवडीचे विषय राहिलेले आहेत. आधी आपण रुग्णसेवेबद्दल बोलूयात. कसं होतं नगरच्या लोकांचं आरोग्य किंवा कुठले कुठले तुम्हाला एखादी आठवण आहे?
3: साथीचे रोग किंवा याच्यामध्ये सर्वसाधारण प्रॅक्टिसमध्ये इतक्या साध्या औषधांनी देखील रुग्ण बरे होत असत की माझी संबंध एका दिवसाची फी जवळजवळ 1 ते 1.5 रुपये असायची आणि ते कंटिन्युअसली माझ्या मते 4 ते 5 वर्ष या पद्धतीनेच राहिलं. पुढे जसजसं औषधांमध्ये सुधारणा होत गेली, अँटीबायोटिक्स आणि हे नंतर आलं. सुरुवातीला आम्ही फक्त सल्फा या औषधावर आमची बरीचशी प्रॅक्टिस चालायची, ओकेजनली पेनिसिलिनची इंजेक्शन आम्हाला लागायची आणि त्याच्यानंतर मग टेट्रासायक्लिन नावाची औषधं आल्यानंतर सगळीकडे हळूहळू त्याचा उपयोग होत गेला आणि मग आम्हाला न कळत 1.5 रुपयामधनं 4 रुपयापर्यंत प्रॅक्टिस वाढवावी लागली. त्यावेळेला जे काही आमच्या आसपास प्रॅक्टिस करत असत त्याच्यामध्ये महाले वाळिंबे ही मंडळी पण आमच्या बरोबरीने काम करत असत आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं होतं की ज्यावेळेला मी प्रॅक्टिस करायचो प्रत्येक पेशंटकडे बरीचशी औषधं शिल्लक असायची. म्हणजे डॉक्टर लिहून द्यायचे, बरं नाही वाटलं म्हणून दुसरं लिहून द्यायचे, मांडलेली औषधं पडून राहायची. अशा पद्धतीने बरेच दिवसपर्यंत ह्या पद्धतीचं आम्हाला लक्षात आल्यानंतर मी संबंध सर्व औषधं माझ्या दवाखान्यातनंच द्यायला सुरुवात केली. जर औषधं नाही उपयोगी पडली तर ती मी परत घेत असे. आणि आमच्या याच्यामध्ये साधारणपणे बरेचसे गरीब वर्ग पेशंट आसपास असल्यामुळे त्यांना सवलतीची फार अपेक्षा असायची. उधारी अत्यंत मोठ्या प्रमाणात उधारी त्यामुळे आमची राहिलेली आहे, परंतु त्याचं दुःख न मानता आपल्याला कंटिन्युअसली सेवा करता आली याच्यातच जो आनंद आहे तो मला जास्ती समाधानकारक वाटतो.
1: आणि एखादी आठवण नगरच्या या सगळ्या तुमच्या वैद्यकीय व्यवसायाच्या वाटचालीतली, आता जसा कोरोनाचा प्रकोप गेली 2 वर्ष आपण अनुभवला, अशा कधी साथीच्या रोगांची नगरमध्ये कधी आपत्ती आली होती?
3: बरोबर आहे, अनेक वेळेला जुलाब उलट्या कावीळ या प्रकारचे आजार असायचे आणि पुष्कळ वेळेला आम्हाला पेशंटला व्हिजिट करण्यासाठी लांब लांब पर्यंत पण जावं लागायचं. तर मला आठवतंय एकदा एक कुठल्या तरी लग्नाची मंडळी ही सगळी जवळच्या खेडेगावात जाऊन लग्न करून आली आणि येताना त्यांना सगळ्यांना जुलाबुलट्या सुरू झाल्या. ती सगळी मंडळी आपल्या सध्याच्या ज्या पोस्ट ऑफिसच्या आसपासच्या मैदानामध्ये अक्षरशः गडबडा लोळत होती आणि त्यांनी मला पटकन व्हिजिटला बोलवलं. त्या ठिकाणी जाऊन मला आहे त्या परिस्थितीमध्ये सलाईन लावणं, इंजेक्शन देणं आणि औषध देणं अशी मला व्यवस्था करावी लागली. ही एक आठवण मला आठवते. आणि असे प्रसंग तर खूप आहेत म्हणजे जे तुम्हाला सांगता येतील इतके प्रसंग आहेत.
1: आणि डॉक्टर पूर्वी नगरमध्ये युरोपियन डॉक्टर होते किंवा पारशी काही डॉक्टर काम करायचे. एक होमा नावाच्या बाई मला वाटतं पारशी डॉक्टर होते. त्यांची कधी म्हणजे संबंध आला तुमचा?
3: त्यांचा संबंध नाही आला, पण त्यांच्या बाबतीतली एक गोष्ट अशी सांगतात की त्यांच्याकडे जी काही पूर्वीची जुनी कार होती फोर्ड, ती इतकी लोकांना अँटिक म्हणून हवी होती की शेवटी पुण्याहून काही मंडळी येऊन त्यांनी ती गाडी त्यावेळेला 1,92,000 घेऊन गेले. याची मला चांगली आठवण आहे. याखेरीज इथे बूथ हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर युरोपियन येत असत. त्याच्यामधला साऊथवेल म्हणून एक होते आणि डॉक्टर स्टॅन्टम म्हणून हे शेवटचे डॉक्टर की जे अत्यंत तरुण असून देखील हुशारीने अनेक गोष्टी प्रॅक्टिसमध्ये करत असत. म्हणजे त्यावेळेला काही वेळेला पुण्याला पाठवण्याचे पेशंट देखील त्यांनी इथं ट्रीट केलेले
1: आहेत. न्यूझीलंडचे होते ते,
3: न्यूझीलंडचे होते, पण त्यांचं तरुणपणी म्हणजे मी त्यांचा जास्ती परिचय झाला होता. कारण त्यांची आमची रोज संध्याकाळी 4 पुढे बैठक असायची, गप्पा मारायचो, आम्ही चहा प्यायचो. पण त्यांना एकदा थोडासा ताप आला म्हणून मग त्यांना मी भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले आता मी उद्या विश्रांती घेणार आहे आणि आता याच्यानंतर मग 1-7 रजा काढणार आहे. आज शेवटचं हर्नियाचं माझं ऑपरेशन झालं की त्याच्यानंतर मग मी रजा काढतो असं समजल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं होतं. पण जाताना म्हणून भेटायला गेलो मी, तर भेटायला गेलो तर ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांच्या मिसेसना मी विचारलं तर ते म्हणले त्यांना खूप उलट्या झाल्या आणि त्याच्यामुळे त्यांना इंजेक्शन दिलं. त्यावेळेला मला वाटतं साळवे म्हणून डॉक्टर होते, त्यांनी त्यांना एक इंजेक्शन दिलं आणि ते इंजेक्शनमुळे ते आता झोपलेत. मी म्हटलं मला असं वाटत नाही की ते इंजेक्शनचा परिणाम आहे, तुम्ही जरा प्लीज त्यांना तपासून घ्या नीट. त्याच्यानंतर तिथे लोकम म्हणून डॉक्टर पाठक त्यावेळेला काम करत असत, तर डॉक्टर पाठकांनी तपासून पाहिल्यानंतर त्यांना काविळे असं लक्षात आलं. त्याच्यानंतर मग त्यांनी शेवटी पुण्याला हलवण्याचा विचार केला आणि पुण्याला गेल्यानंतर मात्र गंमत असेल की रुबी नर्सिंग हॉलमध्ये त्यांना नेलं. रुबी नर्सिंग हॉलच्या वैशिष्ट्याचं म्हणजे त्यावेळेला डॉक्टर ग्रँट हे नगरला येत असत पूर्वी आणि डॉक्टर ग्रँट साधारण महिन्यातनं 2 येत असत. तर त्यांच्याकडे ते घेऊन गेल्यानंतर डॉक्टर ग्रँटनी सांगितलं की बाबा आता या पेशंटचं काही शक्यता दिसत नाही मला. तर ते म्हणाले की आम्ही पुण्यातून मुंबईला एक डॉक्टर स्पेशलिस्ट त्यांना बोलू का? तर डॉक्टर म्हणाले माझं ओपिनियन हे फायनल आहे, त्याच्यानंतर मी काही दुसऱ्या डॉक्टरची परवानगी घेणार नाही इथे. मग त्यांनी तिथून त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये हलवलं आणि जहांगीरमध्ये मात्र ते थोडेसे शुद्धीवर आले, पण अनफॉर्च्युनेटली 1-2 त्यांचा मृत्यू झाला. ही आठवण आहे मला.
1: मेहराबादला पण मला वाटतं तुमचा जवळचा संबंध, तिथे पण तुम्ही जात.
3: मेहराबादला डॉक्टर आदि काका म्हणून एक असत, त्यांच्यामुळे माझा मेहराबादच्या तिथे संबंध आला. तिथे मेहराबादला जे काही डॉक्टर होते तिथं म्हणजे तिथून पारशी डॉक्टर पण एक जण होते, ते होमिओपॅथिक ट्रीटमेंट देत असत आणि मग दुसरे जे डॉक्टर होते ते माझ्या मदतीने पुष्कळला माझी मदत घ्यायचे. त्यातल्या त्यात जास्ती संबंध जो आला तो जॅक्समॉल म्हणून एक अमेरिकन गृहस्थ होते, त्यांच्या आईला ट्रीटमेंट देण्यासाठी मी जात असे. आणि त्याच वेळेला डॉक्टर एक काय नव्हतं त्यांचं मी विसरलो, त्यांनी त्या व्हर्जिनियाला म्हणजे व्हर्जिनिया तिचं नाव, तर तिला ताप आल्यामुळे त्यांनी बरेच दिवस तिथं त्यांची ट्रीटमेंट घेतली. त्याचं कारण असं की त्यांना ट्रस्टी या नात्याने त्यांना ट्रीटमेंटसाठी त्यांच्याच डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक असतं, प्रायव्हेट डॉक्टर तर चालत नाही असा नियम त्यांनी सांगितला मला. पण 6 झाले तरी त्यांचा ताप कमी होईना, तर अशा वेळेला त्यांनी शेवटी मला सांगितलं की तुम्ही काय ट्रीटमेंट द्यायची असेल तर तुम्ही द्या, आमच्यातर्फे आम्ही प्रयत्न संपवलेत. त्यांनी तिथून फॉरेनहून देखील काही औषधं मागवली होती आणि त्यावेळेला मग असं लक्षात आलं त्यांचं तापाचं साधारण प्रमाण कमी जास्ती व्हायला लागलं. पण माझे असं लक्षात आलं की तापाचं खरं कारण बहुतेक मानसिक असावं, कारण त्या सुमारालाच त्यांच्याजवळ 20 राहिलेला त्यांचा मुलगा हा लग्न करून अमेरिकेला निघून गेला होता आणि त्याच्या विरहामुळे हा ताप असावा असा माझा अंदाज आला. म्हणून हा अनुभव सांगण्याचं कारण असं की तापाचा आणि मानसिक याचा कसा संबंध असतो हे त्यावेळेला मला कळलं. तर मी त्यांना असं कल्पना दिली की म्हटलं मुलाला मी फोन केला, म्हटलं बघ तू आईला ताप आहे आणि औषधं सगळी झालेली आहेत, तर तू एकदा फोन कर, सकाळी 9 येतो आणि तू त्यांच्याशी बोल. त्यावेळेला त्यांनी फोन केल्यानंतर मी त्यांना आईला सांगितलं जॅकचा फोन आलेला आहे तर तू त्यांच्याशी बोल. तर आईनी फोन घेतला हातात आणि म्हणली आय एम ओके, ठून दिला. मी म्हटलं अगं त्यांच्याशी पूर्ण तरी बोल, तुला काय होत आहे काय नाही सगळं सांग, आय डोंट वॉन्ट टू टॉक, असं तिने सांगितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी मी गेलो, दुसऱ्या दिवशी म्हणाली जॅक आय एम ऑल राईट, आय एम टेकिंग मेडिसिन, पुन्हा ठून दिला. असं करत करत 3-4 दिवसांनी नंतर ती तयार झाली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर तिचा ताप उतरला, तो शेवटपर्यंत तिला परत काही ताप आला नाही. हा अनुभव एक फार महत्वाचा आहे.
2: आणि अनेक रुग्णांशी म्हणजे परदेशातले अनेक रुग्ण हे कायम नंतर पण तुमच्या कुटुंबाशी आणि तुमच्याशी संपर्क आहे.
3: बरेचसे तिथले जे रुग्ण होते त्याच्यातला एक जो होता तो त्याचं नाव आता मला आठवत नाही आहे, तर त्याचा अनफॉर्च्युनेटली खून झाला, म्हणजे कुणीतरी दरोडेकरांनी त्यांच्या जोडप्यावर हल्ला केला होता आणि त्याच्यामध्येच त्याला मेंदूला मार लागल्यामुळे तो पुण्याला शेवटी सह्याद्रीमध्ये वारला. त्याची बायकोलाही बराचसा मार लागला होता पण ती राहिली जिवंत, ती सध्या आहे मला वाटतं, परंतु क्रिपल्ड आहे. तर असे बऱ्याचशे तिथल्या लोकांचा नेहमी संबंध यायचा. हा जॅक्समॉल मात्र शेवटपर्यंत माझ्याकडे होता आणि तो अमेरिकेला गेल्यामुळे त्याची ट्रीटमेंट काही मला फारशी करता नाही आली, परंतु हळूहळू त्याचा स्मरणशक्तीचा आणि याचा संबंध सुटत गेला आणि तो पण आता 1-3 वर्षापूर्वी तो पण वारला.
2: अवतार मेहरबाबांना तुम्ही प्रत्यक्ष बघितलेला असणार.
3: लहानपणी मी पाहिल्याचं आठवत आहे मला, आपल्या सरोज टॉकीजच्या मागच्या बाजूला ते जेव्हा आले होते तेव्हा आम्ही सगळे 2-3 मित्र मिळून पाहायला गेलो होतो त्यांना, पण प्रत्यक्ष माझा असा संबंध नाही आला.
2: नगरमध्ये अनेक लेखक कवी किंवा त्या तुम्हाला आवड असल्यामुळे पुस्तकांची अशांच्या पण ओळखी झाल्या असतील. नगरमधलं साहित्यिक वर्तुळ कसं होतं तेव्हा?
3: त्यावेळेला आमचं वपू काळ्यांचा जास्ती संबंध आला होता, कारण वपू काळे हे नगरला जेव्हा आले तो आमचे पद्माकर डावरे म्हणून माझा जो चुलत भाऊ तो साहित्यिक होता, त्याचं लेखनही बरंच त्यांनी केलेलं होतं, तर तो त्यांचा मित्र असल्यामुळे ते घरी भेटायला आले होते. आमचे काका हे साहित्यिक होते, शाळेत हेडमास्टर होते, ते जरी असले तरी त्यांच्याकडे या गोष्टीचा पण जास्ती संबंध होता की या लोकांचा संपर्क नेहमी त्यांचा असायचा. त्यातले वपू काळे एक होते. आणि वपू काळे आल्यानंतर या अमेरिकन लोकांच्यामुळे मला एकदा कल्पना अशी आली होती की अमेरिकेमधले असे काही काही कॅसेट्स त्या मला जॅक्समॉलनी दिल्या होत्या, त्या कॅसेटमध्ये एक संग्रह मी पाहिला की तो अजंठा वेरूळ या ठिकाणी जेव्हा फॉरेनचे लोक जातात तेव्हा त्यांना तिथलं मार्गदर्शन प्रत्येक केवचं व्हावं म्हणून त्यांनी काही कॅसेट अशा 1-2 प्रमाणे केल्या होत्या. आणि मी म्हटलं आपल्याकडे पण असं करायला काय हरकत आहे म्हणून मी वपू काळ्यांना विचारलं होतं, ते पण तयार झाले होते. याचप्रमाणे दमा मिराजदारांना मी सांगितलं होतं, दमा मिराजदार पण तयार झाले, पण ते मी ज्यांना पत्र पाठवलं त्यावेळेला ते रजेवर गेले होते. पण मला कौतुक वाटतं की 1 महिन्यानंतर रजेवर आल्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या नावावर जे पत्र पडलं होतं त्यांनी वाचलं आणि मला म्हणले तू केव्हाही सांग आम्ही तयार आहोत. परंतु मी माझे व्यवसाय असल्यामुळे माझ्या दुसऱ्या एका भावाला सांगितलं पण तो काही तयार झाला नाही, त्यामुळे तो आमचा प्लॅन सगळा अर्धवटच राहिला. त्याच्यानंतर दमा मिराजदारांनी येवलेकरांना ते काम दिलं ते आणि मग येवलेकरांनी ते सक्सेसफुली केलं होतं.
2: अरे डॉक्टर, तुमच्याकडे अक्षरशः हजारो पुस्तकं होती, तुम्ही अनेक संस्थांना दिली, शाळेला स्नेहालयाला पण पुस्तकं दिली. पुस्तक वाचनाचं वेळ कसं लागलं तुम्हाला?
3: मला खरं वेळ लागलं म्हणजे मी फर्ग्युसन मध्ये असताना, फर्ग्युसनच्या लायब्ररीमध्ये
2: पुण्यामध्ये,
3: तिथे नेहमी मी जात असे आणि त्या ठिकाणीच मला इलेक्ट्रॉनिकची पुस्तकं जेव्हा पाहिली तर खरं वेळ तिथे लागलं. त्याच्याही आधी शाळेमध्ये असताना आमचे जे काका दत्तोपण डावरे यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह असे, आमच्या आजोबा यांच्याकडे बरीचशी पुस्तकं होती, ती अर्थात ब्रिटिशांची काही पुस्तकं त्यांनी प्रेझेंट दिलेली होती. त्याच्यातली एक डिक्शनरी जी काहीतरी मला वाटतं 1805-6 सालची
2: विल्यम कॅरीची संस्कृत
3: ती मराठी ग्रामर, तर ती असंच त्यांच्या कलेक्शन मधनं शेवटी ऐतिहासिक पुस्तक संग्रहालयाला मी दिली. पण त्या ठिकाणी मी असंच शाळेमध्ये असताना शाळा सुटली की येऊन तिथं वाचत बसायचो. असं होता त्या पुस्तकांच्या वाचनामुळे वेळ लागलं, हळूहळू मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर अजून वाचन झालं आणि मग याच्यातनं वाचनाची आवड कंटिन्यूअस चालूच राहिली.
2: तुम्ही डॉक्टर आहात पण इलेक्ट्रॉनिक्सचा देखील तुम्हाला लळा लागला, इंजिनिअरिंगची, म्हणजे दोन वेगवेगळ्या शाखा तुमच्या रूपाने एकत्र आलेल्या दिसतात. तुम्ही नगरमधले पहिले मला वाटतं हॅम रेडिओ ऑपरेटर.
3: की हॅम ऑपरेटरच्या बाबतीमध्ये मात्र मला थोडस नाराजी पत्करावी लागली, कारण हॅम ऑपरेटरसाठी मी खूप प्रयत्न केला त्यावेळेला आपल्याकडे डिसोजा म्हणून जे केमिस्टचे शॉप आहे तर त्यांचा मुलगा तो देखील याच्यासाठी प्रयत्न करत होता तो आणि जहागीरदार म्हणून एक आपल्याकडे गृहस्थ होते ते अनफॉर्च्युनेटली मध्यंतरी कोरोनामुळे
2: बाळ जहागीरदार एरो मॉडेलर होते.
3: तर ह्या तिघांनी आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि आम्ही परीक्षेला गेलो पण बाळ जहागीरदार सुरुवातीला घाबरला तो आला नाही पण आम्ही दोघ जण परीक्षा गेलो त्याच्यात असं झालं की आमचं रिटन पेपर जे आहेत ते दिल्लीला पाठवताना हरवले म्हणून त्यांनी आम्हाला परत बसायला सांगितलं पण मला काही ते शेवटपर्यंत जमलं नाही पण ओरल मध्ये मात्र मी पास झालो होतो.
2: बरोबर.
3: आणि त्यामुळे हॅमचं माझं काही सक्सेसफुल.
2: मला थोडंसं आपल्या नगरकरांना हॅम म्हणजे काय आणि काय फायदा असायचा आता जसे मोबाईल आहेत किंवा सॅटेलाइट फोन असतात.
3: बरोबर आहे.
2: तुम्ही कम्युनिकेशनचे अनेक साधनं सध्या वापरू शकतात पण पूर्वी असं काही नव्हतं.
3: हॅमचा उपयोग त्यावेळेला मोबाईल नव्हता पण ज्यावेळेला डिस्टंट कम्युनिकेशन अर्जन्सीसाठी हे जेव्हा लागायचं तेव्हा इमिजिएटली साध्या बॅटरी ऑपरेटेड असे मशिनरीच्या सहाय्याने म्हणजे ट्रान्समीटर आणि ट्रान्सिव्हर याच्या सहाय्याने लॉंग डिस्टन्सपर्यंत तुम्हाला कम्युनिकेट करता येत होतं. आता ह्या इमर्जन्सीचा उपयोग त्यांनी अनेक वेळेला पुराच्या वेळेला आगीच्या वेळेला असा केलेला आहे आणि पुण्यामधनं काही मंडळी अजूनही ॲक्टिव्हली हॅम ॲक्टिव्हिटी करतात. नगरमध्ये देवगावकर म्हणून जे आहेत ते पण काम करतात आणि ह्या अर्जंट याच्यासाठी हा उपयोगी पडतो असं हे ॲक्टिव्हिटी आहे. हे इमिजिएट कम्युनिकेशनसाठी ज्या वेळेला टेलिग्राम किंवा टेलिफोन हे जे व्यवस्थित काम करत नसतील तर ओव्हर द डिस्टन्स एअर एकच कम्युनिकेशन असल्यामुळे त्याचा उपयोग हा इझिली होत असेल आणि त्याचा उपयोग चांगला होतो.
2: डॉक्टर, तुम्ही वैद्यकीय व्यवसाय सांभाळून रुग्णसेवा सांभाळून अनेक छंद जोपासले, हा वेळ कसा काढला? आजही तुमचा हा सगळा छंद तुम्ही जोपासताना आम्ही बघतो आहोत.
3: नाही, वेळ म्हणजे असं आहे की त्याला एकदा वेळ असल्या ना मनुष्य कसंही करून वेळ काढतोच असा माझा अनुभव आहे आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिसमधनं काही तास वाचनासाठी काही तास असे उद्योग करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सर्किट बांधणं यासाठी उपयोग पडतोच. म्हणजे त्याचं एकदा डोक्यामध्ये आलं म्हणजे मग मनुष्य बाकीचं सगळं बाजूला ठेवून तो करू शकतो असा अनुभव आहे.
2: तुम्ही अनेक देशांना भेटी दिल्या आहेत, तिथल्या काही आठवणी आहेत?
3: हो, अनेक देशांमध्ये म्हणजे या अमेरिकेला तर सुरुवातीला माझा धाकटा भाऊ आणि धाकटी बहीण असल्यामुळे अमेरिकेला जाऊन आलो. तिथेही त्यांच्यामुळे काही गोष्टी तिथल्या पाहण्यात आल्या, काही शिकायला मिळाल्या. नंतर हे जॅक्समॉलची जी आई आमच्याकडे ट्रीटमेंटला होती अमेरिकन, त्या अमेरिकन बाईला माझ्यामुळे जे बरोबर झाल्यानंतर जो काही अनुभव आला त्यामुळे ती प्रत्येक वेळेला मला बरोबर घेतल्याखेरीज अमेरिकेला जायचं नाही म्हणून मला ती बरोबर घेऊन जात असे. त्याच्यामुळे माझी जवळजवळ 8-9 चक्रा अमेरिकेला झालेल्या आहेत आणि आता मुलंही ऑस्ट्रेलियाला असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पण 5-6 चक्रा झालेले आहेत आणि आमच्या मिसेसना म्हणजे जयाला हाऊस असल्यामुळे अनेक देशांना भेटी देण्याचे तसे त्यावेळेला प्रसंग आले. मग मलेशिया, सिंगापूर या ठिकाणी, हाँगकाँग या ठिकाणी पण आमचं जाऊन आलो. इजिप्त आणि चायना पण त्यामुळे कव्हर झालं. इजिप्तमध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी पाहण्यासारख्या आहेत पण इजिप्तच्या मानाने आपल्या हिंदुस्थानात बऱ्याचशा गोष्टी कौतुकास्पद आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. फक्त आपण फॉरेनला जाण्याचं जे महत्त्व म्हणतो त्याच्यापेक्षा आपल्याकडचे जे गोष्टी आहेत त्या पाहण्यासारख्या आणि शिल्पकार्य जे विशेषतः शिल्प जे आहेत निन्या ठिकाणची ती जर पाहिली तर असं लक्षात येतं की आपण प्रगल्भ आहोत. त्या इतर देशांच्या पेक्षा निश्चित प्रगल्भ आहोत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन होणं पण जरुरी आहे.
2: डॉक्टर, आपण तुमच्या आवडीच्या गोष्टींकडे वळूयात. आवडीचा लेखक कोण आणि आवडीचं पुस्तक कोणतं?
3: आवडीचा तसं म्हटलं तर सगळेच प्रकारचे लेखक मी सुपरफिशियली वाचतो परंतु म्हणजे माझ्या मिसेसमुळे थोडंसं जे काही मराठी लेखक आहेत त्यांची पुस्तकं माझ्या वाचनात आली. वपू काळ्यांचं मी आवडीने वाटलं, पु ल देशपांड्यांचं मी आवडीने वाटलंय. त्याच्यानंतर याच्यातले काय नाव त्यांचं बाई मूर्ती
2: सुधा
3: मूर्ती यांचंही बरंच वाचन केलं मी.
2: आता खरं म्हणजे या वयामध्ये लोक सेवानिवृत्त होऊन कुठेतरी निवांत नातवंडांना सांभाळताना दिसतात पण तुम्ही अजून ऍक्टिव्ह आहात, तुमचं सगळं अगदी रुग्णसेवेसह सगळ्या गोष्टी सुरू आहेत, हे कसं जमतं? काय रहस्य या सगळ्या?
3: मला असं वाटतं हे अंतर्मनातनं निर्माण झालेली ही स्फूर्ती असेल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नैराश्य किंवा आपण वृद्ध झालो अशी कल्पना मनामध्ये आणली तर मला वाटतं माणसाच्या आतनं काही होणार नाही. परंतु इतर जे जास्ती म्हणजे जास्ती प्रमाणामध्ये वार्धक्याला विसरून जे जगणारे लोक आहेत त्यांचा आदर्श जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर मला वाटतं आपल्याला न कळत बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात आणि ती स्फूर्ती पण मिळते.
2: बरोबर. तुमचा दिवस कसा असतो? सकाळी किती वाजता उठता आणि
3: सकाळी साडेचार पाचच्या सुमाराला उठतो. थोडीशी आमची प्रार्थना वगैरे असते, ती झाली की थोडासा व्यायाम. व्यायाम झाल्यानंतर मग मात्र वाचन असतं. मी जास्ती करून दिवसभरात वर्तमानपत्र फारसं वाचत नाही, पण पहाटेच्या वेळेला मात्र ती वर्तमानपत्र वाचतो आणि त्याच्यातली माझी बरीचशी कात्रणं मी काढून ठेवतो. ही मला वाटतं आमच्या काकांमुळे लागलेली सवय असावी. कात्रणं काढून ते पुन्हा वाचन होत नाही, एवढंच फक्त खंत आहे की कात्रणं जमा झालेली आहेत परंतु पुन्हा वाचावी या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा हाच वेळ मिळत नाही, तर त्याला कुठं मिळणार असं विचार येतो.
2: डॉक्टर, तुम्ही नगरवर मनापासून प्रेम करणाऱ्यांपैकी आहेत आणि अनेकदा तुमचा फोन येत असतो, तुम्ही एखादा प्रश्न सांगत असतात, एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधत असतात. नगरचं सध्याचं रूप तुम्हाला कसं वाटतं आणि भविष्य काय आहे नगरचं?
3: भविष्य म्हणजे नगर आता सध्याचे ज्या लोक इंटरेस्ट घेऊन कामं करतायत, विशेषतः नगर सुधारण्यामध्ये आम्ही गेली 10-15 वर्ष वाट पाहिली, परंतु अनफॉर्च्युनेटली मी असं म्हणावं लागेल, मला आता कोणाला दोष द्यायचा नाही, परंतु काही पॉलिटिशियन्सच्यामुळे त्याच्यामध्ये जितकी व्हावी तितकी सुधारणा झाली नाही. परंतु आता जे सुजय विखे आलेले आहेत त्यांच्यामुळे मला वाटतं शहराची तरी निदान सुधारणा चांगली झालेली आहे. म्हणजे असं साधारणपणे दिसतं की बार्शीकरांच्या काळामध्ये थोडंसं सुधारणा झाली होती, त्याच्यानंतर परिस्थिती एकदम डल झाली होती, ती आता परत ॲक्टिव्हली सुधारणा व्हायला लागलेली आहे. हे गेली 2-3 वर्षामध्ये मात्र आपल्या रस्त्याची जी काही परिस्थिती होती ती आता सुधारती आहे असं मला वाटायला लागलेलं आहे.
2: आणि एकूण सांस्कृतिक जो चेहरा होता नगरचा, जुना ऐतिहासिक शहर म्हणून जी ओळख होती, तर या सगळ्यांना पर्यटनाची जोड दिली, तर अनेक देश किंवा अनेक शहरं जशी या क्षेत्रामध्ये त्यांची सुबत्ता वाढली, उलाढाल वाढली आणि शहराला एक वैभव प्राप्त झालं. अहमदनगर एकेकाळी जगातलं अतिशय महत्वाचं शहर मानलं जायचं.
3: अगदी बरोबर आहे.
2: तर हे सगळं वैभव कसं परत आणता येईल?
3: आता सध्या म्हणजे असं आहे की मी जेव्हा इजिप्त आणि या ठिकाणी पाहून आलो तेव्हा त्यांनी बारीक सारी गोष्टीला महत्व देऊन प्रत्येक जी लोकल काही आहे त्याला सरकारी मदत मिळाल्यामुळे त्यांनी इतकं भव्य स्वरूप आणलं. तसं आपल्याकडे देखील अनेक अशी गोष्टी आहेत की ज्याचा भव्य स्वरूप देता येईल. आणि विशेषतः आता जसं आपल्या किल्ल्याला देखील मध्यंतरी सरकारने मदत केल्यामुळे संबंध तो जो खंदक खराब झाला होता तो खंदक देखील आता व्यवस्थित सुधारलेला आहे, परंतु त्याच्या बाजूने देखील जॉगिंग ट्रॅक वगैरे तयार केले आहेत. अशा पद्धतीच्या जर सुधारणा झाल्या, चांदीपीच्या महालावर देखील बरीचशी सुधारणा चांगली झालेली आहे, अशा जर झालं तर मला वाटतं शहर नक्कीच योग्य होईल. म्हणजे आपल्या पर्यटनाच्या दृष्टीने शहराला निश्चित चांगलं स्वरूप येईल असं मला वाटतं.
2: डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न. तुमचं आरोग्य अतिशय उत्तम आहे, नगरकरांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुमचा काय सल्ला असेल त्यांना?
3: माझ्या मते नगरकरांच्याकडे थोडंसं नियमितपणे व्यायाम जर लोकांनी केला आणि प्राणायाम करून जर त्याच्यातलं प्रदूषण जे आहे ते जर दूर केलं, थोडीशी नगरच्या आसपासची झाडी जर वाढवली, तर मला वाटतं नगरकरांचं आयुष्य निश्चितच चांगल्या स्वरूपामध्ये. मी आता देखील

0: सध्या बऱ्याच लोकांच्या प्रयत्नामुळे ही सुधारणा गेल्या काही वर्षापेक्षा झालेली आहे आणि अशीच पुढे चालू राहिली तर मला वाटतं नक्कीच नगरचं वातावरण सुधारेल असं मला आशा आहे.
1: नगरकर हे होते डॉक्टर विनयकुमार डावरे, नगरमधले अतिशय प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिक आणि त्याबरोबर वेगळे छंद जोपासणारा एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून सगळे त्यांना ओळखतात. आज डॉक्टर तुम्ही आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि खूप दिवसांची आमची इच्छा आज या निमित्ताने पूर्ण झाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद. आपण असेच पूर्वीपासून जे माझी मदत घेत आहात आणि तुमच्यामुळे मला अजून जास्ती स्फूर्ती मिळते असं मला नक्की सांगता येईल. थँक्यू.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली नगर येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर विनयकुमार डावरे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं.
3: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: हे अंजनीचा सुता तुला रामा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी आशा वाघमारे बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।